0: पंडित अनंतलाल आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धुन आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:55 झाली आहेत. गिरवणवाणी कार्यक्रमात ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित अर्धनारी नटेश्वर स्तोत्र मधुरा दातार यांच्या स्वरात.

0: गिरवाणवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीमद शंकराचार्य रचित अर्धनारी नटेश्वर स्तोत्र मधुरा दातार यांच्या स्वरात.
1: रम्य पहाट सनईचे सूर आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

श्रोते हो, एक निर्मळ सोज्वळ सूर जो ऐकल्यावर मनात सात्विक भाव उमटतात, तो मधुर स्वर म्हणजे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा. आज त्या आपल्यात नाहीत. संगीत क्षेत्राला बहुमोल गाणी बहाल करणाऱ्या सुमनताईंना आज त्यांच्याच गाण्यातून आदरांजली वाहूया.

संत नामदेव महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. प्रभातवंदन कार्यक्रमात आता वेळ झाली आहे चिंतन या सदराची. आज यामध्ये ऐकूया डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार.
1: ज्ञानयोग्याचं वर्णन करताना श्रीकृष्णाने म्हटलं आहे, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले, ही उभयबंदी सांडिले पापपुण्य. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती, आणि यातायाती लोपती अर्जुनातया. मग निरामय भरित पावती पद अच्युत, तो बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. हे वर्णन ऐकून अर्जुनाला वाटलं होतं, बरं झालं, श्रीकृष्णच कर्म न करता योग साधण्याची भाषा करत आहे. आता त्याला विचारतोच की मग मला मात्र कर्म कर असं का सांगत आहेस? माते केवी हरी म्हणसी संग्रामू करी. श्रीकृष्ण तयारच आहे. आपल्या शिष्याचा गोंधळ त्याने ओळखला. तो म्हणाला, बाबा रे, मी हे जे वर्णन केलं ते ज्ञानयोग्याचं केलं. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग वेगळे वेगळे आहेत, ते एकाच मुक्कामाला पोचतात. पण जववरी निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही. तुझ्या माझ्यासाठी हेच खरं का? प्राप्त कर्म सांडी जे येतुलेनी नैष्कर्म्य होवावे, हे अर्जुना वाया बोलणे. तो मूर्खपणा तू करू नकोस. आपणा सर्वांना माहीत असलेली, आवडत असलेली एक गोष्ट आहे. निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली आरामात आशासारख्या लोळत पडलेल्या एक माणूस आणि एक श्रीमंत माणूस, सुट्टी घालवण्यासाठी तिकडे आलेला, आयुष्यात कार्यरत असलेला हा श्रीमंत माणूस आणि तो आळशी माणूस यांच्यातला संवाद आहे. तो श्रीमंत माणूस विचारतो की तू काही न करता पडून का राहिलायस? लोळतोयस कशासाठी? काही काम का करत नाहीस? तो आळशी माणूस विचारतो, त्यामुळे काय होईल? अरे, तू पैसे मिळवशील, त्यामुळे काय होईल? तू यशस्वी होशील, घर गाडी बंगला घेशील, त्यामुळे काय होईल? कामात आयुष्यात यशस्वी झाल्यावर निश्चिंत होशील, त्यामुळे काय होईल? मग आयुष्यात आराम भेटेल, आरामात सुट्टी घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात पहुडशील. तेच तर करतो आहे. त्या आळशी माणसाचं हे उत्तर आपणा सर्वांना फारच भावतं. आपण हसतोही, पण प्राप्त कर्म न करता नैष्कर्म्य होणं आणि पूर्ण काम होऊन नैष्कर्म्य पदाला पोचणं यामध्ये फरक आहे. ज्ञानदेवांनी मोठा सुंदर शब्द वापरला आहे, निरार्थता. निरार्थता नाही तोपर्यंत व्यापारू चालू राहायला पाहिजे. ही निरार्थता ज्ञानी माणसाला सहजप्राप्त झालेली असेल, पण ज्याला नैष्कर्म्य पदाची ही आस्था आहे, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. ही सर्व कर्म उत्पन्न होण्याची जी कारणं आहेत ती शास्त्राधार घेऊन ज्ञानदेवांनी सांगितली आहेत. एखाद्या शास्त्रीय विषयाचं विश्लेषण करावं अशा प्रकारे गीतेत मांडलेला हा विचार ज्ञानदेवांनी स्पष्ट केला आहे. अतिशय सुबद्ध मांडणी आहे. देह, कर्ता, जीव, चैतन्य, इंद्रिय, त्यातील प्राण आणि या सर्वांच्या मागे असलेली अधिष्ठात्री देवता अशी कर्माच्या कारणांची मांडणी केल्यावर कर्माचा हेतूही पाच प्रकारे सांगितलेला आहे. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा, तो संकल्पू लावी दिवा वाचे जागा. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताची या वाटा, तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे, लोहकाम लोखंडे निर्वाळिले जैसी. त्याप्रमाणे अर्जुना, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे आणि तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो. मग वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते, तेव्हा कर्ता म्हणजे जीव कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. कर्ता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्ते पण येते. पूर्वी

0: सांगितलेल्या देहादी पाच कारणांना शरीर, वाणी आणि मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ती कर्मशास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्याय मार्गच न्याय्य कर्माला हेतू होतो.
1: चिंतन या सत्रात आपण ऐकत होतात डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

सकाळचे 6:30 वाजलेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घ्याल. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पिकांची तब्येत मोजण्याचं तंत्रज्ञान ब्रिक्स याविषयी माहिती आपण ऐकाल. 7:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग आज आपण ऐकाल. तर 6:50 परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा पहिला भाग. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 मराठी चित्रपट संगीत व्यक्तिवेध हा कार्यक्रम 9:30. आज यामध्ये जीवशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर भूपेंद्र श्रावगे यांची डॉक्टर किरण रणदिवे यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा पूर्वार्थ आपण ऐकाल. सादर करते विनायक मोरे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 नाट्यसंगीत. काही स्थानिक निवेदन आपण ऐकू शकाल 10:25. हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरुंधती दाते यांच्या ध्रुपद गायनात राग तोडी आपण ऐकाल. 11:30 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आज हिंदी चित्रपट संगीत. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दि नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम 2:45 ते 3:00 आपण ऐकाल. दरम्यान 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.

आमची दुसरी सभा सुरू होईल 4:58 यामध्ये 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स अर्थात जागतिक पालक दिनानिमित्त वीण नात्यांची या अंतर्गत बदलत्या काळातील पालकत्व आणि आजचा युवक याविषयी समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमात मराठी साहित्य क्षेत्राला ग्रंथालयांचं योगदान याविषयी विशेष रूपक लेखन आणि निवेदन आहे मकरंद जोशी यांचं. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 6:30. 6:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. आज यामध्ये सोयाबीन लागवड आणि पीक व्यवस्थापनाच्या महत्वाच्या बाबी याविषयी संतोष जायभाय यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. कृषीवाणी सदर

0: त्यातली माहिती आणि बाजारभाव आपण ऐकाल. सादर करते धीरज केदारी. रात्री 7:15 वाजता एक कलाकार, 7:09 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, तर रात्री 10 वाजता फोन इन आपली आवड सादर करते कैलास शिंदे. या सर्व कार्यक्रमांसोबत नेहमीचीच बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी आपण जाणून घेतलं. सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज आहे 1 जून. या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वपूर्ण घटना अशा आहेत: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर इथं स्थापना केली, ती 1 जून 1929 या दिवशी. पुढं ही कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली. 27 वर्षांच्या कालखंडात 45 हिंदी आणि मराठी चित्रपट प्रभातनं बनवले. 1 जून 1930 या दिवशी मुंबई आणि पुणे दरम्यान दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सुरू झाली. 1 जून हा जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही आहेत: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म 1872 साली या दिवशी झाला. साली प्रकाशित झालेल्या फुलांची ओंजळ या कविता संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 1 जून 1926 या दिवशी अमेरिकन अभिनेत्री मेरलिन मन्रो यांचा जन्म झाला. 1 नॉर्मा जीन्स मॉर्टेन्सन हे मूळ नाव असणाऱ्या मेरलिन मन्रो यांचा समावेश हॉलिवूडच्या आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये करण्यात येतो. 1929 साली या दिवशी हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नरगिस दत्त यांचा जन्म झाला.
2: ये दिल का सौदा है राजू, जो कानून के तराजू में नहीं तोला जाता,
3: मगर ये कलंक जो हमेशा के लिए मेरे माथे पे लगा हुआ है,
2: मैं इसे सिंदूर समझ कर अपनी मांग में लगा रहा.
1: एक बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नरगिस यांनी मदर इंडिया, आवारा, श्री 420, चोरी चोरी या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या. 1 जून हा स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत: 1934 प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं निधन. अंध आणि मूकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचं निधन 1968 साली या दिवशी झालं. 1 जून 1987 या दिवशी दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के ए अब्बास यांचं निधन झालं. भारताचे 6वे राष्ट्रपती, लोकसभेचे 4थे सभापती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचं निधन 1996 साली या दिवशी झालं. 1998 साली ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचं निधन या तारखेला झालं.
4: शास्त्रकारांनी निवेदिलं आहे की काव्यसंपदेचं पहिलं लक्षण कुठलं, तर स्वाभाविकीची प्रतिभा, म्हणजे अत्यंत स्वाभाविक ईश्वर दत्त प्रतिभा. ती लाभली नसेल तर पुढलं सगळं व्यर्थ होतं. काय अध्ययन, काय निधिध्यासन, काय तदेक प्रश्न इत्यादी इत्यादी इत्यादी. तर हे देवाघरचं देणं ज्याला लाभलं त्यानं ते राखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ठेव्यावरल्या नागाप्रमाणे त्याचं रक्षण केलं पाहिजे.
1: 1 जून 2002 या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिये यांचं विमान अपघातात निधन झालं. मॅच फिक्सिंग घोटाळ्यामुळे त्यांच्यावर अजन्म बंदी घालण्यात आली होती.
5: आय फाइंड मायसेल्फ इन अन ऑफुल प्रेडिकमेंट ब्रॉट अबाउट बाय माय ओन फुलिशनेस अँड नाइव्हिटी. आय रियलाइज दॅट आय फेस सर्टन पर्सनल डिफिकल्टीज ऑफ माय ओन मेकिंग.
1: शाहीर किसनराव हिंगे

0: यांचा आज स्मृती दिन. 1 जून 1998 या दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांनी महाराष्ट्र शाहीर परिषद या राज्यस्तरीय संघटनेची बांधणी केली, तसंच शाहिरी लोककला प्रबोधिनीची स्थापना केली.
1: आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतले. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया पिकांची तब्येत मोजण्याचं तंत्रज्ञान ब्रिक्स याविषयी माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण टीव्हीवर प्राणी शिकार करत असलेले व्हिडिओ पाहत असतो. त्यातील एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे शिकार करताना वाघ किंवा सिंह नेहमी कळपातल्या सर्वात कमकुवत प्राण्यावरच झडप घालतो. कळपातल्या धष्टपुष्ट आणि मोठ्या जनावराला लक्ष करत नाही. असंच काहीसं आपल्या शेतातल्या कीड रोगांचं आहे. ते नेहमी कमजोर किंवा कुपोषित झाडांवरच पहिला हल्ला करतात. हे फक्त वरवरची निरीक्षणं नसून यामागे सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जसं की पशुपक्षी आणि आपण सजीव एक दुसऱ्यांबरोबर बोलून संवाद साधतो, प्रत्येकाची आपली भाषा आहे, तशी झाडांची देखील भाषा आहे. आपल्याला त्यांच्या गप्पा ऐकू येत नाहीत याचा अर्थ ते गप्प असतात असं नाही, फक्त त्यांची आपल्यापेक्षा भाषा थोडी वेगळी आहे. वास आणि रासायनिक संकेताच्या माध्यमातून ते एकमेकांशी आणि वातावरणाशी बोलत असतात. अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास, एखाद्या झाडावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट रासायनिक संकेत देऊन ते त्या अळीला खाणाऱ्या मित्र कीटकाला हाक मारतात आणि तो मित्र कीटक देखील या रासायनिक हाकेला ओ देत मेजवानीला दाखल होतात. आता मुद्दा असा आहे की योग्य पोषण असलेलं निरोगी झाड सोडून कीड आणि रोग कमजोर झाडांवरच का हल्ला करतात? तणावाखाली असलेली झाडं ओळखण्यात कीड ही तरबेज असते. ही बिचारी झाडं संकटाचं संकेत सोडत असतात. या संकेतात विशिष्ट अल्कोहोल आणि वायू उत्सर्जित होतात, जे किड्यांसाठी येथे जेवण तयार आहे अशा जाहिरातीसारखं काम करतात. या उलट निरोगी झाड एकदम शांत आणि संतुलित असतात. त्यांच्यातून संकटाचे संकेत मिळत नाहीत, त्यामुळे कीड रोग त्यांच्या वाट्याला जात नाहीत. येथे झाडाचं पोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती कामाला येते. झाड काय खातात त्यावर त्याची ताकद अवलंबून असते. जर का नत्राचा अतिवापर झाला, युरियासारख्या नत्रयुक्त खताचा अतिवापर झाला की झाडांची पानं रसरशीत आणि मऊ होतात. किड्यांना हे जंक फूड सारखं वाटतं, खायला सोपं आणि पचायला भारी. मग किड्यांना अवतान मिळतं आणि साखर तेथे मुंग्या या उक्तीप्रमाणे अतिनत्र तेथे कीड आणि रोग हे सूत्र पक्क होतं. पण जर का झाडांना संतुलित आहार म्हणजेच कॅल्शियम, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य नैसर्गिक स्वरूपात मिळाली की झाडांच्या पेशींच्या भिंती मजबूत होतात. मग किड्यांना ती पानं चघळणं म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखं कठीण जातं. झाड किती काटक आणि निरोगी आहे हे मोजण्याचं सोपं तंत्रज्ञान म्हणजे ब्रिक्स. याला ब्रिक्स फॅक्टर देखील म्हणतात. ब्रिक्स फॅक्टर म्हणजे झाडांचा फिटनेस रिपोर्ट. झाडांचं पोषण आणि रोगप्रतिकारक क्षमतेत ब्रिक्सचा मोठा वाटा आहे. हे ब्रिक्स म्हणजे ब्रिक्स देशाचा गट नव्हे बरं का? झाडातील रसात एकूण किती विरघळलेले घनपदार्थ आहे याचं हे परिमाण आहे. या विरघळलेल्या पदार्थात रसातील साखर, खनिज यांचा समावेश होतो. जसा आपण आपला ताप मोजतो तसं झाडांचा फिटनेस रिफ्रॅक्टोमीटर वापरून ब्रिक्समध्ये मोजता येतो. जास्त ब्रिक्स म्हणजे झाडाची तब्येत एकदम मस्त. यात साखर आणि खनिज जास्त असतात जे किड्यांना पचत नाहीत. कीड आणि रोग त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाहीत. पण कमी ब्रिक्स म्हणजे झाड कुपोषित आणि कमजोर आहे याचं लक्षण. अशा झाडांकडे कीड आणि रोग हमखास आकर्षित होतात. झाडांची स्वतःची सिक्युरिटी सिस्टीम असते. निरोगी झाड स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक विष आणि उग्रवासाची द्रव्य तयार करतात. तेव्हा एखादा कीडा अशा झाडाला खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा झाड रासायनिक प्रतिकार करतं. शेवटी अतिश्रमाने मिळणाऱ्या अन्नापेक्षा कमी कष्टात मिळणाऱ्या कमजोर झाडांकडे ते आपला मोर्चा वळवतात. आता जाणून घेऊयात ब्रिक्स वाढवण्यासाठीचे उपाय याविषयी. पिकांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करावी. पिकांना समतोल आहार द्यावा. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवावी. जमीन जिवंत करावी त्यासाठी सूक्ष्मजीव कल्चर आणि जीवामृताचा वापर करावा. योग्य तेवढंच पाणी द्यावं

0: अधूनमधून ह्युमिक ऍसिड, सीव्हीडी यासारखे पीक संजीवकाचा वापर करावा. जसं आपण घरातील यंत्राच्या साह्यानं आपल्या रक्तातील साखर मोजतो, तसंच रिफ्रॅक्ट्रोमीटरनं झाडांच्या रसातील साखर मोजायची असते. अधूनमधून हे केल्यास आपण काय फवारलं होतं आणि त्यामुळे ब्रिक्स कमी झाले की वाढले हे तपासून बघता येईल. आधुनिक शेतीमध्ये आपला प्रश्न फक्त किडींना कसं मारायचं हा नसावा, तर निरोगी झाडं कशी वाढवावी हा असायला हवा.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत पिकांची तब्येत मोजण्याचं तंत्रज्ञान ब्रिक्स याविषयी माहिती. हीच माहिती संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमातही आपण ऐकू शकाल. आता 7:15 आरोग्यम धनसंपदा, 6:55 परिसर मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधी कधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जी अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर

0: करायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो तीन गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: सकाळचे 6:50 होत आहे. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार
2: मॅडम. सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
3: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन. आम्लवर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अॅक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवत

0: जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे दॅट इज कॉपर आणि शीस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नरेन्द्र मोदी क्रीडांगणे अन्तिम स्पर्धायां गुजरात टाइटन्स दलं पञ्चस्तोभैः पराजित्य गत विजेतृदलेन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु इत्यनेन अस्य वर्षस्य श्रृंखलापि विजिता इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोते हो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र। सकाळचे 7 वाजलेत। थोड्याच वेळात आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
6: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
1: ऐकूया आजचा विचार। श्रोते हो, दख्खनच्या राणीची आजच्या दिवशी सुरुवात झाली 1930 साली। तेव्हापासून ह्या रेल्वेगाडीनं हजारो प्रवाशांचा प्रवास सुखनेव केला आहे। त्याच अनुषंगाने आजचा विचार। आपलं आयुष्य हा एक प्रवासच आहे, अगदी रेल्वेगाडीसारखा। कोणी चढतं, कोणी उतरतं, कोणाचा प्रवास अर्धाच होतो तर कुणाचा पूर्णत्वाला जातो। मात्र क्षणभंगूर आयुष्याचा प्रवास निष्ठेनं केला तर इष्टस्थळी पोहोचणं सोपं जातं। आजचा विचार पुन्हा एकदा। आपलं आयुष्य हा एक प्रवासच आहे, अगदी रेल्वेगाडीसारखा। कुणी चढतं, कुणी उतरतं, कुणाचा प्रवास अर्धाच होतो तर कुणाचा पूर्णत्वाला जातो। मात्र क्षणभंगूर आयुष्याचा प्रवास निष्ठेनं केला तर इष्टस्थळी पोहोचणं सोपं जातं।

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
1: जनता सहकारी बँक आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं। ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं। आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा। आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर। फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6। नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया।

0: प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आहे बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमे जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेत

0: आजपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्व

वर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडतायत?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज 4 आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज 4 कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं
1: वाटतं. कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज 1 स्टेज 2 स्टेज 3 स्टेज 4 आहे, ते डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज 2 आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज 4 कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज 3 आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज 4 आहेत. करेक्ट. पण स्टेज 4 म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज 1 मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज 4 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो. कारण का पैशांचा खेळ तिथे असतो, पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहेत. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात सोशल. तर आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करा.

0: करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारे लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहेत. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक युपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियसली. जेव्हा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं, तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशलिस्ट असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे, अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो. कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामुळे

0: कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत.
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे. ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही, पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकेचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतो. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेला नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेलं आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, गाण्यांमधून सुमनांचा वर्षाव करणाऱ्या गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. पण त्यांची अत्यंत श्रवणीय अशी गाणी अनंत काळापर्यंत रसिकांच्या हृदयात राहणार. आजच्या भावधारा कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच काही सुमधूर गाणी.

0: तुला ते आठवेल का सारे, मंगेश पाडगावकर यांची ही रचना, गायली होती सुमन कल्याणपूर यांनी, संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: संगीतकार अशोक पत्की अगदी नवीन असताना, संगीतकार म्हणून या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवताना,

सुमनताईंनी त्यांना मोठी साथ दिली. खरं तर सुमनताई त्यावेळी यशाच्या शिखरावर होत्या, पण नवीन संगीतकाराला प्रोत्साहन तर त्यांनी दिलंच, गाणी पण लोकप्रिय करून दाखवली.

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं अशोकजी परांजपे यांचं गीत स्वरोता सुमन कल्याणपूर यांचा. त्यांची एक लहानपणची आठवण अगदी ऐकण्यासारखी आहे. अगदी 9-10 वर्षांच्या होत्या त्या. त्यांच्या घरी मोठमोठी गायक मंडळी त्याकाळी येत असत. एकदा केशवराव भोळे त्यांच्या घरी आले होते. छोट्या सुमनला गाण्याचा आग्रह झाला आणि तिने गायलंसुद्धा. त्यावर केशवराव म्हणाले, छान गातेस हं, गाणं शिक. त्यावर धिटुकल्या सुमनने लगेच उत्तर दिलं, मग तुम्हीच शिकवा ना. आणि केशवरावांनी त्यांना गाणं शिकवलंसुद्धा.

0: in Mumbai, and in cricket, Royal Challengers Bengaluru wins second consecutive IPL title, beating Gujarat Titans by 5 wickets in the final match at Ahmedabad. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
3: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
2: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
4: 1944 स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
2: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथे काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140 स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे, असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री व्ही डी सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल, असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4-5 दिवसात नैऋत्य

0: मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं IMD म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत त्यांचं हे गीत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं रमेश अणावकर यांचं गीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल

0: रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुमन कल्याण.

वर्षही बराच करावा लागला, कारण त्यांच्या आधीपासूनच या क्षेत्रात प्रस्थापित गायिकांसमोर पाय रोवून उभं राहणं हे खरोखरच खूप आव्हानात्मक होतं. सुमंताईंनी हे आव्हान नुसतं पेललं नाही तर त्यात त्या यशस्वीही झाल्या. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांचीच काही गाणी ऐकणार आहोत.

0: बोलकी भाऊली या चित्रपटातलं हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत होतं. ग. दे. माडगूळकर यांचं संगीत होतं, दशरथ पुजारी यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

सुभद्रा हरण या चित्रपटातलं हे होतं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. गीतरचना शांताराम आठवले यांची, संगीतकार वसंत पवार.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे होतं अन्नपूर्णा या चित्रपटातलं गीत. गीतरचना ग दी माडगुळकर यांची, संगीतकार स्नेहल भाटकर. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: पारथ या चित्रपटातलं हे होतं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत होतं राम कदम यांचं आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे होतं एकटी या चित्रपटातलं गीत. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं ग दे माडगुळकर यांचं.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत. गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता व्यक्तिवेद या कार्यक्रमात ऐकूया जीवशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर भूपेंद्र श्रावगे यांची डॉक्टर किरण रणी

0: दिवे यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार. आज आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे नामवंत शास्त्रज्ञ डॉक्टर भूपेंद्र श्रावगे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण त्यांच्या संशोधनाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. नमस्कार सर, आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सर, आजचा विषय आपण ज्या विषयामध्ये काम करत आहात तो विषय आपल्या सर्वसामान्यांना खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटलं, आणि त्यामुळंच ही ओळख वाढवण्यासाठी म्हणून, त्या विषयाची ओळख वाढवण्यासाठी म्हणून आपण इथं चर्चा करणार आहोत. तर मला सर आपल्याला एक विचारायचं आहे की आघारकर संशोधन संस्थेमध्ये आपण ज्या विषयामध्ये कार्यरत आहात त्या विषयाबद्दलचं इतकं आपण म्हणूया संशोधन आत्ता जगभरामध्ये होतं आणि त्या संशोधनामध्ये एका भारतीय शास्त्रज्ञांनी एवढा मोठा ठसा उमटवला आहे, म्हणून खरोखरच सर आपला आम्हा सर्वांना अभिमान वाटतोय.
2: हो, सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. मला खूपच आनंद होत आहे आज इथे ऑल इंडिया रेडिओमध्ये आपण माझ्या संशोधनाविषयी चर्चा करणार आहोत. मी आघारकर अनुसंधान संस्थांमध्ये एक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी मूळचा पुण्याचा आणि माझं शिक्षण BSc पर्यंत पुण्यात झालं. मी BSc मायक्रोबायोलॉजी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी गोवा युनिव्हर्सिटीला मरीन बायोटेक्नॉलॉजी या विषयात MSc पदवी प्राप्त केली. सांगायला अत्यंत आनंद होतो की मी BSc असताना सिल्वर मेडलिस्ट होतो आणि मग गोव्यामध्ये जाऊन माझी पुढे प्रगती होऊन मी गोव्यामधनं गोल्ड मेडल घेऊन पासआउट झालो. त्याच्यानंतर मला ॲक्च्युली खूप म्हणजे विकल्प होते की पुढे काय करायचं. म्हणजे आमचे शिक्षक सांगायचे की तुम्ही PhD करू शकता किंवा मग इंडस्ट्री, म्हणजे त्या काळी या दोनच ऑप्शन्स होते. तर मला नक्की कळत नव्हतं की काय करायचं. मग त्याकरता मी माझ्या अनेक प्राध्यापकांशी बोललो, माझ्या मित्रांशी बोललो आणि ते म्हणाले की तू एक वर्ष रिसर्च करून पहा. मी ते मनावर घेऊन मग मी NCCS एक वर्ष रिसर्च केला बॅक्टेरियल बायोडायव्हर्सिटीवरती डॉक्टर योगेश शौचे यांच्याकडे, आणि तिथून मला मग रिसर्चमध्ये खूप खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मी ॲप्लिकेशन सुरू करायला लागले. म्हणजे मला दोन ऑप्शन्स होते की एक इंडियामध्ये आपण PhD करू शकतो किंवा मग बाहेरच्या देशात करू शकतो, आणि दोन्ही गोष्टींचे फायदे तोटे बघून मग मी ठरवलं की आपण बाहेरच्या देशांमध्ये आपण ट्राय करूया, PhD प्रयत्न करूयात. आणि माझं लक म्हणा किंवा जी काय क्वालिफिकेशन्स असतील आणि माझे प्रयत्न खूप होते, इंटरव्ह्यू माझे खूप चांगले गेले आणि मी युनिव्हर्सिटी ऑफ कलोन येथे PhD जॉईन झालो.
1: त्यावेळेस शाळेमध्ये असताना आपलं कोणतं असं एखादं वेगळं बिहेवियर आपल्याला आठवत आहे का की जे या संशोधनाकडे आपल्याला न्यायला मदत करायला कारणीभूत ठरलं?
2: मी सेठ दगडूराम कटारे हायस्कूलमध्ये शिकलो, म्हणजे पटवर्धन मॅडम म्हणून होत्या आणि त्या सायन्स अप्रतिम शिकवायच्या. त्या आम्हाला नेहमी प्रयोग करायला खूप असं प्रोत्साहन द्यायच्या. तर मला आठवते 7वीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर्मिनेशन कसं होतं वेगवेगळ्या बियाणांचं तो प्रयोग करून बघा, आणि त्याच्यानंतर 8वीमध्ये त्यांनी आम्हाला प्रयोगाच्या तासामध्ये आम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरती तुम्ही प्रयोग करा असं सांगितलेलं. तेव्हा आम्ही, मी आणि अजून एक माझा शाळेतलाच मित्र, आम्ही दोघांनी मिळून इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरती या प्रिन्सिपलवरती आम्ही क्रेन बनवली होती. तर तेव्हापासून मला सायन्समध्ये बायोलॉजीमध्ये खूप खूप इंटरेस्ट निर्माण झाला.
1: सर, बायोलॉजीमध्ये आपण आत्ताच सांगितलं की आपल्याला इंटरेस्ट निर्माण झाला, पण नक्की बायोलॉजीमध्ये कुठल्या स्ट्रीममध्ये जायचं हे असं काही ठरवलं होतं का त्यावेळेस?
2: नाही, अजिबात नाही. ते मला उलगडलं जर्मनीमध्ये गेल्यानंतरच. तर तिकडचा जो PhD प्रोग्राम होता, थोडक्यात सांगतो, तिकडे PhD प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यावरती आम्हाला दोन दोन महिने 3 वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये

0: रोटेशन प्रोजेक्ट होतं. तर त्याच्यामध्ये तीन तुम्ही एकदम वेगळेवेगळे प्रोजेक्ट्स घ्यायचे होते. तर मी पहिला प्रोजेक्ट जो घेतला होता तो बॅक्टेरियामध्ये जीन्स कशा एक्सप्रेस होतात, म्हणजे आपले सूक्ष्मजीव असतात त्याच्यामध्ये जीन्स कशा एक्सप्रेस होतात, त्या लॅबोरेटरीमध्ये 1-2 महिने केला. दुसरी जी लॅबोरेटरी होती ती ड्रोसोफिला, म्हणजे आपण ज्यांना चिल्ट म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंटल बायोलॉजीवरती जे संशोधन करत होते ते, त्याच्यामध्ये खूप मला इंटरेस्ट आला आणि मी तिथे एक रोटेशन केलं. आणि तिसरं रोटेशन होतं ते आपण मका जो आहे जे आपण खातो त्याला कसं अजून पौष्टिक बनवता येईल याच्यावर तिकडे त्या एका तिसऱ्या लॅबमध्ये काम करत होते. तर या तीन लॅब्समधनं मी रोटेशन केलं आणि मला मग सर्वात जे एकदम इंटरेस्टिंग वाटलं ते होतं ते चिल्टांवरचं काम. तर मग मी नंतर त्या लॅबमध्ये PhD साठी नंतर चिल्टन.
1: ओके, खूप छान सांगितलं सर. कारण काय, बऱ्याचदा संशोधनाची दिशा ठरवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की खूप कमी वयामध्ये ती दिशा जर का प्रॉपर मिळाली तर खूप मोठं काम होऊ शकतं जे आपण करत आहात ऑलरेडी. तर खरं तर ह्या संशोधनाकडे आपण वळालात, पण ह्या संशोधन करत असताना आता वास्तविक पाहता आपण मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये आपण संशोधन केलं होतं, म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसेस, सूक्ष्मजीव, सगळे जीवजंतू. तर कुठेतरी आपण आपल्या विषयाचंच नॉलेज किंवा त्याचं रिसर्चकडे थोडंसं पाठ फिरवून आपण एका वेगळ्या विषयाकडे जातोय असं वाटलं नाही का आपल्याला केव्हा?
0: हो नक्कीच. आणि त्याचा पहिले मी म्हणेन 3-6 महिने थोडं जास्त मला प्रयत्न करावे लागले, जास्त कष्ट करावे लागले तो अभ्यास समजून घ्यायचा. तर एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट काय होती त्या रोटेशन्समधने की तुम्हाला तीन वेगवेगळे मॉडेल सिस्टम जे आपण म्हणतो विकासात्मक जीवविज्ञान जे आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या मॉडेल सिस्टीम्स बरोबर म्हणजे त्याच्याशी एक्सपोजर झालं. तुम्हाला ते कुठले कुठले मॉडेल सिस्टीम असतात त्याच्यामध्ये काय काय काम चाललं आहे हे मला समजून घेता आलं आणि मग मला माझा निर्णय घेता आला. तर हे जे वेगवेगळ्या आपणच ते खरं विभागलं आहे शास्त्र, पण त्या ज्या वेगवेगळ्या मॉडेल सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये काय काय विज्ञानाचे शोध आहेत आणि शोध लागले आहेत हे समजून आपला जो पर्स्पेक्टिव्ह असतो किंवा दृष्टिकोन असतो तो खूप असा
1: विस्तृत,
0: हां विस्तृत असा किंवा असा मोठा होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण आत्तापर्यंत जे काही शिकत होतो ते खूपच छोटं आहे आणि आपली पृथ्वीवरची जी जीवसृष्टी आहे आणि एवढे आपल्याकडे वैविध्य आहे जीव वैविध्य त्याच्यामध्ये खूपच खूपच इंटरेस्टिंग अजून शोध लागतील आणि लागणार आहेत.
1: याच्या अनुषंगाने मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ते म्हणजे आता विज्ञानाच्या बाबतीमध्ये जे काही संशोधन सगळं चालू आहे त्या संशोधनामध्ये बऱ्याचदा प्युअर टॅक्सॉनॉमिक ज्याला वर्गीकरण शास्त्र जे म्हणतो की बेसिक ज्याला म्हणतो आपण टॅक्सॉनॉमीचं की जे मॉर्फॉलॉजिकल थोडक्यात बाह्यांग आणि अंतरंग असं दोन्ही याचा अभ्यास करून केलेलं ज्याला मॉर्फॉलॉजी असं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तसंच आता काहीसा ट्रेंड हा बऱ्यापैकी चेंज झालेला म्हणजे बदललेला दिसतोय आणि तो म्हणजे सगळं मॉलेक्युलर बेसिस ज्याला म्हणतो आपण म्हणजे जीन्स आहेत, जनुक आहेत किंवा आणखीन काय प्रोटीन्स लेवल्स आहेत किंवा काय. तर आपल्या दृष्टीने नक्की आता मग कुठल्या विषयाला आपण प्राधान्याने अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे की नवीन रिसर्चरनी, की टॅक्सॉनॉमिक प्युअर मॉर्फॉलॉजिकल हे आपण केलं पाहिजे की मॉलेक्युलर किंवा जे काही जनुकशास्त्राच्या अँगलनी असं जे आहे सगळं ते केलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं?
0: माझं याच्याबद्दल मत स्पष्ट आहे की म्हणजे असा कुठलाच विषय नाही, तुम्ही टॅक्सॉनॉमी म्हणा, मॉलिक्युलर म्हणा किंवा अजून काही म्हणा, सगळे जे आहेत विषय आणि ज्याच्यामध्ये संशोधन होऊ शकतं ते समानतेने इक्वली महत्त्वपूर्ण आहेत आपल्याकरता. आता तुम्ही बघितलं मॉलिक्युलर रिसर्च जे म्हणतो आपण त्याचा आपण एंड पॉईंट काय पकडतो की ठीक आहे आपल्याला त्या मॉलिक्युलर रिसर्चमधनं मेकॅनिझम म्हणजे एखादी गोष्ट कशी काम करते किंवा काम करत नाही हे आपल्याला उलगडतं आणि मग त्याच्यावरनं आपण माहिती घेऊन आपण त्याची ते जे

0: मेकॅनिझम आहे ते कंट्रोल करायला पाहतो आपण. फॉर एक्झाम्पल, आपण आता तुम्ही बघितलं की आपल्याला कधी दुखापत झाली, बरोबर, किंवा का एखादा आपला समजा हात दुखत असेल, पाय दुखत असेल, तर ते पेन थांबवण्याकरता अनेक वेगवेगळे पाथवेज आहेत आणि त्याप्रमाणे आपण आत्ता आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळे औषधं मिळतात. तर हे कुठून कळालं आहे? आपल्याला मॉलिक्युलर बेसिसमधनं. पण औषधं कुठून आली आहेत? तर तुम्ही जर बघितले आपल्या इव्हन आयुर्वेदामधनं पण मिळालेली औषधं आहेत ज्याच्यामुळे ज्याच्याने आपले दुखणं जे आहे ते आपण कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो. तर असं मला वाटतच नाही आणि कोणालाही वाटू नये की टॅक्सॉनॉमी म्हणजे काहीच सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा मॉलिक्युलरमध्ये फक्त मॉलिक्युलरच असं नाही. तर सगळे सायन्समधले सगळे विषय इक्वली इम्पॉर्टंट आहेत.
1: अच्छा, खूप छान उत्तर दिलं सर, कारण हे फार बऱ्याच जणांचं कन्फ्युजन पण असतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे मॉलिक्युलर लेवलचं आपण काम करतोय म्हणजेच आपण काहीतरी जगावेगळं करतोय, आणि हे टॅक्सॉनॉमी करणारे लोक म्हणजे काही फार ते जुन्या विचारांचे आहेत किंवा ते काम करतायत ते फार जुनं घिसेपिटे असं काम आहे असं बऱ्याच जणांचा समज असतो. मला असं वाटतं की आपल्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा तो गैरसमज दूर होण्यामध्ये मदत होईल. तर आपण मगाशी सांगितलं की आपलं शिक्षण जे आहे त्या शिक्षणाच्या संपूर्ण या प्रवासामध्ये आपल्याला आपल्या शिक्षकांचं योगदान त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं वाटतं, आणि या शिक्षकांमधून आपण सगळ्यात जास्त आपल्याला कुठल्या किंवा कोणत्या शिक्षकांमुळे आपल्याला असं वाटतं की या शिक्षकांमुळेच मी आज इथं आलेलो आहे संशोधनामध्ये बेसिकली.
0: याचं म्हणजे एक उत्तर नाही आहे. जसं आता आपण तुम्ही पण शास्त्रज्ञ आहात, प्रोफेसर आहात, आणि मीही आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ आहे. तर आत्ता आपले मेंटर्स कसे आहेत की म्हणजे खूप आपण एकाच आपल्या सिनियरकडून किंवा प्रोफेसर्सकडनं किंवा प्राध्यापकांकडून सगळी माहिती घेत नाही किंवा ते मदत मागत नाही. आपण या गोष्टीसाठी एकामुक गोष्टीसाठी या सरांना भेटतो किंवा या मॅडमना भेटतो, अजून दुसरी काही आपल्याला मदत हवी असेल दुसऱ्या सरांना भेटतो. तसंच माझं पण तसंच आहे की मला असं म्हणजे एक पर्टिक्युलर प्राध्यापक किंवा शिक्षक नाही की ज्यांच्याकडनं मी सगळं म्हणजे त्यांनी माझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण केला. मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये होतो आणि आमचे बॉटनीचे म्हणा किंवा झुऑलॉजीचे म्हणा, मायक्रोबायोलॉजीचे म्हणा, इव्हन केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे शिक्षक खूपच चांगले होते त्या काळातले. मी 1995 to 1998 बॅचलर्सला होतो आणि तिकडे म्हणजे आबासाहेब गरवारे कॉलेजमधले जे कोणी शिक्षक होते, म्हणजे आता नावच घ्यायची झाली तर डॉक्टर वाटवे आहेत किंवा डॉक्टर घाणेकर, डॉक्टर रानडे, झुऑलॉजी मधले रानडे सर जे आहेत, केमिस्ट्रीमधले चिकाटे सर जे आहेत, हे सगळे इतके प्रोत्साहन द्यायचे की तुम्ही असा विचार करा, हे असं शिका, आणि ते त्यांची शिकवण्याचीही म्हणजे ते शिकवायचेही खूप असं खूप पॅशनेट होते ते. आणि मी त्यांच्याकडनं सर्वांकडनं खूप काही शिकलो.
1: आपण BSc झालात आणि नंतर आपण पुढील शिक्षणासाठी MSc साठी आपण गेलात, बरोबर. तर MSc चा आपल्याला काही असा एक वेगळा अनुभव सांगता येईल का की ज्यामुळे आपल्याला PhD साठी हा एक टॉपिक माझ्यासाठी हा खूप महत्वाचा आहे असं आपल्याला कुठेतरी डिनोट झालं तिथे?
0: MSc बद्दल सांगायचं झालं तर खूपच छान अनुभव होता तिकडे माझा. कारण का मी ज्या प्रोग्राममध्ये होतो, मी MSc मरीन बायोटेक्नॉलॉजी केलं आणि ती ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम होती आणि आम्ही जे गोव्यामध्ये होतो तिथे मीच एक महाराष्ट्रातला होता आमच्या क्लासमध्ये जे होते ते, बाकी म्हणजे सगळे सगळ्या कानाकोपऱ्यातनं आले होते भारताच्या. त्यामुळे तिकडे एकदम माझा एकदम याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलून गेला. म्हणजे तुम्ही म्हणाल की थोडक्यात सांगायचं मला एकदम इंडियामध्ये

0: महाराष्ट्राशिवाय अजून काय काय चालतं, किंवा तिकडचे लोक कसे असतात, त्यांची संस्कृती कशी आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे. भारतीय बंधू आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत किंवा मणिपूरमध्ये आहेत किंवा कलकत्त्यामधले आहेत, ते एकदम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते त्याचं सोल्युशन काढतात. तर हे मला तिथे खूप छान मिळालं आणि त्याचा मग मी रिसर्चमध्ये मला त्याचा खूप फायदा झाला. चांगली गोष्ट अशी होती की गोव्यामध्येही खूप चांगले शिक्षक मिळाले आम्हाला. थोडे वेगळे वेगळ्या पद्धतीने शिकवायचे ते, पण खूपच चांगले शिक्षक होते. डॉक्टर घाडी, डॉक्टर सांगोडकर, डॉक्टर सविता केरकर, पण त्यांची शिकवण्या पद्धत जी होती ती एकदम खूप वेगळी होती. तिथे आम्ही जास्त सेल्फ स्टडी कसा करायचा हे शिकलो आणि मग त्याचा पुढे संशोधनामध्ये उपयोग झाला. आणि गोवा युनिव्हर्सिटीमध्ये आमचं डिपार्टमेंट जे होतं ते तिथे इट वॉज रेकग्नाइज्ड रिसर्च सेंटर, त्यामुळे तिकडे PhD स्टुडंट्स पण होते. मग त्यांच्याशी बोलून पण आणखीन एक्सपोजर वाढलं की PhD कशामध्ये करता येईल, काय करता येईल, आणि मग त्याच्यामधनं ते एक्सपोजर वाढत गेलं आणि मग अजून माझा कल संशोधनाकडे वाढला असं म्हणतात.
1: खूप छान सांगितलं सर. पण मला एक इथं प्रामुख्याने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की संशोधन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे आपल्या विद्यार्थी मित्रांना किंवा आपल्या श्रोत्यांना आपण जर सांगितलं तर बरेच जण असे आहेत की ज्यांना करायचंय संशोधन पण नक्की काय करायचं, कसं करायचं, सुरुवात कशी करायची, असं थोडं सांगितलं तर फार बरं होईल.
0: सध्या तरी दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे फक्त बघून किंवा ऑब्झर्वेशन करून जे काय आपण बघतो, तुम्ही एखाद्या पक्षाचं बिहेवियर कसं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत किंवा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बिहेवियर काय आहे, ते फक्त तुम्ही असं व्यवस्थित निरीक्षण करून, एकदम प्रॉपर निरीक्षण करून तुम्ही ते लिहून, एकदम डिटेलमध्ये लिहून ते तुम्ही तयार करू शकता तो
1: रेकॉर्ड.
0: हां, तर ते एक प्रकारचं संशोधन. आणि दुसरं म्हणजे आहे ते जे एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट्स डिझाईन करतो आणि मग आपण प्रिडिक्शन करतो की आपण एक्सपेरिमेंट डिझाईन केल्यावरती त्याचे किती परिणाम होतील, म्हणजे काय काय प्रॉब एक्सपेक्टेड आउटकम्स आहेत, आणि मग ती एक्सपेरिमेंट करून आपण एक्सपेरिमेंट रिसर्चनंतर आपण ऑब्झर्वेशन्स घेतो आणि त्याच्यावरनं रेकॉर्ड करतो. की आता साधंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण समजा पाणी तापवायचं असेल, आपण ते मेणबत्तीनी तापू शकतो किंवा गॅसनी तापू शकतो किंवा आता इंडक्शननी पण तापू शकतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ऑब्व्हियसली इंडक्शननी सर्वात फास्ट पाणी तापतं, नंतर गॅस आहे आणि मग शेवटी मेणबत्तीनी. पण मग हे जे आहे तुम्ही हे तुम्ही एक्सपेरिमेंट करून तुम्ही लिहू शकता की बाबा एवढ्या मिनिटांमध्ये पाणी तापलं, मेणबत्तीवर पाणी तापलं, हे तापलं, असं. तर हा एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे आणि असाच एक्सपेरिमेंटल रिसर्च आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये करतो. आणि हेच म्हणजे, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये मॉलिक्युलर बेसिसवरती म्हणजे अगदी प्रथिनांवरती किंवा जीन्स आहेत, जनुक आहेत, त्यांची अदलाबदल करून किंवा हे करून आपण असे प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो.
1: अच्छा, आणि PhD पण तिथेच कंटिन्यू केलं का की PhD साठी आपण परदेशामध्ये गेलात?
0: हां, इंटरेस्ट खूप होता रिसर्चमध्ये, पण मला हे उलगडत नव्हतं की भारतामध्ये करायची PhD का परदेशी करायची. तर ते समजण्याकरता मी NCCS मध्ये जॉईन झालो डॉक्टर योगेश शौचे यांच्याकडे, आणि तिथे मी एक वर्ष बॅक्टेरियल बायोडायव्हर्सिटीवरती काम केलं. जस्ट म्हणजे थोडक्यात समजून घ्या की ॲक्च्युली रिसर्च कसं करतात, संशोधन कसं करतात. आपल्याला कसं एक आपण वाचलेलं असतं की अरे हां असं असं असं रिसर्च करता येतो, पण ॲक्च्युली स्वतः प्रयोग करणं आणि मग त्याच्यातनं ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे निरीक्षण करायचं आणि मग त्याच्यानंतर ते रेकॉर्ड बनवून कन्क्लुजन्स करायची किंवा इन्फरन्स करायचं, ही एकदम वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजे एक म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करणं, या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. आणि ते मला तिथे शिकायला मिळालं आणि मग माझं मन एकदम ठाम झालं की हां चला आता आपल्याला रिसर्च करायचा. आणि मग मी पुढे मग प्रयत्न केले आणि मग जर्मनीमध्ये मी PhD साठी युनिव्हर्सिटी ऑफ कोलोनला तिकडे

0: ड्रोसॉफिलामध्ये खूप म्हणजे अजूनही त्यांचं नाव खूप आहे. डॉक्टर सिगफ्रीड रॉथ यांच्याकडे PhD साठी जॉईन झालो.
1: खूप छान. खरं तर इतकं हे महत्त्वाचं संशोधन आपण PhD च्या दरम्यानही केलेलं आहे आणि अजूनपर्यंत करत आहे. तर आपला PhD च्या प्रबंधाचा जो विषय होता तो विषय आपण आम्हाला सांगू शकाल का तुम्ही?
0: हो, सांगायचं म्हणजे आम्ही तर डॉक्टर सिगफ्रीड रॉथ हे त्या काळी चिल्टनच्या अंडाशयावरती काम करायचे. म्हणजे चिल्टनमध्ये अंडी कशी बनतात आणि ते बनत असताना त्यांना कुठले असे मॉलिक्युलर प्रोसेसेस आहेत किंवा कुठले कुठले असे संकेत मिळतात त्या अंड्याच्या पेशींना की ज्याच्यामुळे ते अंड व्यवस्थित बनू शकतं, ह्याच्यावरती ते संशोधन करायचे. तर चिल्टनची अंडी, चिल्ट म्हणजे आपण असं म्हणतो की अरे हां, ते आपल्या घरामध्ये खराब फळांवरती किंवा फळांवरती येऊन बसतात आणि नासधूस करतात. तर चिल्टांमुळेच आपल्याला खूप खूप काही माहिती मिळालेली आहे आपल्याबद्दल, माणसांबद्दल. पण चिल्टनवर संशोधन 1902 ते 4 सालीमध्ये सुरू केलं. ते कुठे? अमेरिकेमध्ये सुरू झालं. तर तिथून आत्तापर्यंत आपल्याला खूप काही माणसांबद्दल, चिल्टनमध्ये प्रयोग करून माणसांबद्दल खूप माहिती मिळाली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर चिल्टनमध्ये डोकं, थोरॅक्स आणि मग पोट हे कुठे कुठे बनतं याचा जो प्रोग्रॅम आहे तो एक सिक्वेन्शियल प्रोग्रॅम आहे की ज्याच्यामध्ये जीन्स किंवा जनुकं आहेत त्यांची अभिव्यक्ती एक पर्टिक्युलर टायमिंगला व्हायला पाहिजे ड्युरिंग डेव्हलपमेंट. ते जे जीन्स आहेत, म्हणजे डोकं कुठे बनणार, थोरॅक्स कुठे बनणार आणि पोट कुठे बनणार, ही जे जीन्स आहेत त्या जीन्स ड्रोसोफिलामधनं आपल्याला, चिल्टांमधनं आपण आपल्याला त्या त्यांची माहिती मिळाली. फॉर एक्झाम्पल, बिकॉइड जीन जे आहे ते शरीराचा अँटिरियर पार्ट किंवा डोकं बनवतं, तर त्याच्याच सिमिलर जे आहे जीन ते माणसांमध्ये पण आपण आपल्याला सापडलं आणि ते जे ड्रोसोफिलामध्ये काम करतं तेच माणसांमध्येही डोकं बनवण्याचं काम करतं, फॉर एक्झाम्पल. तर तसंच आणि त्यांचे प्रत्येकाचे प्रत्येक जीन्स जे आहेत त्याचे आपल्याला होमोलॉग्स माणसांमध्ये मिळाले आणि एक्झॅक्टली त्यांचं टायमिंग पण सिमिलर आहे. तर हे आपल्याला चिल्टांमधून समजलं गेलं. डॉक्टर सिगफ्रीड रॉथ यांच्या लॅबमध्ये मी अंडा, ड्रोसोफिलाचं जे अंडा आहे, चिल्टनचं जे अंडा आहे त्याच्यावरती दोन अशी शिंगांसारखे दोन स्ट्रक्चर्स आहेत
1: अँटेने
0: त्यांना,
1: सारखे.
0: हां अँटेनेसारखे, त्यांना डॉर्सल अपेंडेज म्हणतो. आता चिल्टं त्यांची अंडी बाहेर म्हणजे असं खराब जे किंवा सडणारे जे फळं असतात त्यांच्यावरती ते टाकतात. तर ती जी डॉर्सल अपेंडेजेस आहेत ते त्या सडलेल्या फळांमध्ये टाकली गेलेली असली की त्या अंड्यांना श्वासोश्वास करायला ते मदत करतात. तर ते जे आहेत डॉर्सल अपेंडेजेस ते अंडं बनताना ते एका पर्टिक्युलर जागी बनले पाहिजेत, एवढ्या लांबीचे बनले पाहिजेत, एवढ्या त्या दोन डॉर्सल अपेंडेजेसमध्ये अंतर पाहिजे, हे सगळं सिग्नलिंग पाथवेज किंवा आपण संकेत असे खूप सारे प्रथिन असतात जे संकेत पाठवतात एक पेशीं दोन पेशींमध्ये कम्युनिकेशन साधण्यासाठी. तर हे जे सिग्नलिंग पाथवेज आहेत ते ठरवतात की बाबा अंड्यांना डॉर्सल अपेंडेजेस ह्या या ठिकाणी या या वेळेला बनणार. तर याच्यामध्ये मी दोन सिग्नलिंग पाथवेजवरती काम करत होतो आणि ते सिग्नलिंग पाथवेज म्हणजे एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर आणि दुसरा आहे ट्रान्सफॉर्मिंग

0: ग्रोथ फैक्टर टीजीएफ बीटा, ट्रांसफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा पाथवे, हे दोन्ही पाथवे कॅन्सरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल, ईजीएफ सिग्नलिंग पाथवे जो आहे तो जर निकामी झाला किंवा त्याचा जो कंट्रोल आहे तो निघून गेला तर ब्रेस्ट कॅन्सर होतो असं आपण आपल्याला माहिती आहे. आणि टीजीएफ बीटा पाथवे आपल्याला बोन कॅन्सरमध्ये किंवा मग अजून अनेक प्रकारचे कॅन्सर्स आहेत, मेटास्टॅसिसमध्ये त्याचं खूप महत्त्वपूर्ण आहे. तर हे दोन्ही पाथवे डिसरेग्युलेट होतात, त्यांचं नियंत्रण पेशी करू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे कॅन्सर झालेला आपण पाहिलेला आहे.
1: खूप अप्रतिम असं संशोधन आहे सर आपलं, आणि आपण मला वाटतं फार युनिक एक्झाम्पल आहात आमच्या सगळ्यांसाठी. कारण का, परदेशात एवढ्या मोठ्या संधी असतानाही आपण परदेशात संशोधन करून पुन्हा एकदा मायदेशी येऊन आपण परत मायदेशामध्ये संशोधन करतायत, तर का असं करावं असं वाटलं आपल्याला?
0: त्याची दोन कारणं आहेत. एक तर मला खूप वाटलं की आता आपण एवढं चांगलं ट्रेनिंग घेतलं आहे रिसर्च करण्यामध्ये, तर मला असं वाटलं की आपल्याला, आपल्या इथे भारतीयांना आपण ते इकडच्या स्टुडंट्सना आपण ट्रेन करून रिसर्च कसा करावा, कसा केला जातो आणि कसं चांगल्या प्रकारे आपण त्याचं पुढे सगळ्याच म्हणजे अख्ख्या जगाला आपण हे त्याची मदत होऊ शकते हे मला खूप वाटत होतं आणि वाटायचं तेव्हाही. दुसरी गोष्ट म्हणजे मला तिकडेही, म्हणजे मी अमेरिकेमध्ये होतो तिकडेही थांबावं असं वाटत होतं, कारण का तिकडे थोडी लाईफस्टाईल जी आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची होती आणि तिकडे काही गोष्टी खूपच सोप्या मार्गाने व्हायच्या. त्याच्याकरता म्हणजे अशा खूप अशी काय म्हणतात त्याला, आपल्याला स्ट्रगल करायला लागले नाही. पण खूप असं वाटत होतं की आपण भारतात येऊन आपल्याला हे आपण व्यवस्थित करायला हवं आणि आपण म्हणजे आपण म्हणतो ना की परत आपल्याला जे मिळालं आहे शिक्षण किंवा आपल्याला जे ट्रेनिंग मिळालं आहे त्याचा आपण काही भाग आपण आपल्या भारतीयांना परत देऊ शकलो तर खूपच त्याचा फायदा होईल आपल्याला. आपण रिसर्चमध्ये आत्ता तिसऱ्या क्रमांकावर आहोत, तर ते अजून दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर जायला पाहिजे असंही खूप वाटतं आणि तेव्हाही वाटायचं की आपण का नाही असं रिसर्च इंडियामध्ये करू शकत. म्हणून मग त्या कारणाने मला इंडियामध्ये परत यायचं होतं.
1: तर खूप महत्त्वाची माहिती दिलीत सर.
2: व्यक्तिवेध या कार्यक्रमात जीवशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर भूपेंद्र श्रावगे यांची डॉक्टर किरण रणदिवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज आपण या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकलात. या मुलाखतीचा उत्तरार्ध पुढच्या सोमवारी व्यक्तिभेद या कार्यक्रमात आपण ऐकू शकता सकाळी 9:30. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनायक मोरे.
3: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा कार्यक्रम आहे. त्यांनी आत्तापर्यंत शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली जी कामगिरी आहे त्या कामगिरीबरोबरच जसजसं शैक्षणिक ज्ञान वाढत गेलं, उच्च शिक्षण घेतलं गेलं गेलं, तसतशी त्यांची श्रद्धा अधिक वाढत गेली. ही सगळ्यात आनंददायी यात्रा आहे. याचं कारण असं आहे की इंग्रजांनी तयार केलेल्या शिक्षण प्रणालीमध्ये भारतीय संस्कृतीवरती, परंपरांवरती अविश्वास निर्माण करणारी मांडणी ही इंग्रजांनी तयार केलेल्या शिक्षण प्रणालीमध्ये पहिल्यापासून होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी कारकून जन्माला घातले हे सत्य आहे. परंतु दुर्दैव असं घडलं की 1947 सालापासून सुद्धा आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजांची पद्धतच तशीच चालू राहिली. ह्याचं मूळ कारण होतं की आपल्या भारतीयांना ज्या पद्धतीची आवड आहे त्या आवडीमध्ये आपल्याला गोरा रंग आणि इंग्रजी भाषा ह्याविषयीचं अपरंपार अपरूप आहे. आणि हे जे अपरूप आहे ते अपरूप 150 राज्य केलेल्या इंग्रजांच्या राजवटीमुळे निर्माण झालं हे जरी सत्य असलं तरी त्याच्यावरती मात करण्याची शैक्षणिक क्षमता आमच्याकडे असूनही 47 जे अभ्यासक्रम निवडले गेले त्या अभ्यासक्रमामध्ये ते ह्या मातीशी निगडीत शिक्षण अशी संकल्पना आणली गेली नाही. आणि तो मोठा दुर्दैवाचा भाग आहे की ते ज्या 47 आणलं गेलं असतं तर असं घडलं नसतं. आणि त्यामुळे झालं काय की जसं इंग्रजांचं म्हणणं होतं मेकॉले ह्या इंग्रजी अधिकाऱ्याचं ज्याने भारतीय शिक्षणाचा पाया रचला वगैरे वगैरे कौतुक केलं जातं, पण जे जे युरोपियन आहेत ते बेटर आहे भारतीयांपेक्षा ही भूमिका रुजेल अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली आली. विश्वनाथ कराड यांचं महत्त्व या संपूर्ण पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या ज्ञानाची जी परंपरा आहे ती साऱ्या जगाला अचंबित करणारीच आहे. अगदी गणिताच्या माध्यमातून जर सगळे शोध लागत असतील तर शून्य ही संकल्पनाच मुळामध्ये भारतीय ज्ञानातून जन्माला आलेली आहे. आणि असे अनेक शोध आहेत की जे भारतीय मातीतून मूलतः जन्माला आले ते हायजॅक करण्यात आले आणि हायजॅक केल्यानंतर ते त्याच्यावरचं मेड इन लेबल बदलून ते पुन्हा भारतात आले. त्यामुळे आत्ताची मेक इन इंडिया जी कल्पना आहे त्या कल्पने पाठीमागचा मूळ विचार हाच आहे. तसंच घडलं आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणती होती भारतीय संस्कृतीतली तर देव ही संकल्पना. देवाची जी संकल्पना आपल्या इथे आहे ती श्रद्धा निर्माण करते. गॉड आणि देव यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे भारतीय श्रद्धेची जी कल्पना आहे ती व्यावहारिक नाही. भारतीय श्रद्धा ही अध्यात्माकडे घेऊन जाते. भारतीय श्रद्धा अध्यात्माकडे जाते आणि मग या इंग्रजी शिक्षणाने काय केलं की भारतीय श्रद्धा अध्यात्माकडे जाते आहे त्या अध्यात्मालाच अंधश्रद्धा ठरवण्याची रचना त्यांनी त्यांच्या इंग्रजी शिक्षणाच्या पद्धतीमध्ये रुजवली आणि त्याचा परिणाम भारतीयांवरही झाला. त्यामुळे भारतामधली जी ज्ञानी मंडळी आहेत ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं त्यांच्या मेंदूमध्ये अशा पद्धतीनं बदल करण्यात आला आणि मग त्या मेंदूचा भारतीय DNA बदलून तो इंग्लिश DNA झाला. अन्यथा भाषणामध्ये उल्लेख करताना विश्वनाथ कराड सर संत तत्वज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतात आणि तो अभंग असा आहे की आहे ऐसा देव बदवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा. ही जी कल्पना आहे की व्यक्तिगत पातळीवरती जर ज्ञान वाढल्यामुळे तुम्हाला देवावरच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणावं लागत असेल तर ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, तुम्ही ते लोकांमध्ये नका सांगू. आहे ऐसा देव वदवावी वाणी, जनासमोर बोलताना परमेश्वर आहे असंच तुम्ही म्हटलं पाहिजे आणि नाही

ऐसा मनी अनुभवावा, कारण परमेश्वराची निर्गुण संकल्पना जी आहे ती व्यक्तिगत पातळीवर आहे आणि सगुण कल्पना आहे ती सामाजिक आहे. सगळेच काही तुमच्या मेंदूला जेवढ्या सुरकुत्या आहेत तेवढ्या सुरकुत्यावाले नाही आहेत, त्यामुळे त्यांना कुठेतरी आधार हवा आहे आणि तो आधार कोण देतो? तो आधार देवही संकल्पना देते. आणि म्हणून आजचे जे अत्यंत ज्ञानी सुरकुत्यावाले आहेत, बुद्धिवादी, ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतात, ते भारतीय मूळ संकल्पनेच्या श्रद्धावान लभते ज्ञानम या वाक्यावरच मतभेद निर्माण करतात, द्विधा मनस्थिती निर्माण करतात आपल्या बोलण्याच्या माध्यमातून आणि समाजाचा बुद्धिभेद करतात. तो बुद्धिभेद त्यांनी करू नये अशी सूचना जगद्गुरूंनी या अभंगातून दिले. आणि म्हणून तुम्ही विश्वनाथ कराड सरांच्या केबिनमध्ये जर तुम्ही आलात कोथरूड कॅम्पसमधल्या, तर त्यांच्या टेबलाच्या पाठीमागे मोठ्या दोन तस्बिरी आहेत, संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तत्त्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज, आणि मध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. केबिन देऊळ आहे, देऊळ एका अर्थाने कोणी म्हणेल एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकाची केबिन अशी असते का? तर ह्याचं कारण तिथे आलेल्या प्रत्येक माणसाचा श्रद्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि हे कोण करतं? हे करतात इंजिनियर झालेले, COEP मध्ये 20 वर्ष प्राध्यापकी केलेले, ज्या काळामध्ये अन्य सर्व प्राध्यापक विज्ञानावरती अतिविश्वास टाकत भारतीय परंपरेतल्या श्रद्धेला अंधश्रद्धा ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये होते, त्या पार्श्वभूमीवरती विश्वनाथ कराड सरांनी हे आपलं स्वतःचं श्रद्धास्थान अबाधित ठेवणं महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आहे ऐसा देव वधवा विवाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. व्यक्तिगत पातळीवरती कराड सरांच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला कळायला मार्ग नसला, तरी समाजासमोर येताना मात्र विद्वानयुक्त समाचरण असं जे गीतेत म्हटलेलं आहे तेच सत्य आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला हाच मुद्दा सांगतो की तू ऐन लढाईच्या परिस्थितीमध्ये सगळी सैन्य युद्धाला तयार असताना हा प्रमुख वीर म्हणतो मी लढत नाही, आणि त्याच्यावरती बौद्धिक स्वतःचा डिफेन्स मांडतो, स्वतःचं बाजू मांडतो की नातेवाईकांना ठार मारून काय करू, मग जिंकून काय करू वगैरे वगैरे, हे जे इम्पॉर्टंट म्हणजे षंढत्वाकडे जाणारे नपुंसक विचार आहेत, ते विचार अर्जुन बोलून बाकीचे जे सैन्य उभे आहे त्या सामान्य सैनिकाच्या मनात संभ्रम निर्माण करतो आहे. पाहिल्यावरती कृष्णाने ज्याला सांगितलं की न बुद्धिवेदम जनेत अज्ञानाम सर्वसंगिणाम जोशेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरण. विद्वानयुक्त समाचरण जो सम आचरण करतो तो विद्वान असतो. मला असं वाटतं श्रोतेहो, या तुकारामांच्या ओळी कराड सर वारंवार भाषणामध्ये का सांगत असतील, तर त्याचं कारण हेच आहे, त्यांना कळत होतं त्यांच्या बरोबरच्या प्राध्यापकांचा दृष्टिकोन या परमेश्वराच्या संकल्पनेकडे बघण्याचा. कराड सरांचं घर वारकरी संप्रदायातलं, त्यामुळे कदाचित असं घडलं असेल COEP मधल्या बाकीच्या प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून कराड सर ह्या टाळकुटे कुटुंबातून आलेले आहेत वगैरे वगैरे, जी या वारकरी संप्रदायातल्या विठ्ठल भक्तीविषयीची थट्टा एक प्रकारे आमच्या ज्ञानी माणसांनी केली, त्या ज्ञानी माणसांना उद्देशून अभंग सांगितला होता काय, हा मुद्दा महत्त्वाचा. कारण संत तुकारामांच्याही काळामध्ये असे बुद्धिवादी असणार, ते सतत सगळीकडे असतात, कारण ते अहंकाराशिवाय जगू शकत नाहीत. आणि जिथे अहंकार आहे त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी बुद्धिभेदच असतो, बुद्धी जोड कधी नसते. असो, पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये उद्या. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आत्ताच आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:11 होत आहेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसार.

करत आहोत. सुप्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत त्यांचं हे नाट्यपद भावबंधन या नाटकातलं.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे
1: वाह
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा आज जन्मदिवस 1926 सालचा त्यांचा जन्म आज 100 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या अतिशय गाजलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद आता आपण ऐकणार आहोत

0: भार्गवराम आचरेकर यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. नाटक होतं कट्यार काळजात घुसली.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुप्रसिद्ध लेखक कवी गो. नी. दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त राधाबाई या नाटकातलं त्यांचं पद आपण ऐकलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोते हो, आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आता ऐकूया. नागोराव भाऊराव रांजणे हे 43 वर्षांचे गृहस्थ. दिनांक 29 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 10 सुमारास राहत्या घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यांचं वर्णन असं, चेहरा उभट, अंगानं सडपातळ, नाक बसकं, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 6 फूट, शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास बावधन पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. झिया इम्रान मानकर ही 19 वर्षांची तरुणी. दिनांक 22 मे 2026 रोजी कॉलेजला गेली, ती त्यानंतर घरी परत आलीच नाही. तिचं वर्णन याप्रमाणे, वर्ण गोरा, अंगानं मध्यम, उंची साधारण 5 फूट, केस काळे आणि लांब, चेहरा गोल, नाक सरळ. हिच्याकडे तिचा स्वतःचा मोबाईल आहे आणि ज्या दिवशी बाहेर पडली ग्रे कलरची चप्पल तिच्या पायात होती. या वर्णनाची तरुणी कोणाला आढळल्यास लष्कर पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. रेश्मा अजर शेख ही 20 वर्षांची तरुणी. दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 सुमारास दत्तवाडी नेरे पुणे इथून बेपत्ता झाली आहे. हिचं वर्णन याप्रमाणे, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट, डोळे काळे, डोळ्यावर चष्मा आहे, चेहरा गोल, नाक सरळ. शिक्षण ग्रॅज्युएट झालेली आहे ही. या वर्णनाची युवती आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. पारू सुनील बिरंगणे ही 15 वर्षांची तरुणी. बावीस मे या दिवसापासून बेपत्ता आहे. वर्णन याप्रमाणे, उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे आणि लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे मध्यम, डोळे काळे. ज्या दिवशी बेपत्ता झाली त्या दिवशी काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस अंगात होता. हिला मराठी भाषा बोलता येते. या वर्णनाची युवती आढळल्यास काळे पडळ पोलीस ठाणे पुणे इथं संपर्क साधावा. स्थानिक निवेदनांमध्ये हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोते हो आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजलेत. या प्रसारणातनं मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. प्रसारणात इथून पुढे आपल्यासोबत असतील आमच्या सहकारी अदिती चितळे.
1: नमस्कार. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जन्मदिवस. तेव्हा आज कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं. सुरुवातीला ऐकणार आहोत

आत्ता आपण ऐकलं चोरी चोरी या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार होते शंकर जयकिशन. आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, चित्रपट लाजवंती.

यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन, स्वर आहे लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांचा. चित्रपट आह.

0: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: आता ऐकणार आहोत श्री 420 या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात, गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: एवं
1: हम
2: श्रोते हो, आज आपण सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांचा आस्वाद घेत आहोत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. स्वर आहे लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांचा. चित्रपट अंदाज आणि संगीतकार नौशाद.

याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया अरुंधती दाते यांच्या स्वरातलं ध्रुपद राग तोडी.

0: आत्ताच आपण ऐकला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यात आपण ऐकलं अरुंधती दाते यांच्या स्वरातलं ध्रुपद राग होता तोडी.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 आणि 10 seconds होत आहेत. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत ऐकूया.

श्रोते हो, काल ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर आपल्याला देहरूपानी सोडून गेल्या, परंतु त्यांचे स्वर अजूनही आपल्या मनात झंकारत आहेत. त्यांच्या सुरांनी, आठवणींनी त्या आपल्या सर्व रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवत राहतील. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत.

आत्ता आपण ऐकलं सूरज या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतकार होते शंकर जयकिशन. यानंतरचं गीत आहे साथी या चित्रपटातलं. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार नौशाद आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांचा.

आता ऐकूया हसरत जयपुरी यांचं गीत सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट राजकुमार.

0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाज

0: समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आता ऐकणार आहोत इंदिवर यांचं पहचान या चित्रपटातलं गीत. सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांच्या स्वरात हे गीत संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

0: येईल ना येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
4: यानंतरचं गीत आहे ब्रह्मचारी. या चित्रपटातलं संगीतकार शंकर जयकिशन, स्वर आहे सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांचा, गीतकार हसरत जयपुरी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

रमण कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीत गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गंमत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत तसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांची कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे काम करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही, हो दोन वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच. आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सीआर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. आहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात गात

गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पद ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाचीच आली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदी मध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी. अनृतची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा, त्याच्यावरतीच आहे ते. तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मना मनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकहो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
1: आजही लागतात,
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर क्रुद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो ही भक्तिगीतं ध्वनी

मुद्रिका असलेली कमी पडतायत आता, तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे म्हणजे ते मला सांगू नका. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्ती गीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळमात्यांनी एक सुंदर गाणं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण हे केलं. आणि कृद दीक्षितांनी

0: त्यांनी एक सुंदर गाणं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण हे केलं आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
0: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक ताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून काय सांगणार. अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनत का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर त्याच रागावर त्याच चिजेवर त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे सुरांच्या पलीकडे तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणं शिरावं ना, तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा, क्या बात है.
0: आणि मग घरोघरची

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम भावा यायची, आणि खूप जोरात भावा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणायचं, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी,
0: वा वा
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात आहे.

0: शुभदाताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच आहे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर पण या गाण्याचा उपयोग माणिकताईने कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये, हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होत आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईने त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो कितीतरी शिल्लक
1: आहेत. अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अहो अशी प्रासंगिक गीतं तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल. आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिकताईंना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिक

0: ना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण अब काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढ्या यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या, आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहावे ना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या. आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते. काय करायचं, एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत, आणि ते त्यांना माणिकताईंना बीएला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
1: किती विश्वास होता ना,
0: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास, आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या, आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही ताळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे, आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते. आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत, आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे.
0: त्यातला हा

0: आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याचे बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मेनिन्जायटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जो कंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकताई गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशीही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू क चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊ बंधांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार, किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते, माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधी कधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटस. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली

तेवढ्यात कांठाळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंग मधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. दोन वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबसं जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या

0: जुन्या सवंगडाची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा आम्ही फळा फुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड. तुटून पडलेलं होतं, पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललितलेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2 45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

0: सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:30 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:29 आणि 20 सेकंद झाली आहेत. यानंतर काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर जिल्हा वार्तापत्र अकोला मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे। भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला। या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे। या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल, त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक

मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही

0: आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपायुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घर किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता एमएसपीचा लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त

0: संस्था अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला, त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिवछत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:45 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: श्रोते हो, आज जागतिक पालक दिवस. पालकांचा मुलांच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असतो, म्हणूनच आपल्या पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दंगल या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत सरवर खान आणि सरताज खान बरना यांच्या स्वरात, संगीतकार प्रीतम.

यानंतर ऐकणार आहोत तारे जमीन पर या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात, संगीतकार शंकर एहसान लॉय.

आता ऐकूया राजी या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, हर्षदीप कौर, विभा सराफ आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय शंकर एहसान लॉय यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे गोलमाल 3 या चित्रपटातलं. स्वर आहे शान आणि अनुष्का मंचंदा यांचा. गीतकार कुमार आणि संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे फना या चित्रपटातलं. गीतकार प्रसून जोशी, स्वर आहे शान आणि कैलाश खेर यांचा, संगीतकार जतीन ललित.

आता ऐकूया भूलभुलैया 2 या चित्रपटातलं समीर आणि मँडी गिल यांचं गीत, नीरज श्रीधर मेलोडी आणि बॉब यांच्या स्वरात, संगीतकार प्रीतम आणि तनिष्क बागची.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आणखी नवीन चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत 2:30 दरम्यान 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: यानंतरचं गीत आहे झिम्मा. या चित्रपटातलं स्वर आहे वैशाली सामंत, मुग्धा कराडे, आरती केळकर आणि सुहास जोशी यांचा. गीतकार क्षितीश पटवर्धन, संगीतकार अमित राज.
1: सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात.

0: पाय तोंडाले येईल ते आकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
3: काहीतरी मेजर.
4: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

आता ऐकूया सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीतकार पंकज पडघन, चित्रपट क्लासमेट्स.

0: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: कार्यक्रमात आता ऐकूया सैराट या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीत आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आता ऐकणार आहोत गुरु ठाकूर यांचं गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, संगीतकार अजय अतुल आणि चित्रपट लई भारी.

आता ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात, संगीतकार ऋषिकेश, सौरभ आणि जसराज, गीतकार वैभव जोशी.

0: याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र दुपारचे 3 वाजतात. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढ

रवणार आहे. भाजपाने वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 3:11:20 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. मी अदिती चितळे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 4:58 नमस्कार.

0: शुभ संध्या।
1: शुभ सायंकाळ श्रोते हो। मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सायंकाळचे 5 वाजलेत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी स्वाती मारवाडे सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली काही गीतं।

श्रोते हो, सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं साथी या चित्रपटातलं. संगीत दिलं होतं नौशाद यांनी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत होतं बात एक रात की या चित्रपटातलं. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार एस डी बर्मन.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते

साडेअकरा या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

श्रोत्यो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. चित्रपट होता कनकन में भगवान.

श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं, आणि हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी. चित्रपट होता एप्रिल फूल.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत होतं सारा जहां हमारा या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

श्रोतेहो, फर्ज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सपेरा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत.

कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात पुणे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत युववाणी. आज यामध्ये स्टे ट्यून्ड या सदरात ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स अर्थात जागतिक पालक दिनानिमित्त वीण नात्यांची, बदलत्या काळातील पालकत्व आणि आजचा युवक याविषयी समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान युगात कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध आणि पालकत्वाच्या संकल्पनांमध्ये मोठे बदल होताना दिसतात. बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि करिअर केंद्री विचार यामुळे आजचा युवक नव्या आव्हानांना सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत पालक आणि युवक यांच्यातील संवाद, समजूतदारपणा आणि भावनिक नात्यांची गरज अधिक महत्वाची बनली आहे. वीण नात्यांची, बदलत्या काळातील पालकत्व आणि आजचा युवक या विषयातून आपण आधुनिक पालकत्वाची भूमिका, युवकांच्या अपेक्षा, पिढ्यांमधील बदलते विचार आणि मजबूत नातेसंबंध जपण्याचे महत्व जाणून घेणार आहोत. कारण सशक्त युवक घडवण्यासाठी प्रेम, विश्वास, संवादाची वीण घट्ट असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, यासाठीच आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत कार्यक्रम वीण नात्यांची, बदलत्या काळातील पालकत्व आणि आजचा युवक. हा कार्यक्रम यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मृणाल खंडागळे मॅडम यांनी. मृणाल खंडागळे मॅडम या एक प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्र घेतात. युवकांसाठी मोटिवेशनल वर्कशॉप्स घेतात. तर अशा मृणाल मॅडम यांच्याशी आज आपण संवाद साधूया. मृणाल मॅम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मृणाल मॅम, पालकत्व हा आजकालचा खूप महत्वाचा विषय आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी बदलत्या काळात पालकत्वाची संकल्पना कशी बदलत आहे?
1: आता पालकत्व पहिल्यापासून चालत आलेलं आहे.
0: हो,
1: ही संकल्पना नवीन नाही आहे, पण बदलत्या काळात पालकत्व मात्र बदलत चाललेलं आहे हे मात्र खरं. तर पूर्वीचं पालकत्व जे होतं त्यात काहीसं असं बघायला आपल्याला मिळतं की मी सांगतो तेच बरोबर, म्हणजे पूर्वीच्या पालकांचं ही एक सायकोलॉजी होती, मी म्हणेन तेच झालं पाहिजे, अशा पद्धतीचं काहीसं ते होतं, ज्याला आपण ट्रेडिशनल पेरेंटिंग म्हणू शकतो, ती स्टाईल होती.
0: हो.
1: पण आजच्या काळात मात्र ते पालकत्व समजून घेणारं, संवेदनशील आणि इमोशनली मुलांशी पालक आज कनेक्ट होऊ बघतायत, तर हा सगळ्यात मोठा बदल आपल्याला दिसून येतोय. अजूनही ते पूर्णपणे मी म्हणणार नाही बदललंय, पण काही प्रमाणात त्याची सुरुवात झाली आहे.
0: हो.
1: बरं, आता पूर्वीचं पालकत्व आणि आत्ताचं, मी म्हंटल तसं पालकत्व ही संकल्पना नवीन नाहीये, त्यामुळे चॅलेंजेस दोन्हीकडेही आहेत. मग आजच्या पालकांचे काय चॅलेंजेस आहेत? तर आज त्यांना करिअर, त्यांची ग्रोथ, त्यांची लाईफस्टाईल मेंटेन करायची असते, तर ह्या धावपळीत त्यांचं पालकत्व ही एक गोष्ट ऍड ऑन झालेली आहे. आणि त्यातच मग मुलांना क्वालिटी टाईम देणं आणि त्यांना समजून घेणं, तर अशा दृष्टीने हे पालकत्व आजकाल पुढे चाललंय. तर ही संकल्पना हळूहळू बदलतीये असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी खरं आहे मॅडम, बदलत्या युगामध्ये हे पालकत्व ही बदलत जाताना आपण बघतोय. आजच्या युवकांच्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत कोणते बदल दिसून येतात? सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे युवकांच्या वर्तनात कोणते बदल दिसतात?
1: खरं सांगायचं तर आजचा युवक किंवा आजचं जे यूथ आहे, आजची जनरेशन आहे, तर ती अतिशय कॉन्फिडंट आहे. त्यांची एक स्वतंत्र विचारसरणी आहे आणि त्यांना ठाऊक आहे की त्यांना काय करायचंय. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती क्लॅरिटी त्यांच्याकडे आहे. बरं, आता ह्याच्यामागे कारण काय? तर त्यांच्याकडे

0: प्रचंड प्रमाणात इन्फॉर्मेशन आहे, कारण ती इन्फॉर्मेशन आज त्यांना एका क्लिकवर मिळतीय.
1: हो मॅम,
0: बरोबर आहे.
1: हो
0: म्हणजे याच्यात टेक्नॉलॉजीचा सहभाग आहे
1: येस
0: आणि त्या टेक्नॉलॉजीला हे अवेअर पण आहेत. पण ह्या सगळ्याचं असं झालेलं आहे की कुठेतरी माझ्याकडे जर इन्फॉर्मेशन आहे आणि मला जर सगळं ठाऊक आहे, तर त्याचं रूपांतर कुठेतरी एक ओव्हर कॉन्फिडन्सकडे आपल्याला जाताना दिसतं. तर ह्या सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीचा असा आपल्याला थोडासा युवकांच्या बिहेवियरवरती परिणाम झालेला दिसून येतो. पण ह्याचं सल्युशन काय आहे, किंवा ह्यांचं बिहेवियरबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं, तर ह्यांचं असं म्हणणं आहे या जनरेशनचं, या युथचं, की आम्हाला ऑर्डर्स नको. हे अगदी साधं आहे, कारण त्यांच्याकडे माहिती आहे, त्यांना क्लॅरिटी आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे.
1: खरे.
0: मग पालकांनी अशा वेळेस काय करायचं, तर पालकांनी त्यांच्या मतामध्ये आपला सहभाग दाखवायचा. त्यांना जे माहिती आहे त्यामध्ये आपणही ती माहिती कशी आत्मसात करू शकतो, आपल्यालाही त्याचा उपयोग कसा होऊ शकतो आपल्या ग्रोथसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी. तर अशा दृष्टीने जर हे दोघांच्याकडनं जर गेलं पुढे, तर मग या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला चांगलाही वापर करता येणार आहे आणि या युथचा जे त्यांचं नॉलेज आहे, जे त्यांचं अपग्रेड वर्जन आहे, तर त्याचाही आपल्याला छान वापर करून घेता येणार आहे.
1: नक्कीच. मृणाल मॅम, पालक आणि युवकांमधील संवाद कमी होण्याची कारणे काय आहेत, आणि आजकाल जे डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये पालक आणि पाल्य या नात्यावर त्याचा कसा परिणाम झालाय?
0: पालक आणि युवक यांच्यात संवाद कमी झाला आहे का? तर काही अंशी हो आणि काही अंशी नाही, असं त्याचं उत्तर आहे. बरं, आता ह्याला कोणी एक जबाबदार नाही आहे, ह्याला पालक पण जबाबदार आहेत आणि युवक पण जबाबदार आहेत. ते कसं? तर पालक, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, आज त्यांचं करिअर, त्यांचं ग्रोथ किंवा फायनान्शियल नीड्स येतात त्यांच्या, आणि त्या फुलफिल करण्यासाठी त्यांना आज पळणंच आहे, ते थांबू शकत नाही आहेत. त्यांना त्यांची लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे, त्यांना त्यांचा सगळ्या घराचा भार आज पुढे न्यायचा आहे. म्हटल्यानंतर त्यांच्याकडे तो आपोआपच वेळ खूप कमी उरतो. आणि ऑन द अदर हँड मुलांचंही तसंच आहे, ते सुद्धा आज त्यांचा अभ्यास असेल, कॉम्पिटेटिव्ह जग आहे, तर त्यामध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी वेगवेगळे स्किल्स अडॅप्ट करणं आणि या सगळ्यात ही मुलं पण बिझी आहेत. त्यामुळे दोघांकडेही तसं बघायला गेलं तर आज वेळ खूप कमी आहे. पण वेळ अगदीच नाही आहे का? तर असं नाही आहे. बरं, मग तो वेळ काढला तरी सुद्धा काय होत आहे, त्यात तो संवाद होत नाही आहे, त्यात होतात बऱ्याचदा वाद.
1: खरं आहे.
0: किंवा त्यामध्ये होतं कन्फ्युजन. हे का? तर मुलांना वाटतं की आपण जर काही आपल्या पालकांना सांगायला गेलं, काही बोलायला गेलं, काही शेअर केलं, तर ते कदाचित मला जज करतील, ते मला समजून घेऊ शकणार नाहीत. सो असं एक फियर, अननोन फियर, हे असं आहेच असं नाही आहे, पण असे अननोन फियर आज खूप या युथच्या मनात आहेत आणि म्हणून ते पटकन त्यांच्याशी कम्युनिकेट करायला जात नाहीत आपल्या पेरेंट्ससोबत, आणि म्हणून ती एक कम्युनिकेशन गॅप पडली आहे. आणि ह्याच्यासाठी अगेन डिजिटल युग हे खूप जबाबदार आहे, कारण आज झालंय असं की वन रूम इज इक्वल्स अ वन पर्सन इज इक्वल्स अ वन गॅझेट. म्हणजे एका रूममध्ये एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत आयदर त्याचा फोन आहे, लॅपटॉप आहे. सो ह्या गॅझेट्समुळे पण काय झालेलं आहे की माणूस आज त्यालाच आपला मित्र मानतोय, त्यालाच आपलं सर्वस्व मानतोय. आणि म्हणूनच इथे सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की स्क्रीन टाईम वाढलाय आणि सीन टाईम कमी झालाय. तर एकत्र घरात राहून सुद्धा तुम्ही एकमेकांना आज बघत नाही आहात, तर बोलणं तर लांबचीच गोष्ट आहे.
1: करिअर निवडीच्या बाबतीत पालकांनी युवकांना कितपत स्वातंत्र्य द्यावं आणि शिस्त आणि मैत्रीपूर्ण नाते यामध्ये समतोल कसा राखता येईल?
0: आता करिअर सिलेक्शन खूप वास्ट विषय आहे आणि तेवढाच महत्वाचा पण आहे. तो कुणी एकानी त्यावरती डिसिजन घेणं हे रिस्की आहे, त्यामुळे असं म्हणणं अवघड आहे की पालकांनी मुलांना सगळं स्वातंत्र्य द्यावं करिअर निवडीच्या बाबतीत. पण ॲट द सेम टाईम मुलांना काही गोष्टी लादणं, म्हणजे करिअरच्या बाबतीत, की तू अमुक एक गोष्टच कर, तू इंजिनियरच हो, तू डॉक्टर हो, किंवा बऱ्याचदा असंही बघण्यात येतं की मला जी गोष्ट जमली नाही आहे ती तू कर, म्हणजे कळत न कळत त्यांना कुठेतरी आपण ते इमोशनल ब्लॅकमेल करतो आणि मुलंही ती गोष्ट स्वीकारतात. मग यातनं यूटर्न घेता येत नाही. त्यामुळे करिअरसारखा विषय मुलांवर लादण्यापेक्षा त्यांना तिथे तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे, पालकांनी त्यांना गायडन्स दिला पाहिजे आणि त्यांना हवी ती मदत केली पाहिजे योग्य निर्णय घेण्यासाठी. आणि ॲट द सेम टाईम विद्यार्थ्यांनी किंवा यूथ जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पालकांचा जो अनुभव आहे त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तर हे दोन्ही बाजूंनी जर असं समीकरण जुळलं तर हा निर्णय घेणं त्यांना सोपं जाणार आहे. आणि हाच निर्णय असं नाही, पण आयुष्यात येणार

0: हा कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणतंही चॅलेंज असेल, त्यासाठी असं एकत्रित जर त्यांनी निर्णय घेतले तर मग इथे ते शिस्त किंवा मैत्रीपूर्ण नातं याचा बॅलन्स राखण्यासाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही. कारण आपोआपच दोघांनाही मेसेज जाणार आहे की इथे मी शेअर करू शकतो, इथे मी माझी सेफ प्लेस आहे, इथे मला म्हणजे मैत्री पण आहे, इथे माझं मत पण घेतलं जात आहे. सो प्रेम, आदर ह्या भावना आपोआपच निर्माण होणार आहेत. आणि मग हे एकदा झालं की मग मी म्हंटल तसं वेगळं तुम्हाला काही एफर्ट्स मैत्रीसाठी किंवा शिस्तीसाठी घ्यावे लागणार नाहीत.
1: ओके मॅम, म्हणजे डॉमिनेशन्स करण्यापेक्षा पालकांनी किंवा पाल्याने पण पालकांवरती जे डॉमिनेशन्स आपण होताना बघतो ते टाळून जर का आपण अशा पद्धतीने विचार केला की पालक आणि पाल्यामध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण नातं होऊ शकतं, तर हे एक पॉझिटिव्ह थिंकिंग पण आहे. आणि शिवाय जे काही प्रॉब्लेम्स असतात युथमधले, आपण बघतो की जॉबचे आहेत किंवा करिअरच्या बाबतीतले जे आहेत, तेही कमी होण्यास मदत होईल आणि त्याच्यातून योग्य तो निर्णयही घेता येईल. मृणाल मॅम, आजकालच्या या स्पर्धेच्या युगात युवकांवर वाढणारा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी पालकांची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पालकांचा भावनिक आधार किती महत्वाचा आहे?
0: डेफिनेटली, जसं आपण पालकांबद्दल बोललो तसंच मुलांना सुद्धा आज खूप स्ट्रेस आहे. तो स्ट्रेस कशामुळे? तर पियर प्रेशर. आज ते समाजात वावरत असताना त्यांनाही खूप सारे चॅलेंजेस येतात. त्यांनाही त्यांचं दिसणं, वागणं, बोलणं ह्या सगळ्याच गोष्टींचा खूप न्यूनगंड येताना दिसतोय. कारण सतत होणारं कम्पॅरिझन असेल, सतत आपल्याबद्दल कोणीतरी बोलतंय, आपल्याला कोणीतरी बघतंय आणि आपण छान असावं, आपल्याकडे सगळं काही परफेक्ट असावं, असं काहीसं चित्र आज आपल्याला या युथमध्ये बघायला मिळतं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना प्रचंड स्ट्रेस येतो, कधी कधी डिप्रेशनही येतं. मग बघा, आता हे बाहेरच्या जगात ऑलरेडीच ह्या गोष्टी आहेत जिथे कम्पॅरिझन होतंय, जिथे तुम्हाला जज केलं जातंय, आणि घरातही तशीच परिस्थिती असेल तर
1: हो मॅम, अवघड होईल,
0: खूप अवघड होईल. बरोबर. आणि म्हणून पालकांचा इथे सगळ्यात मोठा रोल आहे. जगाशी मला काहीच घेणं देणं नाही आहे, बरोबर आहे, जग काही म्हणेल, पण जे माझे हक्काचे आहेत, जे माझे आहेत, जे माझे आई वडील आहेत, ती माझी सगळ्यात सेफेस्ट प्लेस आहे हे मुलांना वाटलं पाहिजे. आणि ते कधी वाटणार आहे? जेव्हा पेरेंट्सचा अप्रोच हा फक्त रिझल्ट ओरिएंटेड नसून त्यांचा अप्रोच हा मी तुझी सपोर्ट सिस्टम आहे असा जर गेला की बेटा तू जसं आहेस तसं आम्हाला ॲक्सेप्टेबल आहेस, तुझ्याकडे काही कमी असेल तर आपण मिळून त्यावर काम करूया, किंवा कोणत्याही प्रसंगाला कोणत्याही क्षणाला मी तुझ्यासोबत आहे, हे फक्त एवढेच बोल जर या मुलांपर्यंत गेले, या युथपर्यंत गेले, तर नक्कीच त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतात. आणि मग अशी मुलं इमोशनली स्टेबल आणि मेंटली स्ट्रॉंग दिसून येतात.
1: मृणाल मॅम, युवकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी पालकांनी काय करावे, तसंच कुटुंबातील सकारात्मक वातावरण युवकांच्या व्यक्तिमत्व विकासात कशी मदत करते?
0: तर बघा, कॉन्फिडन्स किंवा विश्वास, आत्मविश्वास ज्याबद्दल आपण बोलतोय, ह्याची काही गोळी आहे का?
1: नाही,
0: अजून तरी नाही. भविष्यातलं माहित नाही, पण हे आर्टिफिशियली आपण नाही निर्माण करू शकतो.
1: हो,
0: हे आपल्याकडे इनबिल्ट असलं पाहिजे. मग बघा, विश्वासानेच आत्मविश्वास वाढतो. मग ह्यासाठी परत पालकांचा इथे काय रोल आहे? तर मुलांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे, दाखवला पाहिजे. मुलांचे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात, स्मॉल विन्स ज्याला आपण म्हणतो, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी ते करतात, तर तिथे त्यांनी त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे की अरे वा, छान केलंयस की तू, हे तुला हे छान जमलंय, तू हे करू शकतोस, तू अजून छान करू शकतोस. तर अशा पद्धतीने हा आत्मविश्वास मुलांचा हळूहळू वाढणार आहे. पण आपल्याकडे काय होतं की सुरुवातच नकारात्मकता किंवा निगेटिव्ह, किंवा तुम्हालाच कॉन्फिडन्स नाहीये तुमच्या मुलांबद्दल, म्हणजेच काय, तुला जमेल ना, तू करू शकशील ना, बघा चुकू नको, असं आपल्याकडे बोललं जातं बऱ्याचदा. मग बघा, तुम्हालाच जर तो विश्वास नसेल तर मुलांच्या मध्ये तो आत्मविश्वास कसा डेव्हलप होईल?
1: नाही होणार.
0: मग ह्यावर सोल्युशन काय आहे? तर ह्यासाठी पालकांनी मुलांना निर्णय घेऊन द्यायचे आहेत, नो मॅटर व्हॉट. त्या त्या एज ग्रुप प्रमाणे जर तुम्ही मुलांना ही सवय लावली की तू निर्णय घे, आणि निर्णय घेतला तर डेफिनेटली तो कधी बरोबर येणार आहे किंवा कधी चुकणार आहे, ह्या पलीकडे तिसरी शक्यता आहे का?
1: नाही,
0: नाहीये. त्यामुळे मुलांना निर्णय घेऊन द्यायचेत आणि चुकाही करून द्यायच्यात, ती संधी उलट द्यायची आहे पालकांनी, जेणेकरून त्या चुकांमधनं या युथला कळेल की अरे मी ही चूक केली आहे, मला नेक्स्ट टाइम ही चूक करायची

0: नाही.
1: नाही. पण तुम्ही जर सगळं करेक्टेड फॉर्ममध्ये दिलं तर त्यांच्याकडनं काही चुका होणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये ही निर्णय क्षमता डेव्हलप होणार नाही आणि अल्टिमेटली त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार नाही आहे. समजा चूक झालीच
0: हां.
1: तर ती चूक आधी काय आहे, किती मोठी आहे हे बघितलं पाहिजे. हे तर सरळ आहे बरोबर,
0: हो.
1: पण ती झालेली चूक असेल तर आधी तर अगेन इथे संवाद महत्त्वाचा आहे
0: हो.
1: की तुमच्या मुलासोबत तुमचं ते कम्युनिकेशन नीट झालं पाहिजे की नेमकी चूक कुणामुळे झाली आहे, कशामुळे झाली आहे, हे फॅक्टर्स आधी पाहिले गेले पाहिजेत. कारण कोणीही मुद्दाम करत नसतं,
0: हो.
1: करेक्ट? तर त्यामुळे ही कोणामुळे झाली आहे, कशामुळे झाली आहे, याला सर्वस्वी तो यूथ किंवा तो युवक कारणीभूत आहे का हे आधी तपासलं गेलं पाहिजे. आणि मग त्यातनंही आपण कसं करेक्शन करू शकतो, मग तसं संधी आयुष्य पण देतं आपल्याला की तुमच्या जर चुका झाल्याच तर तुम्ही त्याला करेक्ट करू शकता. अगदीच करेक्शनचा स्कोप नाही आहे असं नाही आहे. देअर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, फक्त अगेन ते बसून चर्चा करून त्यावरती तुम्ही एकत्रितपणे काहीतरी मार्ग तुम्हाला मिळू शकतो. पण कम्युनिकेशन डेफिनेटली इज द की.
0: हो मॅम, जसं की कम्युनिकेशन म्हटलं आपण, तर तिथे मॅम सारासार विवेकबुद्धीचा पण निवाडा केलाच जातो. योग्य काय आणि अयोग्य काय हे आजकालच्या पिढीला कळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे.
1: करेक्ट.
0: संयुक्त कुटुंब म्हणजे ज्याला आपण जॉईंट फॅमिली असं म्हणतो, ती पद्धती कमी होत असल्याचा युवकांवर काही परिणाम होतोय का? आजच्या युवकांना समजून घेण्यासाठी पालकांनी कोणते बदल स्वीकारणे गरजेचे आहेत?
1: येस, तर नक्कीच खूप मोठा आणि खूप जास्त इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो आहे आज जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिलीचा. दोन्हीही गोष्टींचे तेवढेच फायदे तोटे पण आहेत, पण डेफिनेटली जॉईंट फॅमिलीचा एक वेगळा इम्पॅक्ट पडलेला आपल्याला दिसून येतो. तो असा की बघा, आता पूर्वी ज्या जॉईंट फॅमिलीज होत्या मग तिथे खूप मोठं कुटुंब असायचं.
0: हो.
1: सोपं सांगते उदाहरण, ज्यातनं आपण गेलेलो आहोत, एक साधारण संध्याकाळची वेळ आणि सगळेजण छान एकत्र जेवायला बसलेत, बरोबर आहे?
0: हो.
1: काय व्हायचं त्या जेवणाच्या वेळेस? तर छान डिस्कशन्स व्हायचे, चालू घडामोडी काय चालू आहेत त्याचं डिस्कशन होत होतं.
0: हो.
1: किंवा कुटुंबामध्ये कुणाचं काय चालू आहे ह्या सगळ्याचा आढावा हा रोज तिथं घेतला जात होता, कळत न कळत, ठरवून नाही. पण ह्यानी काय होत होतं, जर कुणाला प्रॉब्लेम आहे, कुणाला चॅलेंजेस आहेत, तर तो तिथल्या तिथे तो विषय सॉर्ट आउट होत होता. किंवा त्यावर आपण कसा मार्ग काढू शकतो, त्यावरती आपण कसे सोल्युशन्स काढू शकतो यावरती डिस्कशन्स होत होते. म्हणजेच जो व्यक्ती अडचणीत आहे कुटुंबातला, त्याला तो सपोर्ट मिळत होता, त्याला गायडन्स मिळत होता. हे एक आजची पिढी खूप जास्त मिस करतीये, कारण आज न्यूक्लिअर फॅमिली आहे म्हणून. त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाचा फॅक्टर जी आजची पिढी मिस करतीये तो असा की इथे या जॉईंट फॅमिलीमध्ये कळत न कळत एक ट्रेनिंग मिळत होतं. ते ट्रेनिंग कोणतं? तर हाऊ टू टॅकल डिफरंट पर्सनॅलिटीज. आता माझा काका आहे कुटुंबामध्ये, माझे आजोबा आहेत, माझी काकू आहे, माझ्या काकांची मुलं आहेत, तर मला लहानपणी हे माहिती होतं काकाला काय बोलल्याने काकाला राग येतो, आजोबांशी किती छान बोललं पाहिजे, त्यांचा आवडता विषय कोणता, त्यावर मी बोलले तर मला ते खुश होऊन एखादं गोळी देतील, चॉकलेट देतील, किंवा काकूला काय आवडत नाही. तर हा अभ्यास आपोआपच होत होता की मला त्या त्या पर्सनॅलिटीजला मला कसं हँडल करायचं आहे, त्यांचे मूड स्विंग्स कसे आहेत, त्यांच्याकडे काय कमी जास्त आहे, हा अभ्यास कळत न कळत होत होता. पण आज न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे आई वडीलही घरात असून, मी म्हटलं मगाशी तसं, एक रूम, एक डिव्हाइस,
0: एक गॅझेट,
1: येस. तर हे असल्यामुळे आज तो मुलांना अभ्यासच होत नाहीये. आणि मग हे युथ जेव्हा बाहेरच्या जगात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना ह्याचं सेपरेट ट्रेनिंग घ्यावं लागतंय की मी कसं वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला मी कसं हँडल करू, मी कसं कम्युनिकेट करू, मी माझा मुद्दा कसा मांडू. त्यामुळे खरंचच या जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिलीचा असा फरक पडलेला आहे. आता जॉईंट फॅमिलीमध्ये पण आपल्याला सगळ्यांचं सगळं पटायचंच असं नव्हतं, पण एक प्लॅटफॉर्म होता शेअरिंगसाठी, कम्युनिकेशनसाठी, गायडन्ससाठी, सपोर्टसाठी. तो प्लॅटफॉर्म आज कुठेतरी त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये नाही आहे. तर न्यूक्लिअर फॅमिली जर असेल आज, अगेन दोघंही वर्किंग आहेत, ती काळाची गरज आहे, पण त्यातल्या त्यातही तुम्ही वेळ काढणं खूप गरजेचं आहे मुलांसाठी. आणि तो वेळ काढताना तेव्हा स्क्रीन टाईम नको, तेव्हा तुम्ही मोबाईल, तुमचं ऑफिस मिटिंग्स, तुमचे कॉल्स, तुमच्या मिटिंग्स, व्हॉट एव्हर, हे सगळं बाजूला ठेवून फक्त तो तुम्हाला स्वतःसाठीचा वेळ तुम्ही दिला पाहिजे, तर मग हे साध्य होऊ शकतं. म्हणजे हे अगदीच अशक्य गोष्ट आहे असं नाही आहे, पण वेळ काढणं आणि त्या वेळेचा चांगला सदुपयोग करणं. म्हणजे फक्त मग वेळ काढून तुम्ही मॉलमध्ये गेलात, तुम्ही फक्त फिरायला गेलात आणि तिकडेही तुम्ही फोटो

0: काढता आहे, रील काढता आहे, तर अगेन तो आपल्याला क्वालिटी टाइम म्हणता येणार नाही आहे.
1: बरोबर आहे मॅम.
0: तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा आठवड्यातला 1 तास हा जर तुम्ही काढू शकलात, आणि संपूर्ण तुमची फॅमिली, म्हणजे घरात तुमच्या तुम्ही दोघं नवरा बायको आणि 2 मुलं असतील किंवा 1 मूल असेल, त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कशन केलं जे काही चालू आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, ते शेअर केलं प्रत्येकाने आणि ती मोकळीकता दिली की तू काहीही बोलू शकतो, तर मग न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सुद्धा ही कम्युनिकेशन गॅप राहणार नाही.
1: एक्झॅक्टली. तिथेही मैत्रीपूर्ण वातावरण होण्यास मदत
0: नक्कीच
1: होईल.
0: नक्कीच.
1: बदलत्या सामाजिक वातावरणात संस्कारांचे महत्त्व किती आहे?
0: संस्कार म्हणजे काय? आपल्याकडे ना याचं खूप मिथ आहेत. संस्कार म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की एक पर्टिक्युलर रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन्स, तर खरं तर हे संस्कार नाही आहेत. तर संस्कार म्हणजे काय हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर संस्कार म्हणजे एकमेकांबद्दल असलेला रिस्पेक्ट, तुमच्याकडे असलेली सेन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ह्युमॅनिटी. आणि ह्याच सगळ्यांच्या सोबत तुम्ही जर गेलात, तर मग ह्या समाजात राहत असताना, ह्या समाजाचा भाग होत असताना, ह्या समाजात मग जे कोणी येणार आहेत तुमच्या सोबत, त्यांना तुम्ही दिलेला रिस्पेक्ट, आदर, प्रेम, तुमचं इमोशनल कनेक्शन, हे म्हणजे संस्कार आहेत. तर हे जपणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याकडे याची खूप छान पद्धत आहे, म्हणजे अगदी मूल गर्भात असल्यापासून आपल्याकडे गर्भसंस्कार आहेत, त्यानंतर ते थोडं मोठं झाल्यावरती बालसंस्कार आहेत, अजून थोडं मोठं झाल्यानंतर युवा संस्कार आहेत, आणि आज जसं आपण ज्या विषयावर बोलतोय पालक संस्कार, तर प्रत्येकाला ह्या संस्कारांची आज गरज आहे आणि ते स्वतःवर त्यांनी करून घ्यावे. कारण संस्कार ही एक अशी गोष्ट आहे, ही अशी नीतीमूल्य आहेत की त्यांनी तुम्ही कितीही आधुनिकतेच्या जगात जरी गेलात तरी पण तुमचे मातीत घट्ट पाय रोवून तुम्ही त्या आधुनिकतेला कसं दाखवू शकता, कसं दर्शवू शकता, हे आपल्याला संस्कार शिकवतात. त्यामुळे संस्काराची गरज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
1: युवक आणि पालक यांच्यात विश्वासाचे नाते मजबूत करण्यासाठी कोणते उपाय उपयुक्त ठरतील? तसंच आजच्या युवकांच्या अपेक्षा आणि पालकांच्या अपेक्षा यामध्ये कसा बॅलन्स साधता येईल?
0: येस. तर विश्वास परत कधी निर्माण होणार आहे? तर जेव्हा तिथे संवाद असेल. पण त्याचसोबत एक महत्वाची बाब इथे अशी आहे की जेव्हा तुमच्याशी हे युवक काही गोष्टी शेअर करतात, बोलतात, तर तेव्हा तुम्ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे मेंटेनिंग प्रायव्हसी. ते युवक तुमच्याशी जे काही सांगतायत, तुमच्याकडे येऊन व्यक्त होत आहेत, त्याची तुम्हाला प्रायव्हसी मेंटेन करता आली पाहिजे. तो संवाद तुम्हा दोघांमध्ये राहिला पाहिजे, जर ती गोष्ट तेवढी सेन्सिटिव्ह असेल तर. पण जर ती गोष्ट तुम्ही चार चौघात बोलली गेली तुमच्याकडनं, तर मग इथे तो विश्वास त्यांचा ब्रेक होतो आणि मग हे विश्वासाचं नातं तयार होऊ शकत नाही, ते पटकन पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यामुळे जर ते तुमच्याशी संवाद साधतायत, तुमच्याकडे काही गोष्ट बोलतायत, तर त्याचं तुम्ही प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे. आणि असेलच काही प्रॉब्लेम तर त्यावर तुम्ही चर्चा करून सोल्युशन्स काढले पाहिजेत एकत्रितपणे. पण त्याचा मिसयूज करणं, ती गोष्ट इतरांशी कम्पेअर करणं, अशा गोष्टी जर पालकांकडनं झाल्या, तर मग ते युथ, ते युवक तुमच्यावर विश्वास पुन्हा ठेवू शकत नाही आणि हे नातं मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे हे माझं समस्त पालक वर्गाला सजेशन आहे की तुम्ही ही प्रायव्हसी मेंटेन करायला शिका. कारण ह्या युथला त्यांच्या गोष्टी अशा सगळीकडे पसरलेल्या असं आवडत नाही. त्यांना ते हवं असतं की हे सिक्रेट राहील, हे प्रायव्हेट ही गोष्ट राहील आणि तरीही मला ह्यावरती काहीतरी सोल्युशन मिळेल. तर हे अपेक्षांचं तर मुळात ओझं दोघांनी एकमेकांवरती दिलंच नाही पाहिजे, मग ते युथ असेल किंवा पालक असतील. किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा गोष्टी अशा असाव्यात की त्या डुएबल असतील, प्रॅक्टिकल होण्यासारख्या असतील, अचीवेबल असतील, आणि असं असेल तरच ते एकमेकांकडनं तुम्ही तसं आशा अपेक्षा ठेवा. मग तशा अवास्तव तुम्ही मुलांना किंवा या युथला काहीतरी अमिष दाखवू नये किंवा एक बाउंड्री सेट करावी की मी तुला इथपर्यंतच मदत करू शकतो, मी तुला ह्याच्या पुढे मदत करू शकणार नाही, मी तुला ह्या चुकेपर्यंतच सपोर्ट करू शकतो, ह्या पुढे मला हे जमणार नाही. तर अशा पद्धतीचं अगेन इथे जर ब्रिज असेल तो कम्युनिकेशनचा, ती वीण जरी घट्ट असेल, तर मग हे काही प्रॉब्लेम होणारच नाही आहेत.
1: बरोबर आहे मॅडम. म्हणजे अपेक्षांचं ओझं ना पालकांवर राहील ना पाल्यांवर राहील.
0: करेक्ट.
1: मृणाल मॅम, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने युवक आणि पालकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: नातं हे खूप छान नातं आहे, युवक आणि पालक. तर हे नातं जपण्यासाठी वेळ, संवाद, समजूतदारपणा हा आवश्यक आहे. तर पालकांनी मुलांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि युवकांनी सुद्धा पालकांच्या अनुभवाचा आदर करावा. हे समीकरण किंवा हा बॅलन्स त्यांना दोघांनाही साधता आला.

0: पाहिजे. दोघांनीही मीच बरोबर आहे हा अट्टहास न करता आपण बरोबर आहोत का, कारण नो वन इज परफेक्ट हे लक्षात ठेवा. पालकांना खूप अनुभव आहे म्हणून ते परफेक्ट आहेत का, तर नाही. किंवा मुलांकडे अनुभवच नाहीये म्हणून ते चुकीचे आहेत का, तर नाहीये. तर आपण बरोबर आहेत का, तर ह्याचं विश्लेषण त्यांनी मिळून करावं आणि तो मार्ग शोधावा. कारण ह्या गोड नात्याची जर वीण घट्ट बांधायची असेल तर ह्या गोष्टी त्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, जसं की संवाद, विश्वास, प्रेम आणि एकमेकांना वेळ देऊन एकमेकांची मदत करणे. आणि तुम्हाला समजा हे जमलं नाहीच तर एक्सपर्ट्स आहेत, बरोबर, तुम्ही त्यांची मदत घ्या. नाहीच जमते तुम्हाला तर अशा एक्सपर्ट्सची तुम्ही मदतही घेऊ शकता. पण ते काहीतरी त्याचे तर्कवितर्क लावण्यापेक्षा हे नातं आपलं कसं घट्ट होऊ शकतं याकडे तुम्ही वाटचाल करावी. आणि या निमित्ताने मी संपूर्ण पालक वर्गाला या पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते.
1: मृणाल मॅम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान अशी माहिती दिली, पालकांनाही त्याबद्दल. तुमचे आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आणि आपल्या सगळ्या युववाणी टीमकडून खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, जीवनशैली बदलली, पण माणसाला जोडून ठेवणारी नाती आणि त्यातील प्रेम, विश्वास, संवाद यांची गरज आजही तितकीच महत्वाची आहे. पालकांनी युवकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि युवकांनीही पालकांच्या अनुभवांचा आदर ठेवला तर पिढ्यांमधील अंतर नक्कीच कमी होऊ शकते. वीण नात्यांची हा विषय आपल्याला सांगतो की मजबूत कुटुंब व्यवस्था आणि सकारात्मक पालकत्व हेच युवकांच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. चला तर मग संवादाची दारे उघडी ठेवूया आणि नात्याची ही सुंदर वीण अधिक घट्ट करूया. मित्रांनो, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स अर्थात जागतिक पालक दिनानिमित्त वीण नात्यांची, बदलत्या काळातील पालकत्व आणि आजचा युवक याविषयी समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकला. सादर करते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी यांचं, या कार्यक्रमाची निर्मिती आणि सहक्षेपण आकाशवाणी मुंबई केंद्राची, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सोयाबीन लागवड आणि पीक व्यवस्थापनाच्या महत्वाच्या बाबी याविषयी संतोष जायभाय, शास्त्रज्ञ कृषी विद्यावेता आणि प्रभारी अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन आघाडकर संस्था पुणे यांनी दिलेली माहिती, आणि कृषीवाणी अंतर्गत पिकांची तब्येत मोजण्याचे तंत्रज्ञान ब्रिक्स याविषयीची माहिती सादर करते धीरज केदारी, तसंच बाजारभाव. रात्री 7:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 फोन इन आपली आवड सादर करते कैलास शिंदे. श्रोते हो, हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. पहाटे 5:55 गिरवाणवाणी या अंतर्गत श्रीमद शंकराचार्य रचित भगवत्याग अष्टकम मधुकर गोळवलकर, रेखा कवठाळकर आणि योगिनी जोगळेकर यांच्या स्वरात, 6:05 प्रभातवंदन आणि 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार, 6:30 रूपरेषा, 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल, 6:40 कृषीवाणी यात खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्त्व याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा यात रोजोनिवृत्ती याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर आणि परिसर यात सृष्टी रसायन आणि आपण याचा भाग दुसरा, सहभाग प्राध्यापिका तनुजा परुळेकर. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40 आणि 8:40. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 फोन इन लोभ असावा सादर करते कैलास शिंदे. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची, 10:10 सुगम संगीत, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 वार्ताचित्र, 11:15 आणि 5:05 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमन्ना जाधव यांचं सुंदरीवादन राग बैरागी भैरव आपण ऐकू शकाल. 11:30 आम्ही या कार्यक्रमात ह्या कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर आणि कायदा समजून घेऊया यामध्ये पॉक्सो याविषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी संवाद, निर्मिती आणि सहक्षेपण मुंबई केंद्राची. 12:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम, 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. 12:15 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 2:30 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्त विशेष रूपक आकाशवाणीचं संचित या मालिकेचा शेवटचा आणि अंतिम भाग, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल, 6:10 रूपरेषा, 6:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात माहेर घराची यशोगाथा प्रभा शिर्के यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत यात रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग शाश्वत जल व्यवस्थापनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर सुयोग खोसे विषय तज्ज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी दिलेली माहिती, आणि जनावरांतील खुरांचे आजार

0: उपचार तसंच प्रतिबंध याविषयी डॉक्टर शलाका चौहान, प्राध्यापक पशुशल्य चिकित्सक आणि क्ष किरण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवड यांनी दिलेली माहिती. आणि कृषीवाणी अंतर्गत खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्त्व तसंच बाजारभाव. उद्या रात्री 7:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य मुक्तिपत्रे याचा भाग पहिला, डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमन्ना जाधव यांचं सुंदरी वादन, राग मारू बिहाग आणि मिश्र खमास धून आपण ऐकू शकाल. श्रोतेओ, रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील, आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमात मराठी साहित्य क्षेत्राला ग्रंथालयाचं योगदान याविषयीचं रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी यांचं, निर्मिती आणि सहक्षेपण आकाशवाणी मुंबई केंद्राची. सुरुवातीला काही क्षणातच संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आपल्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊल खुणांमधील एक अतिशय महत्वाची आणि कालातीत ठरलेली अशी खूण म्हणजे ग्रंथालय. ज्ञान आणि माहितीची पाणपोईच असं सार्थ वर्णन ग्रंथालयांचं करता येतं. प्राचीन काळातील नालंदा, तक्षशिला, वाराणसी येथील समृद्ध ग्रंथालयांपासून ते अगदी आजच्या काळातल्या डिजिटल झालेल्या ग्रंथालयांपर्यंतचा प्रवास म्हणजे आपल्या साहित्यिक परंपरेला संपन्न, बहुविध आणि सशक्त बनवणाऱ्या चळवळीचाच प्रवास म्हटला पाहिजे. अगदी मध्ययुगातील राजेशाहीच्या काळातही काश्मीर, बिकानेर, म्हैसूर, तंजावूर या राजघराण्यांनी उभारलेली ग्रंथालये असोत किंवा ब्रिटिशांच्या परकीय राजवटीत निर्माण झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज असोत, या सगळ्या ग्रंथालयांनी जसे उत्तम वाचक घडवले त्याचप्रमाणे याच वाचकांमधून उत्तम लेखक साहित्यिकही घडवले. ग्रंथालयांविषयी बोलताना प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आठवतं, तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट अचूक माहिती हवी आणि ती म्हणजे ग्रंथालय कुठे आहे. ग्रंथालयांचं महत्व सांगण्यासाठी यापेक्षा वेगळं काही बोलायलाच नको, नाही का? आधुनिक काळातल्या भारतातल्या ग्रंथालयांचा इतिहास सांगतो की सन 1804 मध्ये मुंबईतील एशियाटिक सोसायटीचं ग्रंथालय स्थापन करण्यात आलं. त्यानंतर सन 1835 मध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररी हे सार्वजनिक ग्रंथालय सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर याचंच रूपांतर भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झालं. ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात सुरू झालेलं पहिलं सार्वजनिक वाचनालय म्हणजे 1838 साली तेव्हाच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगरमध्ये सुरू झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. अशा नेटिव्ह जनरल लायब्ररीज तेव्हा मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सावंतवाडी, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या. ठाणे शहरातलं पहिलं सरकारी सार्वजनिक वाचनालय म्हणजे सन 1850 मध्ये स्थापन करण्यात आलेली ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश की यांनी पुढाकार घेऊन हे ग्रंथालय स्थापन केलं. तेव्हा या ग्रंथालयात बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे समाचार या वर्तमानपत्रांबरोबरच पुणे ज्ञानप्रकाश हे साप्ताहिकही घेतलं जात असे. त्याचप्रमाणे ठाण्यातून प्रकाशित होणारी अरुणोदय आणि सूर्योदय ही वर्तमानपत्रही संपादकांकडून वाचनालयाला विनामूल्य मिळत असत. पुढे ठाण्याचे जिल्हाधिकारी WB म्युलक यांनी स्वखर्चाने या वाचनालयाला इमारत बांधून दिली, त्यामुळे वाचनालयाचं नामकरण म्युलक लायब्ररी असं करण्यात आलं. 1965 मध्ये या ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष सीताराम V सावंत यांनी पुढाकार घेऊन या वाचनालयाचं नाव ठाणे नगर वाचन मंदिर असं केलं. आज 175 वर्षांची वाटचाल पूर्ण केलेलं हे ग्रंथालय संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना अधिक तत्पर सेवा पुरवत आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करून साहित्याचा प्रसारही करत आहे. ठाणे नगर वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांविषयी त्याच्या कार्यवाह स्वाती कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेऊया.
2: 175 वर्ष झाले म्हणून कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पुस्तक प्रकाशन, वेगवेगळ्या लेखकांना बोलवणं, मुलांसाठीचे कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, असा अनेक प्रकारांनी कार्यक्रमांचा हे घेतला जात आहे म्हणजे आढावा. आणि आमच्याकडे विशेष म्हणजे तीन भाषांमध्ये पुस्तकं घेतली जातात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तीन भाषांमध्ये असलेली एकमेव लायब्ररी आमची आणि नगर वाचन मंदिर. आणि मुलांच्या घरातल्या अडचणी लक्षात घेऊन अभ्यासिकेचा सुद्धा विचार केलेला आहे आमच्या अध्यक्षांनी, केदार जोशी यांनी. आणि त्यांनी दोन मजल्यांवर आता पूर्णतः अभ्यासिका तयार केलेली आहे आणि ती सुद्धा मुलांना परवडेल अशीच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देशच नाही आहे, पण मुलांना खरंच घरात कधी कधी जागा नसते, अभ्यास करता येत नाही, हे जाणून त्यांनी केलेलं आहे. आणि मुलांना विशेषतः बालकांसाठी खरोखर खूप काम करायची गरज आहे. आम्ही जर म्हणजे टीव्हीवर दाखवतात ना सगळ्या त्यांच्या काही इंग्लिश आहेत सिरीज, त्या सगळ्याची पुस्तकं आहेत आणि ती सगळी पुस्तकं आम्ही खरेदी केलेली आहेत मुख्य म्हणजे. आणि वाचकांनी वेळ वाचावा म्हणून मुक्तद्वार पद्धती आमच्याकडे मुक्तद्वार पद्धतीच आहे आणि तिचा वापर केल्यामुळे काय होतं, न वाचलेलं पुस्तक लक्षात आलं तर ते सुद्धा पुढच्या वेळेला घेऊन जाता येतं. त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो तसं की उपयुक्तता त्याची किती आहे हे आपल्याला कळू शकतं. इव्हन पुस्तक आता कॉम्प्युटरमुळे पुस्तक किती वेळा वाचायला गेलं, किती वेळा परत आलो, कोणी वाचलं नाही असं पुस्तक कुठलं आहे हे सगळं

0: करू शकतो. त्याच्यानंतर ग्रंथालय हे वर्दीष्णू संस्था आहे, त्यामुळे काय त्याच्यामध्ये ग्रंथसंग्रह म्हणजे वाढलाच पाहिजे, तो कमी नाही होता कामा. आधुनिक साधनांचा सुद्धा वापर करायलाच हवा, आणि त्यासाठी म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे लोकांसाठी सुद्धा कॉम्प्युटर पाहिजेच आहे, की त्यांनी पुस्तक बघावं, त्यांनी शोधावं, आणि मग घ्यावं ना मुक्तद्वारामध्ये. आणि शिवाय आपण वाचन प्रेरणा दिन करतो, 23 तारखेला शेक्सपियर जयंतीच्या निमित्ताने पण पुस्तक प्रदर्शन म्हणा किंवा अभिवाचन असे कार्यक्रम केले जातात. आणि 21व्या शतकात वाचनाची सवय पूर्णपणे कमी होत चालली आहे, असं माध्यमांमुळे ग्रंथसंस्कृतीचे वाचन आणि पर्यायाने वाचन संस्कृती व त्यांचे महत्व पूर्णपणे कमी होत आहे. दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, ब्लॉग यासारख्या माध्यमांमुळे वाचनाच्या सवय मोडली असली तरी भवितव्य राहील की नाही ही शंका आहे. पण अपारंपरिक ग्रंथेतर साहित्य ग्रंथांना कधीच पर्याय नव्हता, म्हणूनच वाचन संस्कृती टिकण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. हुशार आणि प्रगल्भ समाज जर घडवण्याचं काम ग्रंथालय करत असतात.
1: ठाणे नेटिव जनरल लायब्ररी अर्थात ठाणे नगर वाचन मंदिराच्या स्थापनेनंतर 43 वर्षांनी ठाण्यातील एका 22 वर्षांच्या युवकाला असं वाटलं की फक्त मराठी पुस्तकांचा संग्रह असलेलं सार्वजनिक वाचनालय असायला हवं, आणि त्याचा लाभ फक्त ठाण्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य गावांमधील ग्रंथप्रेमींनाही घेता यावा. यातूनच 1 जून 1893 रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या पहिल्या सरकारी नसलेल्या सार्वजनिक मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली, ज्यांनी पुढे महाराष्ट्र सारस्वतकार आणि महाराष्ट्र कवी मासिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळवला त्या वी ल भावे यांनी हे ग्रंथालय आपल्या विष्णू भास्कर पटवर्धन या समविचारी मित्रासह स्थापन केलं. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेची पायाभरणी केली असं नक्की म्हणता येईल. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 3rd वार्षिक समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की हे ग्रंथालय जरी ठाणे शहरात असलं तरी फक्त ठाणेकरांसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आहे. प्रत्येक मराठी माणसाने या ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे आणि या ग्रंथालयाला आधारही दिला पाहिजे. लोकमान्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना इतिहासाचार्य व्ही का राजवाडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न चिम केळकर, महर्षी कर्वे, महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार, कवी यशवंत अशा मान्यवरांनी आपल्या खासगी ग्रंथसंग्रहातली अनेक पुस्तकं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेला भेट दिली. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यात अनेक नवीन सांस्कृतिक उपक्रमांचा आरंभही केला. संस्थेच्या मदतीसाठी मुंबईतील व्यावसायिक नाट्य संस्थांचे नाट्य प्रयोग आयोजित करून तिकीट विक्रीतून निधी संकलन करण्याची सुरुवात 1955 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाने केली, आणि त्यामुळेच ठाण्यात खुल्या नाट्यगृहात नियमित नाट्यप्रयोग होऊ लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं मराठी साहित्य संमेलन 1960 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने ठाण्यात भरलं होतं. यानंतर 2010 साली ठाण्यात जेव्हा 3rd अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं ते सुद्धा याच मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने. या अखिल भारतीय साहित्य संमेलनांप्रमाणेच विभागीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांचं आयोजन करण्यातही या ग्रंथालयाचा कायम पुढाकार असतो. मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर या ग्रंथालयाने 15 डिसेंबर 2024 रोजी 47वं एकदिवसीय महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळाबरोबर आधुनिकीकरणाचा मंत्र जपताना या ग्रंथालयाने दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन आणि आपल्या कामकाजाचं संगणकीकरण केलं आहे. 2018 मध्ये या ग्रंथालयाने महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचं संमेलन आयोजित केलं होतं. वाचन कट्टा, काव्य कट्टा, करिअर कट्टा असे उपक्रम या ग्रंथालयातर्फे गेली काही वर्ष सातत्याने आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये नामवंत प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरच ग्रंथालयाच्या सभासदांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाते. सभासद मेळाव्याचे आयोजन करून ग्रंथालयाचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि सभासद यांच्यात सुसंवाद साधला जातो. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाणे शहरातल्या सजग वाचकांशी एक खास नातं जोडलंय. संग्रहालयाच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड पूर्ण करणारे सभासद असोत किंवा खास मराठी साहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक, सगळ्यांसाठी मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे अशी हक्काची जागा जिथे मराठी साहित्य विश्वाचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण फेरफटका अगदी सहज मारता येतो. मग ऐकूया अशाच एका सजग, चौकस आणि पुस्तकवेड्या सभासदाला मराठी ग्रंथसंग्रहालयाविषयी काय वाटतं ते.
2: नमस्कार, मी मेघना भुसकुटे.
3: माझा संबंध मुख्यत्वे करून मराठी ग्रंथसंग्रहालयाशी आला, ठाण्यातलं मराठी ग्रंथसंग्रहालय.

0: जेव्हापासून म्हणजे जितक्या लहानपणापासून त्याचं सभासदत्व घेणं शक्य होतं तेव्हापासून मी संग्रहालयाचे सभासद आहे. त्याच्या आधी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी जायचे सुट्टीत, पण नंतर मग मी रितसर त्याची मेंबर झाले. बरीच वर्ष मी ती लायब्ररी वापरली, अजूनही अजून वापरते. मग्रसं काय किंवा मग्रसं म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालय, त्याला आम्ही मग्रसं असं म्हणतो. तर मग्रसं काय किंवा अशा प्रकारच्या जुन्या मोठ्या लायब्ररी काय, मग ते नगर वाचन मंदिर असेल ठाण्यातलं, दादर सार्वजनिक वाचनालय असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असेल, त्या सगळ्या लायब्ररींची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. एक तर ते खूप काळ या क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्याकडे खूप जुनी पुस्तकं असतात, कितीही जुने आता फॅशनेबल नसलेले, पूर्वी गाजून मग आता काळोखात लुप्त झालेले, उपेक्षित राहिलेले असे खूप लेखक आणि त्यांची पुस्तकं ह्या लायब्ररीमधून मिळतात. फक्त हे शोधायचं कसं ते वाचणाऱ्याला नीट शिकून घ्यायला. आता कम्प्युटर आल्यापासून ते तसं सोपं झालंय, पण लायब्ररीचे कॅटलॉग असतात, कार्ड असतात, की जी काही व्यवस्था असेल ती नीट किती करून घ्यायची वापरून खाचा खोचांसकट. पण मग ते एकदा केलं की एकदम खजिनाच खुला होतो. उदाहरणार्थ नंदाकरेंची संप्रती ही कादंबरी मला अनेक वर्ष मिळत नव्हती, पण मला जी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ विभागात मिळाल, किंवा शंभा जोशींचं मराठी संस्कृती काही समस्या हे पुस्तक ठाण्याचं नगर वाचन मंदिरात मिळालं होतं, एका संशोधकांनाही मी ते उपलब्ध करून देऊ शकेल. ही पुस्तकं विकत जरी घ्यायची म्हटली तशी तयारी पण असली तरी ती बाजारात उपलब्ध असतातच असं नाही, त्यामुळे या लायब्ररीना पर्यायच नाही असं. दुसरं म्हणजे या लायब्ररी अनुदानित असतात, त्यामुळे खूप स्वस्त असतात, दरमहा अगदी 200 किंवा कधी कधी त्याच्यावर पण कमी वर्गणी असते. पुस्तकांच्या किमतीच बघितल्या तरी त्या 200 रुपयांच्या खाली नसतात. असं असताना इतक्या कमी वर्गणी इतकी मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध होणं हे पुण्याचंच काम म्हणायला पाहिजे. शिवाय त्यातल्या सगळ्या लायब्ररीमध्ये सतत नवीन खरेदी चालू असते, नवीन पुस्तकं कुठली हवी ते नोंदून घेतात लोक, तिथे कर्मचारी जे असतात ते. त्याच्यानंतर नवीन खरेदीबद्दल सतत सूचना मिळत असतात. किती म्हटलं तरी खासगी संग्राहक माणसाला वाचकाला इतकी खरेदी इतक्या सतत करणं शक्य नसतं, किती पैसे घालणार ना. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जागा किती लागते पुस्तकं ठेवायला. शहरांमधून जागा ही तशी मोठीच अडचणीची बाब असते. शिवाय कितीतरी पुस्तकं अशी असतात की तुम्हाला ती वाचायची असतात पण संग्रहात ठेवायची नसतात. एकदा वाचून कुतूहल शमतं, कारण काही काही विषयांमधली पुस्तकं तुम्ही जमवता, पण इतरही अनेक विषय असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं, वाचायचं असतं, पण तो तुमच्या संग्रहाचा भाग नाही. त्या सगळ्या दृष्टीने लायब्ररीमधली होणारी खरेदी पथ्यावरती पडते वाचक म्हणून, त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर वाटतं.
1: दोन 2018 पासून ग्रंथालयाने राज्यस्तरीय स्त्री स्थानक पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, इतिहास, प्रवास वर्णन अशा 10 विविध साहित्य प्रकारांमधील साहित्य कृतींची निवड पुरस्कारासाठी केली जाते. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या ग्रंथालयाने आता वाचकांसाठी घरपोच पुस्तक सेवा सुरू केली आहे. गेली 130 वर्षांहून अधिक काळ मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे आपल्या विविध उपक्रमांमधून आणि अतिशय दुर्मिळ मौल्यवान ग्रंथसंग्रहामधून ठाणे शहराची साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंड वाहती ठेवत आलो आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ज्ञानपीठ दालन या अभिनव उपक्रमाविषयी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष सांगदेव काळे यांच्याकडून माहिती घेऊया.
2: या संस्थेने आतापर्यंत वाचकांना मराठी पुस्तकं जास्तीत जास्त उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे घटनेमध्येच अशी नोंद आहे की मराठीमध्ये प्रकाशित होणारी सर्व पुस्तके या संग्रहालयात असतील आणि ती वाचकांच्यासाठी उपलब्ध असतील. अलीकडच्या काळामध्ये थोडासा आता बदल झालेला आहे तो असा आहे की आपला हा शहरी भागातला वाचक थोडासा आता दूर दूर चाललेला आहे शहरापासून, परंतु त्यांची वाचनाची जी सुविधा आहे ती कुठे खंडित होता कामा नये आणि ग्रंथालय अपुरं पडलंय किंवा सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही असं होता कामा नये. म्हणून या सर्व वाचकांच्यासाठी या ग्रंथालयाने घरपोच सेवा देण्यासाठी योजना अशी सुरू केली होती की फिरते ग्रंथालय या वाचकांच्या दारापर्यंत हे ग्रंथालय जाईल, त्यांना तिथे हवी असणारी पुस्तकं येईल आणि तिथे त्यांना ती सुविधा उपलब्ध होईल. हा एक प्रकार आणि 2010-11 पासून सुरू केला होता. त्यानंतर आणखी दुसरी सुविधा केली की आता कुरिअर सारखी घरपोच सेवा सुरू केली. आणखी एक तो विषय असा आहे की वाचकांनी त्यांना हवी असलेली पुस्तकं कोणती आहेत यांची यादी कळवायची, त्यातून आपण त्यांना 4 पुस्तकं एका वेळी पोच करू. पोच करताना ही काळजी घेतली जाईल.

0: त्यांना त्यांच्या घरपोच ती कोरियर सारखी जातील आणि त्यांची वाचून झालेली पुस्तकं त्याच पद्धतीने पुन्हा परत घेऊन घेतली जातील. म्हणजे ही सोय देण्याची आणि घेऊन येण्याची ही अधिक महत्वाची ती सुरू केली. त्यानंतर आर्थिक विषय असा झाला की आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की ते मॉलमध्ये सातत्याने जात असतात, येत असतात आणि तिथला फुटफॉल हा खूप मोठा आहे. या ठिकाणी खास असं एक्सटेन्शन काउंटर ज्याला आपण विस्तारित कक्ष म्हणतो तसा सुरू केला आणि तिथे देखील वाचकांना सोय उपलब्ध करून दिली की तुम्हाला इथे पुस्तकं मिळतील. तिथे आता विस्तारित कक्ष असल्यामुळे एखादं पुस्तक तिथे त्यांना मिळणार नाही असंही होईल, परंतु त्यांनी तिथे मागणी नोंद केली तर ते पुस्तक या संग्रहालयातून त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी या संस्थेकडे दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाचकांना पुस्तकांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. तिला दोन इमारतींना नावं दिलेली, एक सरस्वती मंदिर आणि एक शारदा मंदिर, या स्वतःची इमारती आहेत. याशिवाय आणखी एक मोठा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे तो म्हणजे डिजिटायझेशनचा. खूप जुनी पुस्तकं ज्यांना आपण दुर्मिळ पुस्तकं म्हणतो अशी दुर्मिळ पुस्तकं अशी 20 लाख पानांचा डिजिटायझेशन आपण आपल्याकडे करून ठेवलेलं आहे. म्हणजे उद्या केव्हाही ही जुनी पुस्तकं जुनी झाली म्हणून बाजूला गेली आणि आपल्याला वाचता येणार नाही असं होणार नाही, तर संगणकावर तुम्हाला घर बसल्या ही पुस्तकं वाचता येऊ शकते. आणि आताचा आणखी एक मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे 1965 सालापासून देण्यात येत आहेत आणि गमतीचा भाग असा आहे की आता जे शेवटचा पुरस्कार मिळाला आहे त्यांची संख्या बरोबर 65 झालेली आहे. भारतातील सगळ्या भाषांना हा पुरस्कार दिलेला जातो. या सगळ्या भाषांना आतापर्यंत जो 16 भाषा आपल्याकडे आहेत मिळालेल्या, या 16 भाषांपैकी जवळजवळ आपल्याकडे जमा झालेली पुस्तकं जी आहेत ती तब्बल 2800 पुस्तकं आपण आतापर्यंत जमा केलेली आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की ज्या लेखकाने ज्या साहित्याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे तो त्या भाषेला मिळालेला आहे, तर त्या भाषेत त्या लेखकाने केलेलं संपूर्ण लेखन त्या भाषेतलं मूळ ते आपण एकत्रित करतो आहोत, ज्याला आपण समग्र साहित्य म्हणतो तसं. याशिवाय या साहित्याचा अनुवाद इतर भाषेमध्ये जर झालेला असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषेत, तर तोही आपण इथं एकत्र जमा करतो आहोत. आणि शेवटचा भाग असा की या लेखकावर किंवा या लेखनाच्या साहित्यावर इतर साहित्यिकांनी जे लिहिलेलं असेल तेही सगळं साहित्य आपण एकत्र करतो आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत आपण सगळ्या भाषेचा हा समग्र धांडोळा घेऊन त्या त्या राज्यांशी संपर्क साधून तिथल्या बुक स्टॉलशी संपर्क साधून कधी कधी जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत त्यांचा मदतीचा हात घेतला आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण ही माझी सगळी पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि आज मिथिला आपण हे सगळं दालन सुरू करण्यासाठी कोटेशन्स मागवून आता छान प्रकारे असं ते आपण उभं करत आहोत. भारतामधलं हे एकमेव असं आपलं ग्रंथ दालन असेल की जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन असेल आणि ते आपल्यासाठी मोठं भूषण असेल.
1: ठाणे शहरातील ग्रंथालयांप्रमाणेच पारतंत्र्याच्या काळापासून मुंबईतील वाचकांचा आधार ठरलेली संस्था म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 1898 साली म्हणजे 128 वर्षांपूर्वी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संस्थेच्या नायगाव दादर येथील मध्यवर्ती कार्यालयाचं आणि कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 6 लाखांहून अधिक मराठी पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ पुस्तकंही या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 800 पेक्षा जास्त दोला मुद्रिते म्हणजे मुद्रणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात मुद्रित झालेली पुस्तकंही आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुंबईत विविध ठिकाणी 29 शाखा कार्यरत आहेत. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या इतक्या शाखा कार्यरत असणं हा एक विक्रमच म्हणावा लागेल. याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अंतर्गत इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ या दोन महत्वाच्या संलग्न संस्थाही कार्यरत आहेत. 2019 महाराष्ट्र शासनाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला विशेष संग्रहालय म्हणून घोषित केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विविध उपक्रमांबद्दल संग्रहालयाच्या कार्यवाह उमा नाबर यांच्याकडून जाणून घेऊया.
2: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे 1 ऑगस्ट 1898 11 भेवळेवड्या तरुणांनी त्यावेळेला ठाकूरद्वारमध्ये याची स्थापना केली आणि सयाजीराव गायकवाड यांनी, मला अतिशय सांगायला इथे अतिशय आनंद वाटतोय की सयाजीराव गायकवाड यांनी 1910 त्यासाठी 10,000 रुपये दिले देणगी म्हणून आणि कोनशीला बसवली. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही मुंबईतली पहिलं ग्रंथसंग्रहालय आहे. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या

0: आमच्या म्हणून आता मुंबई मराठी कंपनीच्या 9 शाखा आहे. 19 शाखा बीएमसीच्या आम्ही चालवतो आणि 6 आमचे स्वायत्त विभाग आहेत. आता दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई मराठीच्या ह्या शाखा मी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यासाठी जवळजवळ या सर्व शाखा मिळून जवळजवळ आमचे 8.5 ते 9 हजार सभासद आहेत मुंबईत. आणि मुंबईत याचा विस्तार इकडे मुलुंडपर्यंत आणि इकडे दहिसरपर्यंत असा हा विस्तार आहे मुंबई मराठी संग्रहालयाचा. आता मी जे तुम्हाला आणखी सांगणार आहे की मुंबई मराठीचं एक वैशिष्ट्य असं तुम्हाला मला सांगायचं आहे की मुंबई मराठीच्या पंखाखाली म्हणा की मराठी संशोधन मंडळ इथे आहे आणि या मराठी संशोधन मंडळाची स्थापना ही साधारण 1 फेब्रुवारी 1948 झाली. आणि त्याच्याबाबत सांगायचं असं कारण एकदा सीडी देशमुख गुंजीकर व्याख्यानमालेला इथे आलेले असताना त्यांनी पाहिलं की मराठीच्या संशोधनासाठी इथे एकही अशी संस्था नाही, त्यामुळे त्यांनी त्यावेळेला बाळासाहेब खरांना विनंती केली. बाळासाहेब खरांनी तेव्हा 7,000 रुपये दिले आणि मराठी संशोधन मंडळाची स्थापना 1 फेब्रुवारी 1948 झाली. आता जवळजवळ 76 वर्ष होऊन गेली आणि त्याचे पहिले संचालक हे होते भारतरत्न पावा काणे. आणि हे मराठी संशोधन मंडळ प्रियोळकरांनी अतिशय ऊर्जित अवस्थेला आणलं. त्याच्यानंतर सग माळशे, वसंत दावतर, सुरेंद्र गावस्कर, रमेश तेंडुलकर, नंतर आमचे प्रदीप कर्णिक त्यांनी 10 वर्ष सांभाळलं आणि सध्या आमचे संचालक मराठी संशोधन मंडळाचे डॉक्टर नितीन रिंडे आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. दुसरं मला एक संशोधन मंडळ इथे सांगावंसं वाटतं की ते आहे इतिहास संशोधन मंडळ, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली आणि नर फाटक यांनी त्यावेळेला ते पहिले संचालक होते. दुसरं मला इथे अतिशय आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे साने गुरुजी बाल विकास मंडळाची स्थापना इथे झालेली आहे 1959 मध्ये आणि त्याचे अनेक कार्यक्रम इथे सुरू असतात. दुसरं अतिशय महत्वाचं आणखी एक मंडळ इथे आहे की शंकर दाते सूची मंडळ ऑफ इट्स ओन, ज्याची स्थापना 1965 मध्ये झाली आणि तिथे त्याचं जवळजवळ 1800 ते 1950 पर्यंत काम तयार झालेलं आहे ते सूचीचं. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे अभ्यागत गृह आहे आमचं. दादरमध्ये येणारे वाचक लेखक कोणालाही राहायचं असलं तरी ते अभ्यागत गृह आम्ही व्यवस्थित करून घेतलेली आहे. दादर सारख्या ठिकाणी लोक हे कामाला येतात, दिवसभर कामं करून राहते, साधारण झोपण्यासाठी त्यांना हवं असतं, त्यामुळे ते मिनिमम याच्यामध्ये इथे आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो. आता मी जे बोलणार आहे ते अगदी एक्सक्लुसिव्हली संदर्भ विभागाबद्दल, जो मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बॅकबोन आहे आणि ज्याची मी सध्या मुख्य आहे. त्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे ऑफ इट्स ओन म्हणता येईल की ज्याची मुंबई मराठी भाषा वाङ्मय संस्कृतीसाठीचं मराठी विषयात बी एम ए पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणजे संदर्भ विभाग आहे. मराठी भाषेतील साहित्याचा अंदाजे 73% ग्रंथसंग्रह हा इथे आहे. अत्यंत सगळी दुर्मिळ पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. 12 तास संदर्भ विभाग उघडा असतो, रविवारी फक्त 8 ते 5 उघडा असतो, सोमवारची आम्हाला सुट्टी असते. मराठी संशोधन मंडळाकडे जवळजवळ 600 पर्यंत हस्तलिखित आहे. आमच्याकडे संदर्भात पण हस्तलिखित आहेत. लेखकांच्या हस्ताक्षरातल्या भारत आंब्यांची इथे हस्ताक्षरातली वही आहे माझ्याकडे, 90 कविता लिहिलेली. पेन्सेंचं घरी जाऊन मी त्यांची हस्तलिखित घेऊन आलेली आहे. काळसेकरांची हस्तलिखित वरती आमच्या संशोधन मंडळामध्ये. आता संदर्भाबद्दल तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला संदर्भामध्ये जवळजवळ 2.5 लाखापर्यंत पुस्तकं आहेत, तुलामुद्रित आहेत. मराठी नियतकालिक आहे, 19व्या आणि 20व्या शतकातल्या सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंकांचा इथे संग्रह केलेला आहे. सगळा बांधीव खंड आहे, 12,000 बांधीव खंड आहे. मराठीतील निवडक वर्तमानपत्रांचा संग्रह आहे. तर दिवाळी अंक अगदी मौज पासनं, अनुष्टुप पासनं सगळे अंक तुम्हाला इथे बघायला मिळतात. दुसरं अत्यंत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला आत्ताच आम्ही 26 जानेवारी 26 आम्ही डिजिटायझेशन प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. संबंध या आमच्याकडे जी दुर्मिळ ग्रंथसंपदा जी आहे, पुस्तकं नियतकालिकं, त्याचं सगळ्याचं डिजिटायझेशन जतन संवर्धन ओसीआर सगळ्या तिथे होणार आहेत. आणि असा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ऑफ इट्स ओन म्हणायला लागेल की उद्या हे सगळं आलं पोर्टलवरती की ते वेब पोर्टलवर येईल आणि सगळ्यांना जगभरामध्ये ते पाहता येईल आणि त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतोय.
1: आजच्या आधुनिक काळात जेव्हा तंत्रज्ञानामुळे जगभरातील माहितीचा साठा एका बटणावर उपलब्ध झाला आहे तेव्हा ग्रंथालयांचं महत्व कितीसं शिल्लक राहिलंय असा प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येईलही. परंतु डिजिटल माध्यमांचं आक्रमण अतिशय वेगाने होत असतानाही अनेक ग्रंथालय आजही वाचकांसाठी, पुस्तक प्रेमींसाठी आणि नवीन ज्ञान

0: माहिती मिळवण्याच्या कुतूहलाने भारलेल्या अनेकांसाठी खरा आधारस्तंभ ठरल्याचे दिसून येतात. तुमच्या भाषेतील किंवा अन्य भाषेतील नव्या जुन्या साहित्यिकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्याचं आणि त्यातून वाचनाची रुची वाढवण्याचं काम ग्रंथालय करतात. ग्रंथ हा असा एकमेव गुरु आहे जो गुरुदक्षिणा मागत नाही, जो रागावतही नाही, शिक्षेचं भय दाखवत नाही की स्वतःजवळचं काही लपवत नाही. तो खरोखरच उदार हृदय असतो आणि अशा गुरूंचा खजिना म्हणजे ग्रंथालय. एकाच वेळी वाचक आणि साहित्यिक या दोघांनाही पोषक पूरक असे उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. ग्रंथालयांमधील दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी नियतकालिकं यामुळे संशोधकांना मोठा आधार मिळतो आणि त्यांच्या संशोधनाला योग्य दिशाही मिळते. ग्रंथालयांमध्ये एक अशी ऊर्जा भरून राहिलेली असते जी वाचकांच्या कल्पना शक्तीला चालना देते आणि मग त्या जोरावर वाचक एका नव्या जगाच्या शोधात निघतो जिथे त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो जणांनी आपल्या आयुष्याला असा खरा अर्थ प्राप्त करून घेतलाय. त्यामुळेच माध्यम बदलली तरीही ग्रंथालयांचं महत्व कायम आहे.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी विशेष रूप. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादरकर्ते

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: हा बुद्धू,
1: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
4: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले, पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं, तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE

0: ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या

0: इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मथाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता। तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की।
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा।
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात। कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू। 101 उमा सदन।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत.

0: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे, हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या

त्यातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं. मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि

0: विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंटचे म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं. तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या

0: एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ, शके 1948, 1 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यासाठीचा. काही

0: ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सोयाबीन लागवड आणि पीक व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी. संतोष जायभाय, शास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता आणि प्रभारी अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन आघाडकर संस्था पुणे यांनी दिलेली माहिती. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. सोयाबीन हे नगदी पीक सोनं म्हणून ओळखलं जातं. अवघ्या 90 ते 110 दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देण्याची ताकद या पावसाळी पिकामध्ये आहे. पण सोयाबीन हे केवळ आर्थिक नफाच मिळवून देत नाही, तर 18 ते 22% तेल आणि तब्बल 40% प्रथिने असलेलं हे पीक आहाराच्या दृष्टीनेही अत्यंत पौष्टिक आहे. विशेष म्हणजे याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोथही सुधारतो. सोयाबीनच्या मुळावरील रायझोबियम जीवाणू जे आहेत ते जमिनीमध्ये हेक्टरी 75 ते 100 किलो नत्र स्थिर करतात. त्याच्यामुळे रासायनिक खतांवरचा खर्च जो आहे तो वाचतोच, पण जमीनसुद्धा सुपीक होते. शिवाय हे पीक लवकर निघत असल्यामुळे रबी पिकांच्या पेरणीसाठी शेत देखील लवकर रिकामं होतं. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे, परंतु पेरणीपूर्वी नेमकी कोणती शास्त्रोक्त काळजी घ्यावी किंवा कोणते सुधारित वाण निवडावेत आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसं मिळवावं, या सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर चर्चा आपण आज या विशेष चर्चासत्रातून करणार आहोत. आता आपण पाहतो की आपल्या राज्यामध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी चांगला वाव आहे, परंतु असं दिसतं की शेतकरी सोयाबीन चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये घेत आहेत, परंतु सोयाबीनच्या उत्पादनामध्ये फार मोठी तफावत दिसते. ही जी तफावत आहे ती कुठल्या कारणांमुळे दिसून येते याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. जरी प्रचलित वाहनांची उत्पादन क्षमता जरी 25 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर असली, तरी प्रत्यक्षात उत्पादन मात्र 12 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर किंवा त्यापेक्षाही कमी मिळत असल्याचे आपल्याला प्रत्यक्ष दिशा दिसून येते. त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, ते जर समजून घेतले आणि परिस्थितीनुसार जर पिकाचं व्यवस्थापन केले तर सोयाबीनचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. या पिकाच्या कमी उत्पादकतेसाठी जी कारणे आहेत त्यामध्ये जर बघायला गेलं तर हवामानामध्ये जून महिन्यामध्ये जास्त तापमान असल्यामुळे जमिनीतील उष्णतेच्या धगीमुळे पेरणी लांबते किंवा उशिरा पाऊस पडतो. उशिरा पाऊस पडल्यामुळे पेरणी लांबते आणि पेरणी उशिरा झाल्यामुळे उत्पादन कमी येते. तसेच जास्त पाऊस पडणे किंवा 2 पावसांमध्ये मोठा खंड असणे, पावसाचं असमान वितरण असणे, हे कारणं जे आहे ते हवामानविषयक कारणामध्ये येतात. जमीन आहे, म्हणजे सोयाबीनच्या लागवडीसाठी जी योग्य जमीन असते त्या जमिनीची निवड न करणे, चोपण जमीन किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमिनीमध्ये सोयाबीन लावलं तर उत्पादन कमी येते. तसेच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान किंवा कोरडं हवामान जर असेल किंवा जास्त 2 पावसांमधील जास्त अंतर असेल तर तेव्हा देखील किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आता दुसरं जे मुख्य कारण आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला आपण म्हणूया की व्यवस्थापन विषयक कारणे. याच्यामध्ये जमिनीची मशागत न करणे, म्हणजे मशागतीची कामं जी आहेत त्यांचा अभाव असणे, एकल पीक पद्धत म्हणजे दरवर्षी किंवा त्याच त्या जमिनीत एकच पीक घेणे, पीक विविधता किंवा फेरफालटीचा अभाव असणे. आता तिसरा जो घटक आहे तो म्हणजे बियाणेविषयी काही बाबी आहेत. जुन्या आणि पारंपरिक वाणांची लागवड करणे, वर्षानुवर्षे एकाच वाणाची लागवड करणे, शिफारशीपेक्षा जास्त दराने पेरणी करणे आणि त्याचबरोबर नवीन वाणांच्या ज्ञानाचा अभाव असणे, किंवा त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणीचा जो ज्ञान असतो त्याच्या ज्ञानाचा अभाव असणे, किंवा उगवण क्षमता चाचणी न करताच स्वतःच्या ज्ञानाआधारे सोयाबीनची पेरणी करणे. तसंच दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे की बीज प्रक्रिया न करणे. तसेच पोषण व अन्नद्रव्य व्यवस्थापन, फक्त रासायनिक जे खते आहेत त्याच्यावरती अवलंबून राहणे हे देखील कमी उत्पादन असण्याचं कारण असतं. त्याचप्रमाणे जमिनीसाठी आवश्यक असणारे शेणखत, कंपोस्ट म्हणजे ज्याच्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जमिनीत वाढते, अशा सेंद्रिय घटकांचा अभाव असणे, म्हणजे फक्त रासायनिक खतांवरती जे अवलंबित्व असते त्यामुळे देखील उत्पादक क्षमता कमी येते. पाणी व्यवस्थापन म्हणजे सोयाबीनच्या वाढीच्या नाजूक अवस्थांच्या दरम्यान जर आपल्याला पावसाने जर ताण दिला तर या नाजूक अवस्थांच्या दरम्यान पाऊस किंवा पाणी मिळाल्यास सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठघट येते. आणखी शेवटचा एक घटक आहे तो म्हणजे सुधारित तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आणि अवलंबविषयक कारणे. यामध्ये वाहनांच्या विविधतेचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांकडे योग्य वाहनांची निवड करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध नसतात. तसेच दर्जेदार बियाण्यांची जी आहे ती पेरणीच्या वेळी उपलब्धता होत नाही. लागवड, बीज प्रक्रिया, तण व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि काढणीसाठी सुधारित कृषी पद्धतींचा मर्यादित वापर हे देखील कमी उत्पादन असण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. तसेच अन्नद्रव्यांचा आणि एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अभाव, तसेच अजैविक घटकांचा ताण सहन करणाऱ्या वाहनांची अनुपलब्धता. तसेच सोयाबीनमध्ये मर्यादित यांत्रिकीकरण, म्हणजे यामध्ये यंत्राद्वारे कापणीस योग्य सोयाबीन वाहनांची जी अनुपलब्धता आहे त्याच्यामुळे देखील सोयाबीनचं उत्पादन कमी आहे. त्याच्यामुळे मजुरांवरील खर्च वाढतो किंवा कापणी

त्या वेळी मजुरांची उपलब्धता होत नाही, त्यामुळे जर पाऊस वगैरे आला किंवा जास्त दिवस सोयाबीनचं पीक शेतात उभं राहिलं तर शेंगा फुटून नुकसान होतं. तसेच नवीन आणि उच्च दम सुधारित उत्पादन देणाऱ्या वाहनांचा प्रचार आणि जो प्रसार आहे तो मंद गतीने होतो. असे जी ही कारणं आहेत, हे कारणं जर आपण समजून घेतली आणि त्याप्रमाणे त्यांना समजून घेऊन त्या कारणांवरती मात करून आपण जर पिकाचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचे सोयाबीनचे उत्पादन मिळू शकतं. आता आपण माहिती करून घेऊया कारणांच्या अनुषंगाने एक एक घटकाची आपण माहिती घेऊया. तर सोयाबीनच्या पिकासाठी पूर्व मशागत ही महत्वाची का असते आणि पूर्व मशागत जर करायची असेल तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची रबी किंवा उन्हाळी पिकांची काढणी झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनी जर नांगरणी केली तर जमिनीची उलटापालट होते आणि ती उन्हामुळे चांगली तापली जाते. जमीन नांगरणे जर दरवर्षी शक्य नसेल तर 2 वर्षातून एकदा किंवा वर्षाआड एकदा जर आपण जमीन नांगरली तर फायदेशीर ठरते. जमिनीत निघालेले मोठे ढेकळ जे आहेत ते लाकडी मैद किंवा रोटावेटरच्या साह्याने बारीक करावेत. पहिला पाऊस पडल्यानंतर वापशावरती कुळवाच्या साह्याने 2 पाळ्या द्याव्यात आणि जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. कुळवाची शेवटची पाळी देण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचंय की आपल्या शेतामध्ये हेक्टरी 5 ते 8 टन म्हणजे 15 ते 20 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण मिसळून घ्यावे आणि पेरणीपूर्वी जमिनीचे समतल सपाटीकरण करून घ्यावे. समतल सपाटीकरण केल्यामुळे जेव्हा पाऊस पडत नाही किंवा पावसाचा खंड असतो त्या काळात आपल्याला विहीर किंवा कॅनलद्वारे पिकाचे सिंचन चांगल्या प्रकारे करता येते. सोयाबीनचे जर आपण सरी वरंब्यावरती काढणी किंवा पेरणी करण्याचं नियोजन जर करत असाल तर जमिनीची मशागत झाल्यानंतर पेरणीपूर्वी सरी वरंबे जे आहेत ते सरी यंत्राने आपण पावसाच्या अगोदर सरी वरंबे बनवून ठेवावेत. आता आपण पाहूया की जमिनीची मशागत झालेली आहे परंतु पेरणीपूर्वी काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण लक्षात घेणे गरजेचे असते. जसं की बियाणेविषयक काही महत्वाच्या बाबी किंवा महाराष्ट्रात लागवडीसाठी कुठल्या वाहनांची शेतकरी बांधवांनी निवड करणे गरजेचे असते. सोयाबीन पिकापासून सुदृढ आणि निरोगी पीक तयार होण्यासाठी तसेच त्या पिकापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीसाठी जे बियाणं वापरणार आहोत त्या बियाण्याची गुणवत्ता जी आहे ती चांगली असणे आवश्यक असते. सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता 70% जर जास्त असेल म्हणजे 70% जास्त असेल तर त्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असते आणि अशा बियाणपासून अंकुरण होऊन उगून आलेले जे रोप असते ना ते निरोगी आणि सुदृढ तयार होते. सोयाबीनचे बियाणे इतर पिकांच्या बियाणपेक्षा खूप नाजूक असते त्यामुळे त्याची मळणी हाताळणी व साठवणूक करत असताना खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. अशी काळजी जर घेतली गेली नाही तर बियाण्याच्या पापुद्र्याला इजा पोचते आणि त्या बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती कमी होते. शक्यतो गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड पुढील हंगामातील पेरणीसाठी करणे आवश्यक असते. जास्त जुन्या वाहनांची शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी निवड करू नये. मागील खरीपात म्हणजे खरीप 2025 उत्पादित झालेले जे बियाणे आहे म्हणजे ज्याला आपण ताजे बियाणे असे म्हणू असे बियाणे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी उपलब्ध करून ठेवावे आणि लक्षात घ्यायचे की बियाण्याची उपलब्धता जी आहे ती अगोदरच करून ठेवणं गरजेचं असते त्यामुळे ऐन हंगामात पेरणीच्या वेळी धावपळ होत नाही. आता सुधारित वाहनांची निवड करणे याच्यासाठी आपण जर बघायला गेलो तर आपल्या राज्यातील जमीन आणि हवामान यांना अनुकूल असणाऱ्या वाहनांचा विकास आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठे संशोधन संस्था आणि खाजगी कंपन्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्यांची लागवड करण्यासाठी प्रसार केलेला आहे. असे जे वाहन आहेत त्या वाहनांचे जर वैशिष्ट्य बघायला गेले तर त्या वाहनांमध्ये शेंगा फुटण्यास ते वाहन जे आहेत ते प्रतिरोधक असतात. त्याचप्रमाणे रोग आणि किडींना प्रतिबंधक असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटकांच्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि उत्पादन चांगल्या प्रकारे देतात. अशा वाहनांची जर आपण निवड केली आणि त्यांचे बियाणे पेरणीसाठी वापरले तर निश्चितच सोयाबीन पीक हे जे आहे ते चांगले येते. आता आपल्या राज्यात लागवडीसाठी उपयुक्त असलेले सोयाबीनचे वाहन आहेत आपल्या पुढे मी यादी वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये MSCS 1460, MSCS 1520, MSCS 1281 हे पुणे स्थित आगारकर संशोधन संस्थेने विकसित केलेले वाहन आता बियाणे साखळीमध्ये आहेत आणि हे वाहन शेतकरी बांधवांच्या शेतावरती चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पादन देत आहेत. तसेच फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले आणि प्रसारित केलेले वाहन हे देखील वाहन खूप चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सोयाबीनचे उत्पादन देत आहेत. त्याचप्रमाणे MAUS 725, MAUS 731, MAUS 612 हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले वाहन. त्याचप्रमाणे PDKV अंबा, PDKV येलो गोल्ड हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले वाहन शेतकरी बांधव पेरणीसाठी वापरू शकतात. या वाहनांचे बियाणे जे आहे ते संबंधित विद्यापीठे ज्यांची मी आता नावे वाचून दाखवली ते विद्यापीठे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ किंवा खाजगी कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्याकडे या वाहनांचे बियाणे उपलब्ध होऊ शकते. शेतकरी बांधवांनी अगोदरच बियाण्याची जर उपलब्धता करून ठेवली तर ऐन पेरणीच्या वेळेस धावपळ होत नाही आणि आपल्याकडे आपण शाश्वत राहू शकतो की आपल्याकडे सोयाबीनचं बियाणं आहे आणि जेव्हा पाऊस योग्य पाऊस पडतो त्यावरती आपण पेरणी सोयाबीनची योग्य वेळी करू शकतो. आता बियाणं उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी महत्वाची काळजी घ्यायची की जे बियाणं मिळालेलं आहे त्या बियाण्याची पेरणीपूर्वी 7 दिवस अगोदर जे बियाणं पेरणीसाठी आपण वापरणार आहोत. काही शेतकरी स्वतःकडील मागच्या वर्षीचे बियाणं पेरणीसाठी

वापरतात, किंवा काही शेतकरी शेजारील शेतकऱ्याकडील जे मागच्या वर्षीचं बियाणं आहे ते बियाणं घेऊन पेरणीसाठी वापरतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीच्या अगोदर बियाण्याची उगवण शक्ती तपासून घेणे हे फार महत्त्वाचे असते. तर शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे की शेतकरी बांधवांनी स्वतःकडे उपलब्ध असलेली जी साधनसामग्री आहे ती वापरून घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी एक गोणपट पाण्याने ओली करून घ्यायची आहे, त्यावर 100 बिया एका ओळीत 10 बिया याप्रमाणे 10 ओळी मांडून घ्यायच्यात. त्यानुसार दुसरं एक गोणपट ओलं करून घ्यायचंय आणि अगोदर ठेवलेल्या बियांवरती ते अंथरून घ्यायचंय. 4-5 दिवस त्या पोत्यांमध्ये किंवा गोणपटांवरती ओलावा टिकून राहण्याकरिता त्या गोणपाटावरती दररोज हलकं पाणी शिंपडायचंय. पाणी शिंपडल्यानंतर साधारणतः 4-5 दिवसानंतर 100 बियांपैकी किती बियांना अंकुर आलेले आहेत ते आपण पाहणे गरजेचे असते. 70 जास्त बियांना जर अंकुर आलेले असतील तर त्या बियाणे लॉटची उगवण क्षमता चांगली आहे असे समजायचे आणि ते बियाणे आपण पेरणीसाठी घ्यायचे. किंवा जर दुसरी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये शेतामध्ये एका वाफ्यात चांगली माती भरून घ्यायची आणि त्यात 100 बियांचे दाणे उथळ पेरून घ्यायचे. 5-7 दिवस त्या पेरलेल्या बियांना पाणी द्यायचे आणि त्यानंतर या बियांपैकी किती रोपे उगवतात याची पाहणी करावी. जर बियाण्याची उगवण शक्ती 70% जास्त असेल तरच ते बियाणे पेरणीसाठी वापरणे हे आवश्यक असते. बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल जर प्राथमिक माहिती असेल तर आपण हे बियाणे पेरणीसाठी वापरायचे की नाही याचा निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तपासून मगच ते बियाणे पेरणीसाठी वापरणे हे गरजेचे असते. आता आपण पाहूया की चांगली उगवण क्षमता असलेले म्हणजे 70% उगवण क्षमता असलेले बियाणे जे आहे ते पेरणीसाठी किती टक्के दराने वापरणं गरजेचं असते, म्हणजे किती दराने वापरणे गरजेचे असते. आपल्याला जर माढ म्हणजे फक्त सोयाबीन पीक घेणार असेल तर त्यासाठी आपल्याला 62-65 किलो हेक्टरी प्रति हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी बियाणं आपण वापरायचं आहे. म्हणजे एका हेक्टरसाठी 62-65 किलो बियाणं आपण पेरणीसाठी वापरायचे. सरीवरंब्यावरती जर सोयाबीनची लागवड करणार असो तर त्यासाठी 35-40 किलो एका हेक्टरसाठी बियाणे दर वापरायचा आहे. म्हणजे 14-15 किलो एक एकरसाठी बियाणे दर आपण पेरणीसाठी वापरायचा आहे. बियाणे दर ठरवला परंतु पेरणीच्या अगोदर सोयाबीनच्या पिकाला बीज प्रक्रिया करणं हे देखील फार महत्वाचं असतं. कारण बीज प्रक्रियेमुळे आपल्याला सोयाबीनच्या पिकाचे संरक्षण जे आहे ते रोग किडी त्याचप्रमाणे सोयाबीनच्या पिकाला जीवाणू खतांचा पुरवठा देखील ह्या बीज प्रक्रियेद्वारे चांगल्या प्रकारे होतो. त्यासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकाला बुरशीनाशक, कीटकनाशक, जैविक खते ह्या अनुक्रमाने बीज प्रक्रिया करणं गरजेचे असते. यामध्ये जर बघायला गेलं तर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण आणि बियांची उगवण चांगली होण्यासाठी प्रति 1 किलो बियाण्याला 3 थायरम किंवा 2.5 कार्बनडायझिम किंवा 1.5 थायरम अधिक 1.5 कार्बनडायझिमची हलक्या हाताने चुळून बीज प्रक्रिया करावी. किंवा कार्बोक्झिन 37.5%, थायरम 37.5%, ज्याचं व्यापारी नाव विटाबॅक्स पॉवर, याची 3 एक किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सोयाबीनच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडीची 8-10 प्रति 1 बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. या बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर पिकाच्या खोडमाशेपासून संरक्षण होण्यासाठी बियांना थायमेथोक्झाम 30 FS या कीटकनाशकाची 10 प्रति 1 बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर सोयाबीनच्या बियाण्याला जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं असतं. त्यासाठी शेतकरी बांधवांनी द्रवरूप स्वरूपामधील प्रेडिरायझोबियम जापोनिकम म्हणजे ज्याच्यामध्ये रायझोबियम जीवाणू खत द्रवरूपात असते असे 10 प्रति 1 बियाण्यास, त्याचप्रमाणे पुरत विरघळणारे जे जीवाणू खत आहे ते 10 प्रति 1 बियाण्यास या प्रमाणात घेऊन ते बियाण्याला हलक्या हाताने ते चोळून घ्यायचे. असे बीज प्रक्रिया केलेले जे बियाणे आहे ते साधारणतः 20-25 सावलीमध्ये सुकू द्यावे आणि ते सुकल्यानंतर ताबडतोब त्या बियाण्याची पेरणी करावी. बीज प्रक्रिया जी आहे ती बीज प्रक्रिया योग्य प्रकारे करावी आणि सर्व बियाण्यांना सारख्या प्रमाणात बीज प्रक्रियेचे औषध लागेल याची काळजी घेणं हे गरजेचे असते. बीज प्रक्रिया केलेले जे बियाणे आहे ते शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये ज्या दिवशी बीज प्रक्रिया केलेली आहे त्याच दिवशी ते बियाणे पेरणीसाठी वापरावे. दुसऱ्या दिवशी ते बियाणे पेरण्याकरता ठेवू नये किंवा दुसऱ्या दिवशी त्या बियाण्याची पेरणी करू नये. अशा प्रकारे जर आपण बीज प्रक्रिया केली तर सोयाबीनच्या पिकाला तिहेरी फायदा होतो आणि निश्चितच उत्पादन चांगले येते. आता याच्यानंतर सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना सोयाबीन पिकामध्ये अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन हे देखील करणे फार महत्वाचे असते. आपण पाहिलं की जमिनीची तयारी करत असताना किंवा जमिनीची मशागत करत असताना कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 5-8 चांगले कुजलेले शेणखत आपण घातलेले होतं. ते घातल्यानंतर पेरणीच्या वेळेस पिकासाठी प्रति हेक्टरी 20 नत्र, 80 स्फुरद, 30 पालाश आणि 30 गंधक ही अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजनेची शिफारस याच्याप्रमाणे खते घालावीत. किंवा प्रति हेक्टरी 50 नत्र, 75 स्फुरद, 45 पालाश आणि 30 गंधकाची मात्रा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची शिफारस केलेली मात्रा जी आहे ती डाय अमोनियम फॉस्फेट, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरोटा पोटॅश किंवा इतर खतांच्या द्वारे सोयाबीनच्या पिकाला देणे हे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सोयाबीनच्या पिकाला 25 प्रति हेक्टरी झिंक सल्फेट आणि 10 बोरॅक्स जे आहे ते पेरणीच्या वेळी या खतांच्या सोबत देणे गरजेचे असते. शेतकरी बांधवांनी खते घालत असताना विशेष काळजी घ्यायची ती म्हणजे जे

खते आहेत ती बियाण्याच्या खाली पडतील आणि त्या खतांचा बियाण्यांशी डायरेक्ट संपर्क येणार नाही याची काळजी घेणं गरजेचे असते. सोयाबीनच्या पिकाला नत्रस, उरद आणि पालाश याच्याबरोबर इतर अन्नद्रव्ये जे आहेत ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतो त्यामध्ये मॅग्नेशियम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मॅंगनीज ही अन्नद्रव्ये जी आहेत ती वाढीसाठी, फुलधारणेसाठी, त्याचप्रमाणे शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. पीक जे आहे ते शेंगा करण्याच्या अवस्थेत असताना 19 म्हणजे 19 19 19 या विद्रावी रासायनिक खताची 100 ग्रॅमची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारणी करावी. तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पीक असताना 0 52 34 या विद्रावी रासायनिक खताची 100 ग्रॅमची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावरती फवारणी करावी. असे केल्यास सोयाबीनच्या पिकाला संतुलित पोषण होते आणि सोयाबीनमध्ये अन्नद्रव्यांच्या अभावामुळे जे उत्पादन कमी येऊ शकते त्याची भीती राहत नाही. आता सोयाबीनच्या लागवडीसाठी कुठल्या पद्धती आहेत ते आपण पाहूया. पूर्वांपारपासून चालत आलेली सपाट सारा किंवा वाफ्यांमध्ये जी पेरणी आहे यामध्ये सर्टिड कम फर्टिलायझर ड्रिल किंवा पाबरीने पेरणी केली जाते. त्यामध्ये सोयाबीनच्या 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर आणि 2 झाडांमध्ये 5 ते 7 सेंटीमीटर अंतर राहील अशा प्रकारे पेरणी केली जाते. बियाणे जे आहे ते 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीपर्यंतच्या पद्धतीमध्ये देखील पेरणी गरजेची असते. पेरणी यंत्राने सपाट सारे किंवा सपाट वाफे तयार होतात. आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी आपण पाट बनवून घेणे गरजेचे असते आणि ह्या पद्धतीमध्ये हेक्टरी 62 ते 65 किलो बियाणं हे पेरलं गेलं पाहिजे अशी काळजी घेणे आवश्यक असते. दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे सरी वरंब्यावरती टोकन पद्धतीने लागवड. या पद्धतीमध्ये लागवड करण्यासाठी सरी यंत्राने आवश्यकतेनुसार 2 फूट ते 2.5 फुटाच्या सऱ्या किंवा वरंबे बनवावेत आणि मजुरांच्या सहाय्याने या सरी वरंब्याच्या दोन्ही अंगावरती 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावरती बिया टोकून सोयाबीनची लागवड करावी. या पद्धतीमध्ये बियाण्याचा जो उपयोग आहे म्हणजे बियाण्याचा जो दर आहे तो खूप कमी प्रमाणात लागतो. टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे बिया ज्या आहेत ते कमी प्रमाणात लागतात. तसेच 2 पावसामध्ये जेव्हा खंड पडतो त्यामुळे जे होणारी जमिनीतील पाण्याची कमतरता आहे म्हणजे ओलावाची कमतरता जी आहे ती दूर होण्यास मदत होते. तसेच या पद्धतीमुळे जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून ठेवण्यास मदत होते. आता तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे रुंद सरी वरंब्यावरती लागवड पद्धत ज्याला आपण बीबीएफ पद्धत असे म्हणतो. या पद्धतीमध्ये बीबीएफ सरी यंत्राने 120 ते 140 सेंटीमीटर रुंद वरंबे आणि 30 सेंटीमीटर रुंद सऱ्या पाडून रुंद वरंब्यावरती 4 किंवा 5 ओळी अशा प्रकारे ओळीस लावून घ्यावात. त्या 2 ओळींमधील अंतर जे आहे ते 45 सेंटीमीटर अशा प्रकारे राहील. अशा प्रकारे सोयाबीनच्या सुधारित वाणांची पेरणी करावी. या पद्धतीमध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जर पावसाचा खंड पडला तर निर्माण होणारी जी जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा जमिनीतील जो ओलावा आहे तो टिकून ठेवून दूर करण्यास व पिकाच्या वाढीसाठी ही पद्धत जी आहे ती फार उपयुक्त ठरते. तसेच ठिबक संच जे आहे त्याचा जर वापर करायचा असेल तर ठिबक संचाचा वापर या पद्धतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो आणि त्यामुळे पाण्याची बचत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतरमशागतीची जी कामे आहेत ती कामे ह्या पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे करणं शक्य होते. म्हणजे अंतरमशागतीची कामे सोप्या प्रकारे करणं शक्य होतं. ह्या ज्याला लागवडीच्या पद्धती. त्यानंतर आपण पाहूया जर सोयाबीनचं पीक उभं असताना बऱ्याच वेळेस 10-15 दिवसांचा पावसाचा खंड पडतो तर त्यावेळी जर सोयाबीनच्या पिकाला संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था नसेल तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते. सोयाबीनचं पीक जे आहे ते साधारणतः 15 ते 20 दिवसाचे असताना म्हणजे रोप अवस्थेचे असताना, फुले येतानाचे अवस्था 35 ते 40 दिवसाचे पीक असताना आणि दाणे भरतानाची जी अवस्था म्हणजे 55 ते 60 दिवसाचे पीक असताना या ज्या 3 अवस्था आहेत सोयाबीनचं पीक जे आहे ते पाण्यासाठी खूप संवेदनशील असते. ह्या 3 अवस्थांच्या दरम्यान जर पाणी कमी पडलं तर सोयाबीनचे उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी येऊ शकतं. म्हणून ह्या 3 अवस्थांच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकाला संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था असणे हे फार गरजेचे असते. तसेच पावसाचा खंड पडला तर पोटॅशियम नायट्रेट 13-00-45 दोन फवारण्या अनुक्रमे 35व्या व 55व्या दिवशी जर केल्या त्याचं प्रमाण आपण 100 ग्रॅम व 200 ग्रॅम अनुक्रमे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावरती फवारले त्यामुळे पानांमधून पाण्याचं जे बाष्प होत असतं ते बाष्पीभवन कमी होते आणि पीक जे आहे ते कमी ओलावाच्या स्थितीमध्ये तग धरून राहते. म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ पडल्याची परिस्थिती निर्माण होते, पाऊस पडत नाही किंवा पावसाचा ताण असतो अशावेळी जर आपण ह्या पोटॅशियम नायट्रेटच्या 2 फवारण्या केल्या तर आपलं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे तग धरून राहत. अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे असते. आता सोयाबीन पिकामध्ये अंतरमशागत कशा प्रकारे केली पाहिजे त्याच्यावरती आपण माहिती घेऊया. तर त्यासाठी आपण जर बघितलं तर जसं की सोयाबीन हे पीक आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाळी पीक आहे. सोयाबीनच्या पिकाबरोबर पावसाळ्यात वेगवेगळी तणे जी आहेत ती अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश, जागा यासाठी स्पर्धा करत असतात आणि तणांचं जर योग्य वेळी जर आपण नियंत्रण केलं नाही तर उत्पादन साधारणतः 30 ते 40% कमी येऊ शकतं. त्यामुळे सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली खुरपणी जी आहे ती पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी तणांच्या प्रादुर्भावानुसार करणे आवश्यक असते. किंवा पिकामध्ये तणे जे आहेत ते तणे उपटून त्यांच्या पिकामध्ये आच्छादन करणे हे गरजेचे असते. खुरपणीसाठी जर मजुरांची कमतरता असेल तर तणांचा प्रादुर्भाव पाहून 30 ते 35 दिवसांपर्यंत पिकास फुले लागण्याच्या

0: अगोदर कुळवाची एक पाळी बैल किंवा सायकल कुळप्याच्या साहाय्याने घालावी. पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांअभावी जर कुरपणी किंवा कुळपणी शक्य नसेल तर या परिस्थितीमध्ये तणनाशके वापरून देखील सोयाबीनमधील तणांचे व्यवस्थापन करता येते. त्यासाठी पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी वापरावयाचे डिक्लोसुलाम 84% WG 30 ग्रॅम प्रति हेक्टर किंवा पेंडीमेथॅलिन 30% EC 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्टर यांच्यापैकी एका तणनाशकाची 500 ते 700 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरसाठी 72 तासांच्या आत जमिनीवरती फवारणी करावी. किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तणांना 2 ते 4 पाने असताना इमेजातापीर 10% SL 1 लिटर प्रति हेक्टर किंवा किजॉलोफॉप इथाईल 5% EC 1 लिटर प्रति हेक्टर किंवा प्रॉपिकोजॉफॉप 2.5% व इमेजातापीर 3.75% ME यांची 2 लिटर प्रति हेक्टर 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून हुड लावलेल्या नोझलद्वारे तणांवरती फवारणी केल्यास तणांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. अशा प्रकारे जर तणांचे नियंत्रण केले तर सोयाबीनचे पीक जे आहे ते जोमाने वाढते आणि त्यापासून चांगले उत्पादन येते. आता शेतकरी बांधवांना जर सोयाबीन पिकाबरोबर आंतरपीक म्हणून दुसरे कुठलं पीक घ्यायचे असेल तर त्या सोयाबीनच्या पिकाबरोबरच दुसऱ्या पिकाचा देखील उत्पादन मिळते आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना दुहेरी फायदा होतो. नैसर्गिक परिस्थिती किंवा आपत्ती जर आली तर एखादं पीक हातचं गेलं तर आंतरपिकापासून खात्रीशीर उत्पादनाची हमी राहते. त्यासाठी संशोधनाद्वारे ज्या काही उपयुक्त फायदेशीर सोयाबीनसोबत आंतरपीक पद्धती आढळून आल्या आहेत त्यामध्ये सोयाबीन तूर त्याचं 4:2, 4:1 किंवा 3:1 असं वेगवेगळं प्रमाण, त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस, सोयाबीन ऊस इत्यादी ज्या आंतरपीक पद्धती आहेत त्यांचा शेतकरी बांधवांनी जर अवलंब केला तर आपल्याला दुहेरी उत्पादन मिळू शकतं. त्याचप्रमाणे सोयाबीन आधारित दुबार पीक पद्धतीमध्ये सोयाबीन गहू, सोयाबीन हरभरा, सोयाबीन रबी ज्वारी या पीक पद्धती ओलिताखाली फायदेशीर आढळून आलेल्या आहेत. त्याचा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतावरती अवलंब करणं हे आवश्यक असतं. अशा प्रकारे जर शेतकरी बांधवांनी पेरणी करत असताना किंवा पेरणीपूर्वी बियाणे निवड किंवा वाणांची निवड, त्याचप्रमाणे अंतर मशागत, खत व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पेरणी किंवा पेरणीच्या ज्या अलीकडील आधुनिक पद्धती आहेत जसं की BBF पद्धत आहे, सरीवरंबा पद्धत आहे, या पद्धतींचा जर अवलंब केला आणि तणांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले, कीड आणि रोगांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले तर शेतकरी बांधवांना निश्चितच सोयाबीनचं चांगलं उत्पादन मिळतं. कीड आणि रोगांविषयी मी फार बोलणार नाही, परंतु जर एक प्राथमिक माहिती म्हणून जर पाहिजे असेल तर सोयाबीनच्या पिकावरती रोप अवस्थेमध्ये खोडमाशी, त्याचप्रमाणे चक्रीभुंगा, तसेच विविध पाने खाणाऱ्या अळ्या ह्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे पिवळा विषाणू मोझाईक कोळसा, म्हणजे त्याला कोळसा कूज असं म्हणतात, किंवा बॅक्टेरियल ब्लाइट, शेंगांचा करपा किंवा तांबेरा असे महत्वाचे रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्या जर रोगांचं आणि किडींचं चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं नियंत्रण केलं तर निश्चितच सोयाबीन पिकापासून चांगले उत्पादन मिळतं. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जर सोयाबीन पीक लागवड केल्यापासून सोयाबीन काढणीला येईपर्यंत जर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं तर शेतकरी बांधवांना निश्चितच हेक्टरी 30 ते 34 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं आणि त्यांची ह्या पिवळ्या सोन्यामुळे निश्चितच भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला आशा वाटते. आणि मी शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे भरभराट होत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
1: सोयाबीन लागवड आणि पीक व्यवस्थापनाच्या महत्वाच्या बाबी याविषयी संतोष जायभाय, शास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता आणि प्रभारी अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन आघाडकर संस्था पुणे यांनी दिलेली माहिती आत्ता आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कृषीवाणी या अंतर्गत पिकांची तब्येत मोजण्याचं तंत्रज्ञान याविषयी ब्रिक्स याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण TV वर प्राणी शिकार करत असलेले व्हिडिओ पाहत असतो. त्यातील एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे शिकार करताना वाघ किंवा सिंह नेहमी कळपातल्या सर्वात कमकुवत प्राण्यावरच झडप घालतो. कळपातल्या धष्टपुष्ट आणि मोठ्या जनावराला लक्ष करत नाही. असंच काहीसं आपल्या शेतातल्या कीड रोगांचं आहे. ते नेहमी कमजोर किंवा कुपोषित झाडांवरच पहिला हल्ला करतात. हे फक्त वरवरची निरीक्षण नसून यामागे सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जसं की पशुपक्षी आणि आपण सजीव एक दुसऱ्यांबरोबर बोलून संवाद साधतो, प्रत्येकाची आपली भाषा आहे, तशी झाडांची देखील भाषा आहे. आपल्याला त्यांच्या गप्पा ऐकू येत नाहीत याचा अर्थ ते गप्प असतात असं नाही, फक्त त्यांची आपल्यापेक्षा भाषा थोडी वेगळी आहे. वास आणि रासायनिक संकेताच्या माध्यमातून ते एकमेकांशी आणि वातावरणाशी बोलत असतात. अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या झाडावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट रासायनिक संकेत देऊन ते त्या अळीला खाणाऱ्या मित्र कीटकाला हाक मारतात आणि तो मित्र कीटक देखील या रासायनिक हाकेला ओ देत मेजवानीला दाखल होतात. आता मुद्दा असा आहे की योग्य पोषण असलेलं निरोगी झाड सोडून कीड आणि रोग कमजोर झाडांवरच का हल्ला करतात? तणावाखाली असलेली झाडं ओळखण्यात कीड ही तरबेज असते. ही बिचारी झाडं संकटाचं संकेत सोडत असतात. या संकेतात विशिष्ट अल्कोहोल आणि वायू उत्सर्जित होतात, जे किड्यांसाठी येथे जेवण तयार आहे अशा जाहिरातीसारखं काम करतात. या उलट निरोगी झाड एकदम शांत आणि संतुलित असतात. त्यांच्यातून संकटाचे संकेत मिळत नाहीत, त्यामुळे कीड रोग त्यांच्या वाट्याला जात नाहीत. येथे झाडाचं पोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती कामाला येते. झाड काय खातात त्यावर त्याची ताकद अवलंबून असते. जर का नत्राचा अतिवापर झाला, युरियासारख्या नत्रयुक्त खताचा अतिवापर झाला की झाडांची पानं रसरशीत आणि मऊ होतात. किड्यांना हे जंक फूड सारखं वाटतं, खायला सोपं आणि पचायला भारी. मग किड्यांना अवतान मिळतं आणि साखर तेथे मुंग्या या उक्तीप्रमाणे अति नत्र तेथे कीड आणि रोग हे सूत्र पक्क होतं. पण जर का झाडांना संतुलित आहार म्हणजेच कॅल्शियम, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य नैसर्गिक स्वरूपात मिळाली की झाडांच्या पेशींच्या भिंती मजबूत होतात. मग किड्यांना ती पानं चघळणं म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखं कठीण जातं. झाड किती काटक आणि निरोगी आहे हे मोजण्याचं सोपं तंत्रज्ञान म्हणजे ब्रिक्स. याला ब्रिक्स फॅक्टर देखील म्हणतात. ब्रिक्स फॅक्टर म्हणजे झाडांचा फिटनेस रिपोर्ट. झाडांचं पोषण आणि रोगप्रतिकारक क्षमतेत ब्रिक्सचा मोठा वाटा आहे. हे ब्रिक्स म्हणजे ब्रिक्स देशाचा गट नव्हे बरं का? झाडातील रसात एकूण किती विरघळलेले घनपदार्थ आहे याचं हे परिमाण आहे. या विरघळलेल्या पदार्थात रसातील साखर, खनिज यांचा समावेश होतो. जसा आपण आपल्या ताप मोजतो तसं झाडांचा फिटनेस रिफ्रॅक्टोमीटर वापरून ब्रिक्समध्ये मोजता येतो. जास्त ब्रिक्स म्हणजे झाडाची तब्येत एकदम मस्त. यात साखर आणि खनिज जास्त असतात, जे किड्यांना पचत नाहीत. कीड आणि रोग त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाहीत. पण कमी ब्रिक्स म्हणजे झाड कुपोषित आणि कमजोर आहे याचं लक्षण. अशा झाडांकडे कीड आणि रोग हमखास आकर्षित होतात. झाडांची स्वतःची सिक्युरिटी सिस्टीम असते. निरोगी झाड स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक विष आणि उग्र वासाची द्रव्य तयार करतात. तेव्हा एखादा कीडा अशा झाडाला खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा झाड रासायनिक प्रतिकार करतं. शेवटी अतिश्रमाने मिळणाऱ्या अन्नापेक्षा कमी कष्टात मिळणाऱ्या कमजोर झाडांकडे ते आपला मोर्चा वळवतात. आता जाणून घेऊयात ब्रिक्स वाढवण्यासाठीचे उपाय याविषयी. पिकांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करावी. पिकांना समतोल आहार द्यावा. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवावी. जमीन जिवंत करावी त्यासाठी सूक्ष्मजीव कल्चर आणि जीवामृताचा वापर करावा. योग्य तेवढंच पाणी द्यावं. अधूनमधून ह्युमिक ऍसिड, सीव्हीडी यासारखे पीक संजीवकाचा वापर करावा. जसं आपण घरातील यंत्राच्या साह्यानं आपल्या रक्तातील साखर मोजतो तसंच रिफ्रॅक्टोमीटरनं झाडांच्या रसातील साखर मोजायची असते. अधूनमधून हे केल्यास आपण काय फवारलं होतं आणि त्यामुळे ब्रिक्स कमी झाले की वाढले हे तपासून बघता येईल. आधुनिक शेतीमध्ये आपला प्रश्न फक्त किडींना कसं मारायचं हा नसावा, तर निरोगी झाडं कशी वाढवावी हा असायला हवा.
1: कृषीवाणी या अंतर्गत पिकांची तब्येत मोजण्याचं तंत्रज्ञान ब्रिक्स याविषयीची माहिती आता आपण ऐकली. मंडळी आता बाजारभाव ऐकूया. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव हे अनुक्रमे कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव तसंच सरासरी भाव हे क्विंटलसाठीचे असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 53 क्विंटल, किमान 3,400, कमाल 3,700, सरासरी 3,550. गहू शरबती आवक 437 क्विंटल, किमान 4,400, कमाल 6,600, सरासरी 5,500. ज्वारी मालदांडी आवक 724 क्विंटल, किमान 5,500, कमाल 6,600, सरासरी 6,050. मका लाल आवक 2 क्विंटल, 2,500 ते 2,800, सरासरी 2,650. मूग हिरवा आवक 40 क्विंटल, 9,200 ते 9,600, सरासरी 9,400. डाळिंब आरक्ता 283 क्विंटल, 2,000 ते 1,500, सरासरी 8,000. हरभरा आवक 46 क्विंटल, 6,000 ते 6,400, सरासरी 6,200. मंडळी कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आत्ताच आपण

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ। आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाइंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली। दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली। याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा प्रदेश व्यवस्थापन, विकास विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली। सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे। युमिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत। भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं। अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे। आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले। भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली। 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे। या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल। वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं। भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली। दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली। संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली। जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे। महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं। पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला। त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब

0: ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG पेट्रोल डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस राव यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समव्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: श्रोतेहो ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपुरी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीचा फुलांचा बोले तो सुवास, भक्तीचा फुलांचा।
2: नमस्कार श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला नटला आणि अजरामर झाला त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर।

28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं। 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती। रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता। अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते। सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी। त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले। सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्या

0: त्याच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत, की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला केऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द

0: मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत, की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला केऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्सनाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या, आणि त्यांच्याकडे जिथं राहत होते, आणि दोन तीन घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यानं आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा, या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्या देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना, तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: रसिका हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एक अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्याच्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी

0: आठवतात. आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये गोतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं. आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीच्या स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि खरा धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटली आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वेळेला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमातच वेळ गेला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी असे नाहीये, पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली त्याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 मध्ये पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना

सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

महान ऋषितुल्य आणि कोमल स्वरांच्या धनी असलेल्या आदरणीय सुमन कल्याणपुरी ह्यांना आणि त्यांच्या अढळ अशा स्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। आणि आता सुगम संगीत।
2: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोते हो, ऐकूया काही सुगम गीतं।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अनावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत होतं अशोकजी परांजपे यांचं, संगीतकार अशोक पत्की. श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

0: फोन इन आपल्या आवडच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन आपली आवड हा कार्यक्रम. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: आपली आवड. ओके,
0: फोन
1: वाडेवाडी बोलतो सर.
0: हा हा, फोन इन आपली आवड मध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: बोला.
1: मराठी गाणं सांगायचं.
0: हो, मराठी गीत आज कार्यक्रमामध्ये.
1: मराठी गाणं पंडित भीमसेन जोशींचं.
0: हा हा.
1: रम्य ती स्वर्गाहून लंका.
0: अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा.
1: मला हे गाणं ऐकायचंय. बाकी सर अजून काय
0: बाकी तुमच्याकडे?
1: बाकी कार्यक्रम तुमचे सगळे ऐकतच असतो नियमित.
0: हो हो हो.
1: जेव्हा फोन लागतो तेव्हा चांगलं वाटतं तुमच्याशी बोलून. आणि भेटून पण काही वेळेला वेगळा म्हणजे आनंद मिळतो.
0: हो हो, नक्की नक्की. बरोबर आहे.
1: बरेच दिवसात ऐकलेलं नाहीये.
0: बर बर, नक्की नक्की. हे गीत ऐकूयात आज पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.
1: आणि आपण बोलताय.
0: मी कैलास शिंदे बोलतोय.
1: ओके ओके. नाही, तुमच्या तिघांची बोलणं होत असतं पण
0: हो
1: नेमका काही वेळेला लक्षात येतं काही वेळेला येत
0: नाही. अच्छा अच्छा अच्छा. ओके, चालेल. धन्यवाद.
1: ओके, धन्यवाद.
0: हो.

0: हेलो
1: हॅलो,
0: बोला.
1: फोन इन आपल्या आवड ना.
0: कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: हां, शिंदे सर बोलता ना.
0: बोलतोय.
1: सर, रानांदी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो सर.
0: विष्णू सरावदे, स्वागत कार्यक्रमामध्ये.
1: सर, आज मला एक गीत ऐकायचं होतं. पहा,
0: हो, ऐकूया ना.
1: चित्रपट आहे सर्जा,
0: सर्जा
1: आणि त्यातलं गीत आहे पहा, चिंब पावसानं रानं झालं आबादानी.
0: पावसाची प्रतीक्षा आतापासूनच सुरू केली आहे.
1: आणि पाऊस आमच्याकडे आला होता,
0: हां
1: 25 तारखेला जोरदार पाऊस झाला होता, झाला होता आमच्याकडे.
0: बर.
1: हा, आणि आता कसे,
0: हां
1: आता उकाडा उकाडा पण वाढलेला आहे, आणि त्या माध्यमातून परत पाऊस आला आला पाहिजे असं मला वाटतंय.
0: बर बर.
1: तर यासाठी गाणं मी सुचवलं तुम्हाला.
0: गाणं छान सुचवलंय.
1: नयनीम बाळू हिवाळे,
0: हां
1: राजदीप सरोदे
0: बर.
1: आणि माझा मुलगा आहे सुरज सरोदे,
0: हां
1: मुलगी सुहानी सरोदे, गंगापूरहून धनंजय वाघ, सीए दारूर बिल तून सय्यद जलाल भाई.
0: अच्छा.
1: हा, अरे सय्यद.
0: विष्णू सरावदे, फोन केलात हे छानसं सर्जा चित्रपटाचं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी कार्यक्रमामध्ये आज.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो
0: बोला। बराबर।
1: आकाशवाणी मी जाधव गुणवंत दादाराव बोलतोय भोसरी वरून।
0: बोला गुणवंत जाधव कार्यक्रमामध्ये स्वागत। कार्यक्रम फोन इन आपल्यावर
1: मला एक गाणं ऐकायचं होतं मराठी।
0: सांगा।
1: शोधीसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी।
0: वा, रफी साहेबांच्या आवाजातलं हे वंदना विटनकर यांचं गीत आणि संगीत श्रीकांत ठाकरे यांचं,
1: हा, मला अशी गाणी जास्त आवडतात।
0: तर हे गीत ऐकूयात कार्यक्रमामध्ये आज। फोनसाठी धन्यवाद।

0: हेलो,
1: हाँ हेलो सर, नमस्कार. चातक
0: नमस्कार।
1: रेडिओ श्रोता संघ वडगाव डिघी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, येथून वासुदेव बोधवडे बोलतोय.
0: वासुदेव बोधवडे, स्वागत कार्यक्रमामध्ये। फोन इन आपली आवड आणि आमचे श्रोते चातकासारखी आमच्या कार्यक्रमांची वाट पाहत असतात, अशा चातकावरच्या नावाचं असलेलं हे रेडिओ श्रोता संघाचे हे सदस्य।
1: सर, सध्या उन्हाचा पारा खूप तापलेला दिसतोय सर. जिकडे तिकडे उन्हानं लाही झाल्यासारखं वाटतं. अशा या वातावरणात कुठेतरी गारवा यावा
0: बर।
1: यासाठी एक सुमधुर गीत ऐकावंसं वाटतं. आणि आमची शेतमावली सुद्धा ज्या पावसाची अगदी चातकापरी वाट पाहत असते, असं एक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं सुमधुर आणि आवडतं गीत ऐकावंसं वाटतं.
0: कोणतं गीत?
1: गीताचे बोल आहेत, पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माजलई तानिल चातकावानी.
0: वा।
1: खरंच सुमधुर गीत आहे सर, आणि खास माझ्या आवडीचं आहे.
0: वा वा वा, छान गीत निवडलं आहेत।
1: हो सर, आणि हे गीत माझ्यासोबत ऐकतील संत
0: हां,
1: गाडगे नगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे, लोकेश कुमार गाठोडे, आणि खास करून सर आपणासाठी डेडिकेट करीत आहे माझं हे आवडतं आणि सुमधुर गीत.
0: अच्छा, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे लोकगीत कैलास शिंदे सुद्धा कार्यक्रमामध्ये आज ऐकतील, वासुदेव यांच्या पसंतीवरनं।
1: हो, धन्यवाद सर.
0: धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो.
0: बोला. कार्यक्रम
1: हां सर, फोन इन आपली आवड ना.
0: फोन इन आपली आवड.
1: हां, मी अलका बोलतेय तळेगाव दाभाडे येथून.
0: अलका नाव काय पूर्ण? अलका
1: अलका जुते.
0: जुते. बर बर बर बर बोला.
1: हो सर, मला आज एक गाणं ऐकायचं होतं, म्हणजे भक्तिगीत आहे ते. ते नाही का उषा मंगेशकर यांनी गायलेलं,
0: कोणतं गीत?
1: कान्हू कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय.
0: अरे वा, छान गीत
1: हो
0: निवडलंय.
1: सर, हो. आणि हे गाणं ना आता बरेच दिवस झालं म्हणजे ऐकण्यात आलं नाही. सांजाराला वगैरे पूर्वी लागायचं,
0: हा
1: आता कदाचित झालं असेल, पण माझ्याकडून पण स्किप होऊ शकतं एखाद्या.
0: हा ऐकण्यात नाही आलं.
1: हा, ऐकण्यात नाही आलं बरेच दिवस झालं. तर मला हे गाणं ऐकायचं आहे सर. मी खूप दिवस झालं ट्राय करत होते,
0: हा
1: म्हणजे आता मला खूप कालावधी झाला कॉल करून, जवळजवळ 4-5 महिने झाले असेल.

0: पण माझा कॉलच लागला नाही.
1: हाँ, अच्छा, बर बर.
0: हो सर.
1: काय करता?
0: मी गृहिणी आहे सर.
1: बर.
0: हो.
1: ओके,
0: हाँ
1: फोनसाठी धन्यवाद.
0: थँक्यू.

0: कोणाला पुढे अडचण येणार नाही.
1: बरोबर.
0: हो आणि मग असंच एक शांतीचं गीत ऐकायचं, अभंग आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे,
1: हाच अभंग कसा कार्यक्रमात आज
0: चालेल
1: चालेल. धन्यवाद, ऐकूयात.
0: हो सर, हो सर,
1: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार।
0: नमस्कार।
1: हाँ, शिंदे साहेब, मी मुक्काम पोस्टच्या चौका तालुक्यातला समजनगर इथून चंद्रकांत घुमटे बोलतो सर।
0: बोला चंद्रकांत घुमटे कार्यक्रम फोन इन आपले वर्डमध्ये आपलं स्वागत।
1: हो सर, हो सर, तुमचं पण स्वागत आहे। तुमचं स्वागत कसं सर, आकाशवाणीच्या माध्यमामधून तुमच्या घराघरामध्ये आवाज पोहोचतो आणि त्यानुषंगाने मी पण तुम्हाला स्वागत करतो सर।
0: वा वा, आणि चंद्रकांत घुमट्यांचा पण घराघरामध्ये आवाज पोहोचतो कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा फोन येतो तेव्हा।
1: हो, आणि
0: हा
1: आकाशवाणी सगळ्यांसाठी सर, घरातल्या प्रत्येकासाठी, आकाशवाणी घरातल्या प्रत्येकासाठी आहे।
0: बरोबर।
1: हो, आणि बघा साहेब, आता येत्या 5 जून
0: हा,
1: जागतिक पर्यावरण दिन आहे,
0: बरोबर।
1: आणि त्या सगळ्या सर्वांनी झाडे लावावा
0: हा
1: आणि
0: हा
1: झाडाचं संगोपन करावं। झाड लावायला महत्व आहे, संगोपन करायला महत्व आहे, आणि येणार पाणी ते अडवा आणि पाणी काटकसरीने वापरायचं। आणि
0: बरोबर।
1: पाणी अडवा, एक वाक्य, पाणी अडवा पाणी जिरवा, जे पाऊस पडणार पाणी
0: हो
1: ते व्यवस्थित संगोपन करायला पाहिजे। शेत जमीन पूर्ण भरण।

0: हॅलो हॅलो.
1: हॅलो,
0: हां,
1: नमस्कार सर.
0: कार्यक्रम फोन इन आपले आवड.
1: नमस्कार नमस्कार सर,
0: नमस्कार,
1: मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो सर.
0: बोला रवींद्र पवार.
1: हां, तर सर आज मला आपल्या फोन इन आपली आवड मध्ये भामटा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकायचं.
0: अरे भारीच गाणं निवडलंय चित्रपट एकदम भामटा.
1: हो सर, हे गाणं बरेच दिवस तुम्ही ऐकलेलं नाही म्हणून सर ते गाणं निवडलं आणि ऐकण्याची इच्छा झाली माझी सर.
0: अरे वा.
1: मिठी सोडना सख्या रे मिठी.

0: ना.
1: ओहो बर
0: बरं सर, आपण मजेत. हॅलो.
1: बोला बोला.
0: हां, आपण मजेत आहात का सर?
1: मी एकदम मजेमध्ये आहे. छान.
0: हां, मी आपले सर्व कार्यक्रम ऐकतो आणि आपले कार्यक्रम सर एकदम छान असतात. आणि मी आवडीने, माझं सलूनचं दुकान आहे, सलूनच्या दुकानामध्ये मी नियमितपणे आपले कार्यक्रम ऐकतो आणि फोनिन आपली आवड हा सायंकाळी संध्याकाळी 10-11 घरी ऐकतो सर.
1: अरे वा, क्या बात आहे.
0: आणि रेडिओला 90 वर्ष सर आता पूर्ण झाले, त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो सर.
1: चालेल, धन्यवाद.
0: आणि सर, या गाण्यासाठी काही आमचे मित्र नाव घेऊ का?
1: घ्या की नाव घ्या मित्रांची.
0: आमचा एकता ग्रुपचे गुणवंत कडू, गौतम रायबोले, एकनाथ काळेकर आणि आमचे जवळचे मित्र भाऊराव पाटील आहेत, हे पण नियमितपणे रेडिओ ऐकते. त्यांचं वय आज 75 वर्षाचं वय आहे.
1: अरे वा.
0: हा, तर ते बी आपले कार्यक्रम नियमित ऐकतात, फक्त एवढं की ते पत्र पाठवत नाहीत. हा, आणि कार्यक्रम पण नियमित पण ऐकतात.
1: बर, पण काय होतं की असे असंख्य श्रोते आहेत ते कार्यक्रम ऐकत असतात. काही जणांना ते पत्र पाठवणं, फोन करणं शक्य होतं, काहींना शक्य होत नाही. पण श्रोते मात्र आपले कार्यक्रम अव्याहतपणे ऐकत असतात.
0: हो सर, मी बी आपल्या कार्यक्रमाला आपल्यापासून आपली आवडला पत्र पाठवत असतो आणि पत्राला माझ्या पोहोच मिळते सर. धन्यवाद.
1: वा वा वा. चला, हे भामटामधलं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं. धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्कार सर,
0: नमस्कार।
1: फोन इन आपल्याकडनं.
0: कार्यक्रम फोन इन आपल्यावर।
1: हा,

0: नमस्कार, आपण कोण बोलता सर?
1: मी कैलास शिंदे बोलतोय.
0: अरे नमस्कार सर. मी सुभाष बुधवंत पाण्याच्या राव तालुक करमाळ जिल्हा सोलापूर.
1: बोला बुधवंत, स्वागत कार्यक्रमामध्ये.
0: मी खूप जुना श्रोता आहे आणि मी पुण्यामध्येच राहतो.
1: अच्छा. बर,
0: पण आपलं गावाचं नाव जे पहिले आहे ना ते चालूया.
1: बर बर बर.
0: बरोबर. ते सर आपल्याला एक गाणं गीत ऐकायचं होतं.
1: कुठलं गीत ऐकूयात?
0: लागे बांधे धुंद हिरवा वसंत आला. लता मंगेशकर. कारण आता हे वसंत ऋतू आहे ना, अजून चालूच आहे ना. आता ही गोंड्याचा महिना आला म्हणजे कसं म्हणायचं, महिना आला.
1: बर,
0: बरोबर का नाही? तर ते आपल्याला ते गीत ऐकायचं होतं. धुंद हिरवा वसंत आला. हा
1: चालेल. हे उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं छानसं गीत ऐकूयात तुमच्यासाठी.
0: हा ठीक आहे, ठीक आहे सर.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: रघुनाथ दुकानदार, पुंदोडी तालुका करमाळा।
0: बोला रघुनाथ दुकानदार, स्वागत कार्यक्रमामध्ये। कार्यक्रम फोन इन आपल्या आवड।
1: सर, सध्या उन्हाचा कडाका तर मोठा भरपूर आहे,
0: हो।
1: आणि दुसरी गोष्ट उन्हाचा कडाका आणि मध्यंतरी गॅसचा तुटवडा।
0: बर
1: तर गॅसचा तुटवडा असल्यामुळे खेड्यामध्ये एवढं जाणवणार नाही, सरपण वगैरे गावऱ्यावर स्वयंपाक लोक करतात।
0: हो हो हो
1: परंतु झालं काय सर, आता डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत, वाढण्याबद्दल तर दुमत नाही, परंतु जे शेतकरी वर्ग आहे का नाही, पहिले प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल राहायचे ना।
0: हो हो हो
1: आता बैल नसल्यामुळं लहान लहान ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याने घेतलेत।
0: अच्छा। हा,
1: आणि मग ते तालुक्यापासून कोण 20 किलोमीटर आहे, कोण 25 किलोमीटर आहे।
0: हा,
1: मग तो शेतकरी काय करतो, ड्रम मध्ये जाऊन 10-20 लिटर डिझेल आणतो ना ट्रॅक्टरसाठी।
0: हो हो हो
1: पण आता पंपवाल्याने सांगितलं गेलं की तुम्हाला डिझेल त्याच्या भेटणार नाही ड्रम मध्ये, तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर आणावं लागेल।
0: अच्छा।
1: शेतामध्ये जी 1 तासामध्ये ट्रॅक्टर चालणार का नाही, ती जायला जर 1 तास डिझेल गेलं तर तो शेतकरी अडचणीमध्ये येतोय ना भरपूर। आणि म्हणून त्याच्यामुळे मला मनामध्ये एक ओळख सुचली की सामना चित्रपट आहे का नाही, सामना, रवींद्र साठे यांनी गीत गायले ना, कोणाच्या खांद्यावर आहे
0: कोणाच्या,
1: म्हणजे जास्त सर्वात जास्त जो शेतकरी वर्ग आहे सर, तर तो जास्त हे उन्हा उन्हामुळे तर होरपाळला आहे, पण ह्याच्यामुळे पण होरपाळायला लागला, कारण शेतीची कामं, मशागतीची कामं, आता पाऊस जवळ आहे ना, ह्याच्यामुळे ती करून घेतली पाहिजे। तर ह्याच्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालाय तुम्हाला सांगतो, तर हा प्रश्न सुटणारच लवकर नाही ना।
0: हा, फक्त आता याच्यामध्ये एक मुद्दा आपण थोडीशी ही बाबही थोडीशी समजून घेणं अपेक्षित आहे की पेट्रोल किंवा डिझेल सारखे जे ज्वालाग्राही पदार्थ आहेत, म्हणजे जे पटकन पेट घेतात किंवा आग लागू शकते, तर अशा काही दुर्घटना होण्याची शक्यता असते। म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपांवरती तुम्हाला बाटलीमध्ये किंवा तुम्ही घेऊन गेलेल्या कॅनमध्ये हे पेट्रोल तुम्हाला घालून दिलं जात नाही, च्याऐवजी तुम्हाला पेट्रोल पंपावरती येऊन तुमची मग दुचाकी असेल, 3-चाकी असेल किंवा 4-चाकी कुठली तुमच्याकडे गाडी असेल, तर त्या पेट्रोल पंपावरती घेऊन येऊन तुम्ही पेट्रोल भरून घ्या, ते घेऊन जा असं म्हटलं जातं। तर कदाचित ही जी काय एखादी होणारी दुर्घटना होऊ शकते, तर ती होऊ नये यासाठी सुद्धाचा हा प्रयत्न असू शकेल की तुम्ही कॅनमध्ये किंवा अशा बाटल्यांमध्ये ते, किंवा तुम्ही घेऊन जाणारं मोठं पिंप असेल ते पिंपामध्ये डिझेल तुम्हाला असं उपलब्ध करून, जे आत्ता सध्या दिलं जात नाही, तर हा एक सुरक्षेचा कदाचित बाब असू शकेल, याकडेही आपल्याला थोडंसं दुर्लक्ष करून चालता येणार नाही।
1: तर काय नाही, आता शेतकरी पावसाची वाट पाहत आहे, मशागतीची कामं जोरात चालू आहेत, आणि आकाशवाणीचं तर आम्हाला आधार असतोच ना, आता तुमचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, कोणते बियाणं घ्यायचं, कोणती खतं वापरायची, आम्हाला सांगणारच आहेत।
0: बरोबर।
1: तर मला ते सामना मधलं घेत ऐकायचं होतं।
0: चालेल, धन्यवाद फोनसाठी। सामना मधलं हे छानसं रवींद्र साठे आणि सकरांच्या आवाजातलं हे गीत ऐकूयात।
1: धन्यवाद।
0: हां।

0: हेलो,
1: नमस्कार, हैप्पी बर्थडे
0: नमस्कार.
1: कैलास इंडिया। नमस्कार, आम्ही नितीन बोलतो आहे।
0: फोन इन आपल्या आवडमध्ये स्वागत. अनिल नाईक बोला.
1: तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।
0: अरे अरे, लक्षात ठेवलात वाढदिवस. बर बर, धन्यवाद. हां,
1: 1 जूनला वाढदिवस आहे, मला समजलं।
0: बर बर.
1: तुमच्यासाठी मी गाणं डेडिकेट करतोय।
0: हां, सांगा.
1: रंगल संगत मधलं गाणं आहे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, असं गाणं आहे।
0: बर बर बर.
1: मला हे गाणं तुमच्यासाठी डेडिकेट करायचंय,
0: अच्छा.
1: आणि म्हणून मला समजलं तुमच्या वाढदिवसाचं मला चैन पडे ना, तुम्ही कधी फोन माझा उचलता असं झालं होतं।
0: ओके ओके.
1: तुम्ही उचलला तर तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य देऊ, निरामय आरोग्य लाभो,
0: धन्यवाद.
1: आणि असं आमची सेवा करत आहोत। हा, तुमच्या भावाच्या तुमच्या तुम्हाला शुभेच्छा।
0: चला, धन्यवाद दादा, फोन केला, शुभेच्छा.
1: हे जे गाणं ऐकायचं मला,
0: हा,
1: ते माझ्या बाहुबली फुलफुले यानं पण ऐकायचंय।
0: बर बर.
1: तुमचा वाढदिवस आम्ही आम्ही गाणं डेडिकेट तुमच्यासाठी करतो आहे।
0: बर बर बर. चला, आज कार्यक्रम, हा,
1: कॉल नक्की प्रसारित करा।
0: चला, कार्यक्रमामध्ये रंगत आणूया तुमच्या या गीतानं. धन्यवाद.
1: रंगत संगत म्हणलं गाणं आहे,
0: बिलकुल बिलकुल, कारण तुमची संगत आहे आणि गीतांच्या माध्यमातून आपण संभाषणाच्या माध्यमातून आज रंगत आणणार आहोत कार्यक्रमामध्ये. धन्यवाद
1: धन्यवाद, नमस्कार
0: नमस्कार.

श्रोतो, आता आजच्या फोनीने आपली आवड या कार्यक्रमात इथंच थांबत आहोत. परंतु जाता जाता आमच्या वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांना एक विनंती आणि आठवण. पुढील कॉल करताना किमान 2 महिन्याचं अंतर या कार्यक्रमासाठी पाळावं, म्हणजे आमच्या अन्य श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल. आपल्या माहितीस्तव या कार्यक्रमाचं, म्हणजे फोनीन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी करत असतो प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 दरम्यान. या कार्यक्रमाचं प्रसारण होतं सोमवारी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि मंगळवारी विविध भारतीला दुपारी 12 ते 1 दरम्यान. कैलास शिंदे या कार्यक्रमातनं आता आपली रजा घेतोय. नमस्कार, धन्यवाद.

0: श्रोते हो, फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आपण आत्ता ऐकला. सादर करते होते कैलास शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.